एफ एम बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ठेवून केला आहे आपली रेडिओ मैत्रीण स्नेह ठाकरे सोबत आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, आज गुरुवार भारतीय सौर दिनांक 19 भाद्रपद शके 1948 अर्थात 10 सप्टेंबर 2026. श्रोते हो, सकाळचे 5:58 होत आहेत. आता आम्ही आकाशवाणी अमरावतीच्या स्थानिक प्रसारणाला सुरुवात करीत आहोत या मंगलध्वनीनं.

FM 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 6 वाजत आहेत. आता हिंदी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

FM बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲप वर आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोत्या हो, सकाळचे 6:05 आणि 40 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत भक्तिमय कार्यक्रम भक्ती संगीत.

कान्हू पात्रा यांची शब्दरचना आणि संगीत होतं धनंजय यांचं. श्रोते हो, आता आपण ऐकूयात एन व्ही कोठेकर यांच्या सुरात श्याम सागर यांची शब्दरचना.

वसुदेव अत्तासपंत ज्ञानेश्वर लिंबेकर यांच्या सुरात चंद्रशेखर सावंत यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं श्रीधर फडके यांनी.

श्रोतेहो, आताचा पण सुचित्रा भागवत आणि साथीदारांच्या सुरात कमलाकार राऊत यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं दीपक पाटेकर यांनी.

श्रोते हो, आत्ताचा पण रवींद्र साठे आणि साथीदारांच्या सुरात वैभव देशमुख यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं तर कुमार पाटील यांनी. या गीतासोबतच आजचा भक्ती संगीताचा प्रवास आपण इथेच थांबूयात. तोपर्यंत नमस्कार. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 6:35 आणि 16 सेकंद झाली आहेत. आता जाणून घेऊया कार्यक्रमाची रूपरेषा. श्रोतेहो, सुरुवातीला जाणून घेऊया आज म्हणजेच 10 सप्टेंबर 2026 रोजी प्रसारित होणारे आमचे काही ठळक कार्यक्रम. श्रोतेहो, सकाळी 6:40 विचारपुष्पांतर्गत आत्महत्या या विषयावर चिंतन ऐकू शकाल. लेखन लीला गोविलकर यांचं, तर वाचक स्वर आहे भारती कुलकर्णी यांचा. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जातील. सकाळी 6:55 दिलविशेष आणि सुविचार आपण ऐकू शकाल. तर सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. सकाळी 7:40 अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा आपण ऐकू शकाल. 7:45 मिश्र संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. श्रोतेहो, सकाळी 8:40 जागतिक आत्महत्या प्रतिबिंध दिवसानिमित्त समन्वित कार्यक्रम उमेद अंधाराकडून प्रकाशाकडे हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. लेखक आणि सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे. श्रोतेहो, सकाळी 10:00 ग्राम परिसर आणि शेतशिवार हा कार्यक्रम प्रसारित होईल. यात खरीप हंगामातील पिकांवरील किडीचं नियंत्रण या विषयावर प्राध्यापक वीरेंद्र डेरे, सहयोगी प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती यांची भैयालाल टेकाम यांनी घेतलेल्या मुलाखतीचं पुनर्प्रसारण ऐकता येईल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. श्रोतेहो, सकाळी 10:30 गीत

0: अभंगा अंतर्गत पोळ्यानिमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकू शकाल. लेखन आणि निवेदन स्नेहल ठाकरे यांचं. श्रोतेह, सकाळी ठीक 11 वाजता गीतगुंजन अंतर्गत नयेतराने आपण ऐकू शकाल. दुपारी ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. सायंकाळी ठीक 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. रात्री ठीक 8:15 महिला आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धा 2026 अंतर्गत दुबई येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळल्या जाणाऱ्या भारत विरुद्ध बांगलादेश सामन्याचं धावतं समालोचन आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजी समाचार तसेच आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रादेशिक, राष्ट्रीय आणि ठळक मराठी बातम्या नियोजित वेळेवर सहक्षेपित केल्या जातील. त्या व्यतिरिक्त विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तर श्रोते हो, हे होते आज म्हणजेच 10 सप्टेंबर 2026 रोजी प्रसारित होणारे आमचे काही ठळक कार्यक्रम. श्रोते हो, आता जाणून घेऊया उद्या म्हणजे 11 सप्टेंबर 2026 रोजी प्रसारित होणारे आमचे ठळक कार्यक्रम. श्रोते हो, सकाळी ठीक 6 वाजता आकाशवाणी अमरावतीच्या स्थानिक प्रसारणाला सुरुवात होईल. 6:05 भक्ती संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. तर 6:35 कार्यक्रमाची रूपरेषा आपणास ऐकता येईल. 6:40 विचार पुष्प अंतर्गत आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त चिंतन ऐकू शकाल. लेखन प्राध्यापक डॉक्टर लीला गोविलकर यांचं, तर वाचक स्वर आहे रेखा शेटे यांचा. सकाळी ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जाईल. सकाळी ठीक 6:55 दिनविशेष आणि सुविचार आपण ऐकू शकाल. तर 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. सकाळी ठीक 7:40 नाट्यसंगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. तर 8:40 हिंदी फिल्म संगीत ऐकता येईल. सकाळी ठीक 10 वाजता आरोग्य संवाद या कार्यक्रमात होमिओपॅथी उपचार पद्धती समज, उपयोग आणि वास्तव या विषयावर तज्ज्ञ डॉक्टर दीपाली डहाणे यांची नितीन भट यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकू शकाल. सादर करते आहेत आशिष गावंडे. सकाळी ठीक 10:30 मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांवर आधारित गीतगंगा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तर सकाळी ठीक 11 वाजता फोन इन कार्यक्रम स्वर संवाद प्रसारित होईल. संवादक प्रज्ञा इंगोले, तर सादर करते आहेत आशिष गावंडे. दुपारी ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. तर सायंकाळी ठीक 7:30 राज्यस्तरीय कृषी प्रसारण कार्यक्रम माझा आवार माझं शिवार आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. रात्री ठीक 8:15 महिला आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धा 2026 अंतर्गत दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे खेळल्या जाणाऱ्या श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान सामन्याचं धावतं समालोचन आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जाईल. दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजी समाचार तसेच आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रादेशिक, राष्ट्रीय आणि ठळक मराठी बातम्या नियोजित वेळेवर सहक्षेपित केल्या जातील. त्या व्यतिरिक्त विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तर श्रोते हो, हे होते आज आणि उद्या प्रसारित होणारे आमचे काही ठळक कार्यक्रमाची रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे ठीक 6:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम विचार पुष्प.
1: जन्माला आलेल्या प्रत्येकाचा जगणं हा जन्मदत्त हक्क आहे आणि इतरांशी झगडून तो त्यासाठी झगडत असतो. सामान्यतः आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तो स्वतःच्या जगण्याशी जीवानीशी आटोकाट प्रयत्न करीत असतो. ही त्याची मानवी प्रवृत्ती आहे. मानवाचीच नव्हे तर अखिल प्राणीसृष्टीची सुद्धा हीच प्रवृत्ती असते. जगण्याचा इतका सोस, जगण्याची इतकी आंतरिक ओढ असूनही माणूस आत्महत्येकडे का वळतो? त्यासाठी तसंच काही जबरदस्त कारण असावं. प्रत्येक सुजाण शासन व्यवस्थेत अशा आत्महत्या रोखण्यासाठी आत्महत्या प्रतिबंध कायदा करण्याची गरज का भासते? सुजाण माणूस आत्महत्येला का प्रवृत्त होतो? त्याला जगण्याचा आणि जगाचा वीट का येतो? याची सामान्य कारणं अनादिकालापासून जवळजवळ सारखीच आहेत. त्याच्या जगण्याचा सन्मान न होणं, पण यामागे कदाचित त्याचं किंवा अत्यंत जवळच्या व्यक्तीचं दुःखी जीवन, अचानक आलेलं अपंगत्व, रोगराईचा वाढता फैलाव, न पेलणारं दारिद्र्य आणि या सगळ्याच्या एखाद्या भावनावश क्षणी त्याच्या मनात होणारा न पेलणारा उद्रेक इत्यादी

0: त्याची अशा आपत्तीसमोर झगडा करण्याची मनाची क्षमता जेव्हा नष्ट होते तेव्हा तो आत्महत्येचा मार्ग स्वीकारून अगतिकपणे आपली शरणागती प्रकट करीत असतो. पण आपण आपल्याला जन्म दिलेला नसतो, त्यामुळं त्याला जगातून हाकलून देण्याचा अधिकार आपल्याला नसतो. देह देवाचे मंदिर आहे की नाही कोण जाणे, पण आपल्याला ते मिळालेलं आहे. आपण त्याला आकार देऊ शकतो, पण त्याची हत्या करण्याचा अधिकार आपल्याला नाही. ज्या समाजामध्ये आपण जगत असतो त्या समाजाचा, त्या संस्कृतीचा, त्या घराण्याचं आपण नाव लावतो, त्या सगळ्याचा त्यावरती पुरेपूर असलेला अधिकार डावलून आपण आपली हत्या केवळ आपल्या भावनातिरेकाच्या आवेगात करणं हा गुन्हा आहे. माणुसकीच्या दरबारातलं पापकृत्य आहे. मुळातच कुणाचीही हत्या करणं हा कायद्याने गुन्हा आहे, आणि स्वतःची हत्या हा तर महागुन्हा ठरतो. कारण जेव्हा आपण दुसऱ्या कुणाची हत्या करतो तेव्हा त्यास स्वतःचे रक्षण करण्याची तरी संधी असते, पण आत्महत्येमध्ये ती संधी आपण स्वतःला देत नसतो. आणि आपल्या एकाच्या जाण्यानं नव्हे, एकाला घालवून देण्यानं आपण आपल्या कुटुंबात पोकळी निर्माण करीत असतो. आपण कुणाचे तरी बाप, आई, पुत्र इत्यादी नात्याने जन्मजात बांधलेलो असतो. पती पत्नी सारख्या नात्यानं आपण नवे संबंध घडवीत असतो. त्या सगळ्यांमध्ये उणीव तर येतेच, पण या सगळ्यांवर एक भयगंडाचा प्रभाव पडत असतो. आत्महत्येस सामोरं जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात एवढा विवेक नसतो आणि त्याला अशा अविवेकी कृत्यापासून रोखण्याचं मानवतेचं कार्य शासन कायद्याच्या रूपानं हातात घेत असतं. नैसर्गिकरित्या मरण न येता आपण आपलं आयुष्य संपवणं म्हणजे आत्महत्या होय. पण पूर्वीच्या काळात ज्ञानेश्वरादी संत मंडळींनी घेतलेली समाधी म्हणजे आत्महत्या नव्हे. जीवनाची सर्व इतिकर्तव्यता पार पाडल्यावर जगण्याला कोणताही उद्देश न राहिल्यानं अत्यंत तृप्त मनोवस्थेत त्यांनी आपली जीवनयात्रा थांबवली. लोकांच्या साक्षीनं संत एकनाथांनीही जलसमाधी घेतली. त्यामध्ये जीवन हेतू पूर्ण केल्याची कृतार्थतेची भावना होती. आजच्या काळातील पूज्य विनोबाजी भावेंनीही 7 दिवस प्रायोपवेशन घेऊन उतारवयात एक प्रकारे समाधी सुखच अनुभवलं. त्या प्रसंगीचे त्यांचे उद्गार मार्गदर्शक वाटतात. ते म्हणतात, देह जरा जर्जर झाल्यामुळं आत्म्याला साथ देऊ शकत नाही. त्यांच्यासारख्याच्या मनाची ही अवस्था वेगळी आणि आत्महत्या करण्यामागची भावना वेगळी. तुकोबांच्या शब्दात म्हणायचं तर, अशा प्रसंगी शेवटचा दिवस सुखाचा ठरत नाही, आपण तो सुखाचा ठरवायला अडथळा आणतो. त्यासाठी आपल्या सभोवतालच्या समाजाचे आपण सुसंस्कृत आणि जबाबदार नागरिक आहोत ही भावना बालपणापासूनच आपण वृद्धिंगत ठेवली पाहिजे. कवी मंगेश पाडगावकरांच्या शब्दात म्हणायचं तर, या जगण्यावर, या जन्मावर शतदा प्रेम करावं.
1: श्रोते, आत्ताच आपण विचारपुष्प अंतर्गत आत्महत्या या विषयावर चिंतन ऐकलं. लेखन होतं लीला गोविलकर यांचं, तर वाचक स्वरूपा भारती कुलकर्णी यांचा. श्रोते, सकाळचे 6:45 झाली आहेत. आता आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.
2: नमस्कार
3: डॉक्टर. आता लिव्हर सिरोसिस नेमकं काय असतं हे गेल्या भागात आपण आमच्या श्रोत्यांना सांगितलं. आजच्या भागात सांगाल की यामागे कारण काय असतात, का होतो लिव्हर सिरोसिस?
2: लिव्हर सिरोसिसचे कारण आपण बघायला गेलं तर गेल्या 20-25 वर्षात त्या कारणामध्ये आपल्याला फरक दिसतो. 25 वर्षापूर्वी व्हायरल हिपॅटायटिस, स्पेशली व्हायरस बी आणि सी हे प्रमुख कारण होते. अर्थात त्यावेळेस सुद्धा जे आता नंबर एक आणि नंबर दोन कारण झालेली जे मी वळतो तिच्याकडे, तर आज नंबर एक कारण जर पाहिलं तर मद्यप्राशन. प्रमाणाच्या बाहेर जेव्हा मद्यप्राशन केलं जातं त्याच्यामुळे होणारा सिरोसिस हा अल्कोहोलिक सिरोसिस असं म्हणतात. नंतर आता तुला माहिती असेल की हिंदुस्थानाला एक डायबिटीसचं कॅपिटल म्हटलं जातं आणि आपल्या देशामध्ये स्थूलता म्हणजे ओबेसिटीचं प्रमाण खूप वाढतंय. तर डायबिटीस आणि ओबेसिटीमुळे होणारा एक लिव्हरचा रोग आहे त्याला नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिझीज असं म्हणतात, किंवा मॅसल्ड असं नाव सुद्धा आहे, मेटाबॉलिक डिसफंक्शन असोसिएटेड लिव्हर डिसऑर्डर्स. अर्थात व्हायरस बी आणि सी हे काही अजूनही आम्हाला आमच्या प्रॅक्टिसमध्ये दिसतात, हे सुद्धा कारण महत्वाचे आहेतच. तर थर्ड कारण व्हायरस हे असतं. नंतर एक ऑटो इम्युन लिव्हर डिसीज म्हणून प्रकार असतो, ज्याच्यात बॉडी स्वतःच्या लिव्हरला परक समजून त्याच्यावर हल्ला करते. जेव्हा प्रतिकारशक्ती बाहेरून होणाऱ्या हल्ल्याच्या विरोधात असते प्रोटेक्शन देण्यासाठी, पण हेच प्रतिकारशक्ती जेव्हा स्वतःच्या लिव्हरला डॅमेज करायला, त्याला ऑटो इम्युन लिव्हर डिसीज म्हणतात. तर ऑटो इम्युन लिव्हर डिसीज

0: मुळे सुद्धा सिरोसिस ऑफ लिव्हर होतो. नंतर काही मेटाबॉलिक किंवा अनुवंशिक कारण असतात. शरीरामध्ये कॉपर म्हणजे तांब्याचं प्रमाण प्रमाणाच्या बाहेर वाढायला लागलं तर त्याला विल्सन डिझीज असं म्हणतात. नंतर अल्फा वन अँटीट्रिप्सिन डेफिशियन्सी आणि अनेक प्रकारचे कारण लिव्हर सिरोसिसचे आहेत.
1: ही तर सगळी कारणं झालीत, पण मग आता एखाद्याला लिव्हर सिरोसिस झाला आहे हे त्यांनी कसं ओळखायचं? काही लक्षणं असतात का त्याची?
0: तर लिव्हर सिरोसिसचे लक्षण हे पेशंटला लक्षात येणार नाही सहजासहजी. कावीळ हा सुद्धा ऍडव्हान्स सिरोसिस मध्ये दिसतो. पुष्कळदा पेशंटला लिव्हर सिरोसिसचे सिमटम्स लक्षात नाही आणि त्याचे सिमटम्स सुद्धा असे फार सौम्य आणि किंवा असे इन्सिडियस त्याला म्हणतात की नकळत अशी तोर पावलाने त्याची सुरुवात होते. जे शरीरात काही थकवा येणे किंवा भूक न लागणे किंवा एनर्जी कमी वाटणे असे अनेक प्रकारचे किंवा थोडा हलका फिवर सारखं वाटणे. पेशंटला लिव्हर सिरोसिस सोबत तो पूर्ण आयुष्य पण काढतो. मी पोर्टल हायपरटेन्शन हा शब्द प्रयोग मागच्या भागात केला होता आणि त्याचे जे कॉम्प्लिकेशन्स होतात त्याची लक्षणं दिसायला लागतात. उदाहरणार्थ जेव्हा पोटात पाणी होतं त्याचे एक मागे पोर्टल हायपरटेन्शन हे कारण आहे. कारण पूर्ण पचन संस्थेचं रक्त जेव्हा लिव्हरकडे जातं ते रक्तदाबामुळे ते त्याची पिछेहाट होते आणि हाय प्रेशरमुळे पाणी पोटात जमा होतं. तसंच लिव्हरचं एक फंक्शन आहे की मी तुला मेटाबॉलिझमबद्दल बोललो होतो तर ॲल्ब्युमिन नावाचं प्रोटीन लिव्हर मध्ये तयार होतं आणि लिव्हर सिरोसिस जेव्हा व्हायला लागतो अल्ब्युमिनचं प्रमाण कमी होतं. त्याच्यामुळे सुद्धा पोटाची सूज वाढते आणि तशी सूज पायावरही दिसते. तसंच मी सांगितलं की स्प्लीनचा साईज वाढतो. स्प्लीन आपल्याकडे सगळ्या रक्तपेशी जमा करतो तर त्याच्यातनं अॅनिमिया थकवा होणे किंवा शरीराची प्रतिकार शक्ती कमी होणे वारंवार इन्फेक्शन होणे असं दिसू शकतं. आणि अतिशय भयावह दिसणारं कारण म्हणजे रक्ताची उलटी हे लिव्हर सिरोसिस एक मुख्य लक्षण मानल्या जातं. किंबहुना पोर्टल हायपरटेन्शनचे ते मुख्य लक्षण आहे. तर जेव्हा लिव्हर हे शुद्धीकरण व्यवस्थित करू शकत नाही लिव्हर सिरोसिस झाल्यावर तर हे सगळे टॉक्झिन्स हे ब्रेनमध्ये जातात. ब्रेन तसं नॉर्मल असून सुद्धा ते ब्रेनला काम करू देत नाही. म्हणजे एक प्रकारची सुस्ती येणे किंवा रात्री जागरण दिवसा झोप येणे असे रिव्हर्सल ऑफ स्लीप पॅटर्न त्याला म्हणतात. जजमेंट चुकणे, ड्राईव्ह करताना असं गोंधळल्यासारखं होणे किंवा ड्रायव्हिंगमध्ये चुका करणे असे सुरुवातीचे ते लक्षणं दिसू शकतात. टॉक्झिन्स जेव्हा ब्रेनवर परिणाम करतात त्याला हिपॅटिक एन्सेफेलोपॅथी असं म्हणतात. हिपॅटिक म्हणजे लिव्हरमुळे झालेली, एन्सेफेलोपॅथी म्हणजे मेंदूवर होणारा परिणाम. आणि मग हळूहळू मग पेशंट थोडासा बेशुद्ध सारखा होऊ शकतो किंवा कधी कधी अचानक त्याचं व्हायलेंट बिहेवियर होऊ शकतं. अतिशय विचित्र सारखा बडबड करणे आणि भान न राहणे, स्वतःचं भान, शरीराचं भान नाही, कपड्यांचं भान नाही, अगदी संडास कपड्यात होणे असं वाढून आणि शेवटी एक त्याचं भयंकर रूप म्हणजे हिपॅटिक कोमा. हा पेशंट कोमामध्ये जाऊ शकतो आणि मग कोमामधनं जर तो बाहेर आला नाही औषधोपचाराने तर त्याच्यात त्याचा मृत्यू पण होऊ शकतो.
1: तर एकंदरीत ही सगळी लक्षणंही दिसून येतात असं आपल्याला म्हणावं लागेल. डॉक्टर प्रशांत भांडारकर आपण इथे आलात आणि लिव्हर सिरोसिस याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपल्या आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकूया. यात आज आपण ऐकणार आहोत गवताळ परिसंस्थेची कार्ये आणि आर्थिक महत्व.
1: आता आपण गवताळ परिसंस्था यांचे महत्वाची कार्य आपण पाहून घेऊ. गवताळ परिसंस्था सौर ऊर्जेचे वनस्पतींद्वारे अन्नात रूपांतर करते आणि त्यानंतर अन्न साखळीतील विविध पातळ्यांवर ऊर्जेचे वहन करते. परिसंस्थेचा टप्प्याटप्प्याने होणारा नैसर्गिक विकास साधण्यास मदत करते. खनिजांचे आणि पोषक घटकांचे चक्रीय वहन करते. इकोसिस्टीमचे म्हणजे परिसंस्थेचे स्वनियंत्रण आणि संतुलन राखण्यास मदत करते. मातीची सुपीकता वाढवते. कमी पावसामुळे मातीतील खनिजे वाहून जाण्याचे प्रमाण कमी करते. आता आपण गवताळ प्रदेशांचे आर्थिक महत्व जाणून घेऊया. त्यातील मुख्य म्हणजे ग्रामीण उपजीविका. गवताळ प्रदेश हे अनेक ग्रामीण समुदायांचे मुख्य चराई क्षेत्र आहे. गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या गवताळ प्रदेशांवर पूर्णपणे अवलंबून असतात.

0: उन्हाळ्यात जेव्हा चरण्यासाठी गवत उरत नाही तेव्हा जनावरांसाठी वाळलेले गवत गोळा करून साठवून ठेवले जाते. गवतांचा वापर घरांची आणि शेतातील गोठ्यांची छपरे झाकण्यासाठी केला जातो. दुसरा महत्त्वाचा उपयोग म्हणजे जळाऊ लाकूडची अवेलेबिलिटी. गवताळ प्रदेशात आढळणारी काटेरी झुडपे आणि झाडांच्या फांद्या यांचा वापर जळाऊ लाकूड म्हणून उपयोग केला जातो. कीटक आपल्याला परागी भावना करता उपयोगात येतात. या कीटकांची शिकार करणारे अनेक भक्षक प्राणी म्हणजे शिरू किंवा सस्तन प्राणी, पाल, सरड्या, इतर शिकारी पक्षी इथे राहतात. हे सर्व मांसभक्षी प्राणी लगतच्या शेत जमिनीतील उपद्रवी कीटकांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. आता आपण गवताळ महाराणाचा गवताळ प्रदेशाचा भौगोलिक विस्तार जाणून घेऊ. महाराष्ट्रातील गवताळ परिसंस्था ही दख्खनच्या पठारावरील अत्यंत महत्वाची आणि गतिमान नैसर्गिक परिसंस्था आहे. मध्य आणि पश्चिम महाराष्ट्राचा मोठा भूभाग या गवताळ प्रदेशाने व्यापलेला आहे. दाट आणि उष्णकटिबंधीय जंगलांपेक्षा वेगळी असणारी ही परिसंस्था प्रामुख्याने गवत, काटेरी झुडपे आणि दुष्काळ सहन करणाऱ्या विरळ वृक्षांनी नटलेली आहे. पश्चिम घाटाच्या पर्जन्य छायाच्या प्रदेशात या गवताळ प्रदेशांचा प्रामुख्याने विस्तार झाला आहे. नैऋत्य मोसमी वारे सह्याद्रीच्या पश्चिमेकडे मोठा पाऊस पडतात, तर पूर्वेकडील पठारी भागाला अत्यंत कमी पाऊस मिळतो. हजारो वर्षांच्या या हवामानाशी जुळवून घेत येथील वनस्पती आणि प्राण्यांनी एक अनोखी आणि समृद्ध जैविक साखळी निर्माण केलेली आहे. महाराष्ट्रातील सोलापूर, अहमदनगर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, उस्मानाबाद, अकोला आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने गवताळ प्रदेश आढळतात. महाराष्ट्रातील गवताळ परिसंस्था ही ऋतूनुसार बदलणाऱ्या रूपात दिसून येते. कोरड्या महिन्यात म्हणजे नोव्हेंबर ते मे महिन्यात हे माळरान सोनेरी आणि तपकिरी दिसते, वृक्ष दिसते. या काळात अनेक वन्यजीव आणि वनस्पती पाण्याचा तुटवडा सहन करण्यासाठी अनुकूलन करतात. जून ते सप्टेंबर या दरम्यान पावसाचे आगमन होताच ही संपूर्ण जमीन हिरव्यागार आणि अत्यंत उत्पादक कुरणात रूपांतरित होते.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात, ज्यात आपण गवताळ परिसंस्थेची कार्य आणि आर्थिक महत्व याविषयीची माहिती ऐकलीत.
2: श्रोते हो, आताच आपण आरोग्य अमदाने संपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलेत. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. सकाळचे 6:55 आणि 30 सेकंद झाली आहेत. आता ऐकूयात आजचे ठळक दिनविशेष. श्रोतेह, आजचा दिवस हा जागतिक आत्महत्या प्रतिबिंध दिन म्हणून पाळला जातो. सन 1846 मध्ये एलियास होबेयाला यांना अमेरिकेत शिवण मशीनचे पेटंट हे आजच्याच दिवशी मिळाले. सन 1898 मध्ये लुईगी लुकेनीने ऑस्ट्रियाची राणी एलिझाबेथची आजच्याच दिवशी हत्या करण्यात आली होती. सन 1936 मध्ये प्रथम जागतिक वैयक्तिक मोटरसायकल स्पीडवे चॅम्पियनशिप आजच्याच दिवशी आयोजित करण्यात आली होती. सन 1966 मध्ये पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब आणि हरियाणा अशी दोन राज्ये आजच्याच दिवशी अस्तित्वात आली होती. सन 1975 मध्ये व्हायकिंग 2 हे अमेरिकन मानवविरहित अंतराळ यान मंगळ ग्रहाकडे आजच्याच दिवशी झेपावल्या गेलं होतं. सन 1996 मध्ये गोमंतक मराठी अकादमीचा पहिला कृष्णदास श्यामा पुरस्कार ब द सातोरकर यांना, तर पंडित महादेव शास्त्री जोशी साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना आजच्याच दिवशी जाहीर झाला होता. सन 2002 मध्ये परंपरेने तटस्थ देश स्वित्झर्लंड देश युनायटेड उमेशन्स

मध्ये आजच्याच दिवशी सामील झाला होता. सन 2022 मध्ये चार्ल्स फिलिप आर्थर जॉर्ज यांना युनायटेड किंगडमचा राजा चार्ल्स तिसरा म्हणून आजच्याच दिवशी घोषित करण्यात आले होते. सन 1872 मध्ये कसोटी क्रिकेट खेळाडू आणि महाराजा के एस रणजित सिंह यांचा जन्म झाला. यांच्या स्मरणार्थ सन 1934 पासून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा आयोजित होतात. सन 1892 मध्ये नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिक शास्त्रज्ञ आर्थर कॅम्प्टन यांचा जन्म झाला. सन 1895 मध्ये कवी सम्राट तेलुगू लेखक विश्वनाथ सत्यनारायण यांचा जन्म झाला. सन 1948 मध्ये नाट्य चित्रपट अभिनेत्री भक्ती बर्वे यांचा जन्म झाला. सन 1986 मध्ये भारतीय क्रिकेटपटू मनीष पांडे यांचा जन्म झाला. सन 1900 मध्ये महात्मा फुले यांचे सहकारी आणि नामवंत शल्यचिकित्सक राव बहादूर डॉक्टर विश्राम रामजी घोले यांचं निधन झालं. सन 1923 मध्ये बंगाली साहित्यिक आणि संदेश या मुलाच्या मासिकांच्या संस्थापक चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रॉय यांचे पिता सुकुमार रॉय यांचं निधन झालं. सन 1964 मध्ये व्हायलिन वादक श्रीधर पारसेकर यांचं निधन झालं. सुविचार, आयुष्य हे सहज सोपं जगायला शिका, तरच ते अधिक सुंदर होईल. तर श्रोते हो, हे होते आजचे ठळक दिनविशेष.

0: FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो सकाळचे 7 वाजता आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: संगीत असो वा शिक्षण, संस्कृती असो वा भाषा, अमरावती आकाशवाणी संगे देऊ जीवनाला नवी दिशा. दूर दूर डोंगरात गर्द हिरव्या रानात गाते मांगल्याची गाणी आकाशवाणी, अमरावती आकाशवाणी. गाव असो वा शहर नवे, सूर जुळविते नव्या जुन्यांचे, विसरून सारे भेद दुरावे. मना मनातील वाणी, जना जनातील वाणी, आकाशवाणी 101.5 MHz वर ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र.
2: ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
4: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
5: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
4: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
5: आजच संपर्क करा.

0: तेच सांगण्याकरता आम्ही आपल्याकरता घेऊन आलो आहोत न्यूज ऑन AIR ॲप, खास आपल्याकरता. जगात कधीही कुठेही आणि कोणत्याही वेळेस आपण आपल्या आवडीचे कार्यक्रम नक्की ऐकू शकता. चला तर मग डाउनलोड करा न्यूज ऑन AIR हा ॲप.
1: गाव आणि शेती मातीशी नातं सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि

0: शिवार ऐकायला विसरू नका. दर गुरुवारी सकाळी 10 वाजता आकाशवाणी अमरावती 101.5 मेगाहर्ट्ज वर.
1: हळूहळू गावाच्या गाव मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गारगार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया. आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.
2: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका. हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं, अशांना आपण सोडून जायचं? पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया. चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया. हीच आपली भारतीय संस्कृती. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.

निसर्ग मानवास देईल भरभरून, तरी मानवाची शमेना तहान। निसर्ग मानवाचा दोस्त खरा, त्याच्या संवर्धनाचा विचार करा। आकाशवाणी अमरावती तर्फे

0: शकताय? फोन उचला, एफएम लावा आणि 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र ऐका.
1: गाव आणि शेती मातीशी नाता सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका. दर गुरुवारी आकाशवाणी अमरावती 101.5 मेगाहर्ट्ज वर.
2: तुम्ही कधी दोन्ही डोळ्यांवर हात ठेवून हे जग बघितलंय? अंधार, अंधार आणि फक्त अंधार.
3: खरे, ईश्वराने दिलेलं हे जीवन इतरांसाठी सुद्धा लाभदायी व्हावं.
2: दुःखी बांधवांना सुख देण्याचा प्रयत्न करूया. दृष्टीहीन दिव्यांग बांधवांनाही हे जग बघण्याचा अधिकार आणि संधी दिली तर?
3: चला तर मग त्यांच्याही जीवनामध्ये प्रकाश आणूया.
2: मृत्यूनंतरही जग बघूया. चला नेत्रदान करूया. आकाशवाणी अमरावती तर्फे

0: कली कली।
1: चला श्रोते हो, अनेक गाण्यांसह आपलं मन खुलवूयात स्वर संवाद या कार्यक्रमात सहभागी होऊन 0721-299-1038 या भ्रमणध्वनीवर प्रत्येक मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल येणाऱ्या शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान आपल्या आवडत्या गाण्यांसह संवाद साधायला आणि गुणगुणायला। ही कुठली स्टाईल? बीडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही। व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्याने नातं जोडा।

एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 7:07 झाली आहेत. आता ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

0: रोजच्या व्यवहारात आपण महानगरपालिकेचे विविध कर्मचारी बघतो, त्यांच्यामुळेच तर आपल्या शहराच्या अनेक व्यवस्था सुरळीतपणे पार पाडल्या जातात. ही कामं कशी होतात, योजना काय असतात, हे सगळं समजावून घ्यायला आवडेल ना. यावेळच्या कामगार सभा कार्यक्रमात पुण्याच्या कामगार कल्याण विभागाच्या मुख्य कामगार अधिकारी माननीय नितीन केंजळे साहेब यांची विक्रांत मंडपे यांनी घेतलेली मुलाखत नक्की ऐका. येत्या गुरुवारी अर्थात 10 सप्टेंबरला कामगार सभा हा कार्यक्रम जरूर ऐका, संध्याकाळी 6:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे. श्रोते हो, जरूर ऐका. हजारो अनाथ दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रकाशाचा मार्ग दाखवणाऱ्या दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल संस्थेचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन आणि मानसी महाजन यांच्याशी साधलेला संवाद.
1: विशेषतः जे अनाथ मुलं आलेले असतात त्यांना आई वडील नातं गोतं काही नसतं, काही दिव्यांग मुलं सुद्धा अनाथ सुद्धा असतात. तर लक्षात आलं या प्रवासात की काही काहींना नावच नसतं, म्हणजे नाव असतं राज, मंगल, मोहिनी एवढंच. आणि मग प्रत्येक दिवशी जाणीव होते की मी अनाथ आहे. कोणी कोणी विचारत राहतं पूर्ण नाव काय, तुम्ही कुठले आहात, मग ते सांगतात कुठलेच नाहीये. आणि ती मी कुणीच नाही आणि माझं कुणीच नाही ही जी भावना आहे ही फार वाईट असते. त्यासाठी मग नाव द्यायला सुरुवात केली. आता त्यांची नावं राज यजुर्वेंद्र महाजन, मोहिनी यजुर्वेंद्र महाजन अशी आहेत.
0: अवश्य एका 16 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि दिनांक 17 सप्टेंबर रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
4: श्रोते हो, प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या.
5: आकाशवाणी पुणे, राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भाजपचं सेवा संकल्प अभियान. क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय समावेशनाला नवी दिशा मिळेल, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. मराठा समाजाच्या 80% मागण्या पूर्ण, चर्चेचा मार्ग स्वीकारण्याचं सरकारचं आवाहन. आणि यंदाचा ऊस गळीत हंगाम 15 ऑक्टोबर पासून सुरू होणार. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि त्यांच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानिमित्त भाजपाच्या वतीनं येत्या 17 तारखेपासून 1 महिनाभराचं सेवा संकल्प अभियान सुरू होत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांनी 2001 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आपला कार्यकाळ सुरू केला होता. गेल्या 25 वर्षात जनसेवेकडून राष्ट्रसेवेकडे या मंत्राचा आधार घेत पंतप्रधान मोदींनी आपली सेवा यात्रा अविरतपणे सुरू ठेवली आहे. मोदी यांच्या राजकीय जीवनाला येत्या 7 ऑक्टोबर रोजी 25 वर्ष पूर्ण होत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळानं 20,700 कोटी रुपये खर्चाच्या 8 रेल्वे प्रकल्पांना काल मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली. अधिक वर्दळीच्या 7 रेल्वे मार्गांच्या चौपदरीकरणाला काल मंजुरी देण्यात आली असून यात दिल्ली मुंबई, मुंबई चेन्नई, चेन्नई कोलकाता आणि कोलकाता दिल्ली सुवर्ण चतुष्कोन रेल्वे मार्गाचा समावेश आहे. एजेंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय समावेशनाला नवी दिशा मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत ग्लोबल

0: ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये बोलत होते. क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय क्षेत्रात मोठं परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता आहे. तंत्रज्ञानातील क्षमता प्रत्यक्ष परिणामांमध्ये रुपांतरित करणं ही काळाची गरज आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. डेल्टा ऍक्ट बाबतही त्यांनी माहिती दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ब्रिटनच्या संसदेत कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप आणि स्टेटमन्सशिप अवॉर्ड या दोन विशेष पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात राबवलेल्या विविध योजनांकरता त्यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी काल मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी त्यांनाही शपथ दिली. न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते. 9व्या राष्ट्रीय पोषण महिन्याचा प्रारंभ केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयानं काल उत्तर प्रदेशातील वाराणसी इथून केला. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. यंदाच्या पोषण मासाचा संकल्प आमची अंगणवाडी आमची जबाबदारी असल्याचं मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी यावेळी सांगितलं.
1: इस वर्ष पोषण माह का हमारा संकल्प है हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी, जिसमें हमारा विशेष ध्यान विविधतापूर्ण और प्रोटीन युक्त आहार, आंगनवाड़ी केंद्रों पर ताजा गर्म पौष्टिक भोजन, ECCE और गर्भवती व धात्री माताओं की समग्र देखभाल पर केंद्रित रहेगा.
0: राज्यातही ठिकठिकाणी पोषण महिन्याच्या अनुषंगानं विविध उपक्रम राबवले जात आहेत. अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून गर्भवती महिला, स्तनदा माता आणि किशोरवयीन मुली यांच्या पोषण आणि आरोग्यविषयक जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. पालघरमध्ये सुदृढ बालकांना पोषण अभियानाचे सदिच्छा दूत बनवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. राष्ट्रीय पोषण मास 2025 अंतर्गत प्रभावी कामगिरी करत हिंगोली जिल्ह्यानं राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. राज्यात यंदाचा ऊस गळीत हंगाम 15 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या ऊस गळीत हंगाम बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. साखरेचा तुटवडा निर्माण होऊन झालेल्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर गळीत हंगामाच्या या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झालं होतं. अमरावती अग्निकांड प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागानं दिले आहेत. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु विशेष काळजी कक्षात 24 ऑगस्ट रोजी लागलेल्या आगीत 3 बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेची चौकशी पूर्ण होऊन उच्चस्तरीय चौकशी अहवाल आला आहे. अकोला परिमंडळ आरोग्य सेवा उपसंचालक, अमरावतीच्या स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, प्रशासकीय अधिकारी आणि वीज तंत्री यांच्या निलंबनाचे आदेश शासनानं दिले आहेत. AOV इंटरनॅशनल आणि शिलार कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारची भूमिका अत्यंत लवचिक असून आतापर्यंत मराठा समाजाच्या तब्बल 80% मागण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी मागण्यांबाबतचा ताठरपणा सोडून चर्चेचा मार्ग स्वीकारावा असं आवाहन जलसंपदा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे. राज्यातली संभाव्य दुष्काळी परिस्थिती आणि सणासुदीच्या काळात मुंबईत आंदोलन करू नये असंही महाजन म्हणाले. दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात मंत्री उदय सामंत, आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगरमध्ये काल बैठक झाली. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील दूरदृश्य संवाद पद्धतीनं यात सहभागी झाले होते. आजपासून मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यात जात प्रमाणपत्राच्या वाटपात 0 प्रलंबित्व ठेवण्यासाठी प्रशासनानं 8 जिल्ह्यात शिबिरं आयोजित केली आहेत. एकही प्राप्त अर्ज निर्णयाविना शिल्लक राहणार नाही असं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. सिंधुदुर्गमधल्या दोडा मार्गच्या तिलारी जंगलात दुर्मिळ वनमानव अर्थात स्लेंडर लॉरिसचं दर्शन झालं आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तिलारी खोऱ्यातली जैवविविधता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: समृद्ध जैव विविधतेसाठी प्रसिद्ध असलेल्या तिलारी खोऱ्यामध्ये निसर्ग अभ्यासक नाईट ट्रेल साठी गेले असताना त्यांना वनमानवाच्या जोडीचं दर्शन झालं. या अनपेक्षित दर्शनानं निसर्गप्रेमींना अत्यंत सुखद धक्का बसला. स्लेंडर लॉरिस अर्थात वनमानव हा मुख्यत्वे दक्षिण भारत आणि श्रीलंकेतल्या घनदाट जंगलात

0: आढळणारा एक अत्यंत दुर्मिळ आणि लहान आकाराचा सस्तन प्राणी आहे. मराठीत किंवा स्थानिक भाषेत त्याला वनमानव किंवा लाजवंती म्हणून सुद्धा ओळखलं जातं. दोडामार्ग तालुक्यात केर पासून मांगेली ते गोव्याच्या सीमेवरच्या विर्डीपर्यंत यांची नोंद आढळते. पण सातव्या अधिसूचनेत नेमका हाच भाग इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये समाविष्ट केलेला नाही. याच भागात आढळणाऱ्या पट्टेरी वाघ, किंग कोब्रा, ब्लॅक पॅन्थर, हत्ती, वनमानव अशा दुर्मिळ प्राण्यांची नोंद शेड्यूल वन मध्ये आहे. या प्राण्यांचा प्रजनन अधिवास या भागात आढळतो, त्यामुळे हा भाग इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये समाविष्ट करावा अशी मागणी निसर्ग अभ्यासक आणि पर्यावरण प्रेमींनी केली आहे. तिलारीला महाराष्ट्राचं अमेझॉन समजलं जातं, त्यामुळे इथं आढळणाऱ्या अशा शेड्यूल वन मधल्या प्राण्यांचं संरक्षण करायचं असेल तर या भागाचा इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये समावेश करण्याची गरज वनमानवाच्या दर्शनामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
1: आशय, वैविध्य आणि प्रयोगशीलता ही मराठी चित्रपटांची वैशिष्ट्ये आहेत असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत काढले. 62वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार, अभिनेता प्रसाद ओक यांना चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार, सलीम खान यांना राजकपूर जीवन गौरव पुरस्कार आणि डॉक्टर राणी मुखर्जी यांना राजकपूर विशेष योगदान पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. सलीम खान यांच्या वतीनं आणि अभिनेत्री हेलन यांनी जीवन गौरव पुरस्कार स्वीकारला. डीजे संस्कृती संपूया, पारंपरिक संस्कृती जपूया या उपक्रमाअंतर्गत सांगलीतील मारुती चौक इथे काल पारंपरिक वाद्यांचं पूजन आमदार सदाभाऊ खोत यांच्या हस्ते करण्यात आलं. ढोल, ताशा, हलगी, संबळ, बँजो, पारंपरिक वाद्य, लेझिम अशा विविध वाद्यांचा पूजन तसंच सादरीकरण करण्यात आलं. राज्याच्या विविध भागात बैलपोळ्याचा सण उत्साहात साजरा होत आहे. बळीराजाला शेती कामात मदत करणाऱ्या सरजा राजाची वाजत गाजत मिरवणूक काढून त्यांना गुळाचा घास भरवला जाणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता 3 जानेवारी 2027 रोजी होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी नियोजित होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं काल ही माहिती देण्यात आली. गट क सेवेमध्ये लिपिक, टंकलेखक, ग्राम महसूल अधिकारी, कर सहाय्यक अशा विविध पदांसाठी एकंदर 12 लाख अर्ज दाखल झाले आहेत. राज्याच्या बहुतांश भागात आज पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भाजपचं सेवा संकल्प अभियान. क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय समावेशनाला नवी दिशा मिळेल, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. मराठा समाजाच्या 80% मागण्या पूर्ण, चर्चेचा मार्ग स्वीकारण्याचं सरकारचं आवाहन. आणि यंदाचा ऊस गळीत हंगाम 15 ऑक्टोबर पासून सुरू होणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: रोजच्या व्यवहारात आपण महानगरपालिकेचे विविध कर्मचारी बघतो, त्यांच्यामुळेच तर आपल्या शहराच्या अनेक व्यवस्था सुरळीतपणे पार पाडल्या जातात. ही कामं कशी होतात, योजना काय असतात, हे सगळं समजावून घ्यायला आवडेल ना? यावेळच्या कामगार सभा कार्यक्रमात पुण्याच्या कामगार कल्याण विभागाच्या मुख्य कामगार अधिकारी माननीय नितीन केंजळे साहेब यांची विक्रांत मंडपे यांनी घेतलेली मुलाखत नक्की ऐका. येत्या गुरुवारी अर्थात 10 सप्टेंबरला कामगार सभा हा कार्यक्रम जरूर ऐका, संध्याकाळी 6:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
3: FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AI या मोबाईल ॲपवर आपण देऊन केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
4: श्रोते हो, आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमासाठी रेकॉर्डिंग केलं जातं दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत. त्यासाठी आमचा नवीन फोन नंबर आहे 0721 2 99 10 38. क्रमांक पुन्हा एकदा 0721 2 99 10 38. श्रोते हो, मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत आपण फोन करून आपली आवड कळवा. आणि शुक्रवारी 11:30 ते 12:00 या वेळेत स्वरसंवाद या कार्यक्रमात आपल्या प्रियजनांसमवेत ऐका आपलं फरमायशी गीत. तेव्हा श्रोते हो, या नवीन फोन नंबरवर स्वरसंवाद कार्यक्रमासाठी आठवणीनं फोन करा.

0: स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज
2: शरीर एक संपत्ती दीर्घ काळ टिकणारी
3: वर्तमानातील सुदृढ आरोग्य तुमचे भविष्य सुखकर करतो या शरीराला निरोगी ठेवूया आजारांपासून मुक्त करूया
2: नियमितपणे व्यायाम करा
3: योगासन प्राणायामांची सवय लावा
2: शुद्ध हवेच्या वातावरणात चालण्याचा छंद लावा
3: आवश्यक तोच आहार घ्या आणि व्यसनांपासून दूर राहा आपल्या शरीराला सुदृढ ठेवूया रोगमुक्त समाज घडवूया आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ
4: श्रोते हो आठवड्यातील सोमवार ते शनिवार या काळात सकाळी ठीक 7:25 ऐकायला विसरू नका कार्यक्रम दिलखुलास

FM बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेह, सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत, तोवर प्रतीक्षा करावी.

0: तुमच्याकडून या भागातही आपण अवयव दानाचं महत्व जाणून घेणार आहोत. नमस्कार सर, आपलं कार्यक्रमात स्वागत.
1: नमस्कार.
0: काही गैरसमजांबद्दल तुम्ही सांगितलं, पण लोकांमध्ये भीतीचं पण वातावरण असतं की असं झालं तर काय होईल, किंवा आम्हाला आमचे सगळे धार्मिक विधी करायला मिळतील का, किंवा आमचा जवळचा माणूस आहे त्याला आम्ही असं पाहू शकत नाही, असं पण असतं. तर त्याविषयी तुम्ही तो गैरसमज कसा दूर करा?
1: ते बरोबर आहे, कारण की लोकांमध्ये ज्यांना कधी ऐकलं नाही आहे, कधी बघितलं नाही आहे, डायरेक्ट आपण अवयवदान बद्दल बोललो तर मनात भीती असणार की अरे हे केल्यानंतर मग कसं होईल, ऑर्गन्स काढले तर शरीर कसं दिसणार. सो इनफॅक्ट इवन जेव्हा आपण ऑर्गन्स डोनेट करतो, अवयवदान डोनेट करतो, इवन हात सुद्धा आपण डोनेट करू शकतो. सो जर हात डोनेट केलं तरी ते परत कृत्रिम हात जोडून लावून एकदम परफेक्ट ओरिजिनल सारखं ते दिसतात.
0: आणि शरीराचं कुठे कालावधी काय लागतो, म्हणजे किती तासात मिळू शकते परत?
1: सो ह्याच्यामध्ये जास्त वेळ लागत नाही. आपण ऑर्गन्स एकदा रिट्रिव्हल झालं त्याच्यानंतर ते ऑपरेशन मध्ये कसं आपल्याला अर्धा एक तास दोन तास लागतो तेवढंच वेळ लागतो एकदा हे ऑर्गन्स घेतल्यानंतर, कारण की हे सगळं आता एक्सपर्ट डॉक्टर असतात जे करतात. सो ते त्याच्यामध्ये जास्त काही वेळ जात नाही, ते खूप फास्ट होतो. एकदा आपण परवानगी दिली की हो आम्हाला अवयवदान करायचं आहे, सो त्याच्यानंतर युजली पुढचे 24 तास मध्ये पूर्ण प्रक्रिया कम्प्लीट होऊन आपण बॉडी जे आहे ते पेशंटच्या नातेवाईकांना परत देतो.
0: बरोबर आहे. तसं आता तुम्ही सांगितलं की रोटो सोटो आणि नोटो अशा दोन समित्या आहेत, तर यांचा समन्वय कसा काय असतो मग हे काम करताना?
1: सो कसं असतो की आपल्याला महाराष्ट्र राज्यात आपण 4 भाग केलेले आहेत.
0: अच्छा.
1: मुंबई, पुणे आणि नागपूर हे प्रत्येक झोनची एक एक ZTCC आहे.
0: अच्छा.
1: सो प्रत्येक रिजन मध्ये ते ZTCC त्या भागात ऑर्गन डोनेशनच्या आणि ऑर्गन अलोकेशनचे काम बघते. पण समजा की एका ZTCC मध्ये डोनेशन आहे पण तिकडे रिसीव्ह करायला कोणी फिट पेशंट नाहीये.
0: अच्छा.
1: आणि मग आपल्याला तिकडनं दुसरे ZTCCला द्यायचं आहे. सो ती जबाबदारी जी आहे ते सोटोची आहे, म्हणजे राज्य समितीची. पूर्ण राज्यात जर कोणी रेसिपियंट नसेल तर ते रिजन मध्ये, म्हणजे पश्चिमी भारत मध्ये कुठेही कुठे कोणाला द्यायचं ती जबाबदारी रोटोची आहे. आणि समजा पूर्ण पश्चिम भारतात त्या कोणी नसेल तर ते पूर्ण इंडियामध्ये, भारतात देशात कुठे द्यायचं ती जबाबदारी नोटोची आहे. सो असं हे यांची ऑर्गनायझेशन आहे.
0: बरं, आता ह्यात सगळ्यात महत्वाचा असं पार्ट आहे तो म्हणजे जनजागृती, लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं. तर हे काम समितीतर्फे कसं काय केलं जातं, काय काय उपक्रम राबवले जातात?
1: सो त्याच्यामध्ये अनेक लेवलवर काम करावं लागतो. एक जनजागृतीमध्ये आम्ही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ते मेनली कॉलेजमध्ये जाऊन, NSS कडे जाऊन, मग आम्ही पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशन ठेवतात, मग आम्ही ठेवतो, मग क्विझ
0: कॉम्पिटिशन ठेवतात
1: नगरपालिकामध्ये. प्रत्येक हॉस्पिटलला आम्ही आता पोस्टर लावलेले आहे. मुंबईमध्ये जेवढे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे ज्यांनी परवानगी दिली तिकडे अवयवदानसाठी आम्ही पोस्टर लावलेले आहे. मग आम्ही पेपर बरोबर एक कॅम्पेन सुद्धा केली आहे ज्याच्यामध्ये गेले 6 महिन्यापासून आम्ही ऑर्गन डोनेशन साठी प्लेज घेण्यासाठी, प्रतिज्ञा घेण्यासाठी ते कोड टाकतोय आणि त्याच्यावर स्टोरेज करतोय.
0: फॉर्म भरून घेणं,
1: हा फॉर्म भरून घेणं, ते आता ऑनलाईन प्लेज आपण घेऊ शकतो.
0: अच्छा.
1: सो फक्त तुम्हाला एक ते QR कोड आहे ते स्कॅन करायचं, त्याच्या आपला आधार लिंक OTP येणार, त्याच्यामध्ये 1-2 सिंपल माहिती भरायचं आणि तुम्हाला ते सर्टिफिकेट पण मिळेल की तुम्ही प्लेज घेतलेली आहे.
0: अरे
1: वा. आणि मग ते त्याच्या प्रिंट आउट काढून तुम्ही तुमच्या ड्रॉइंग रूम मध्ये ठेवू शकतो आणि शोभा वाढवू शकतो.
0: नाही पण सर, ही झाली काही सामाजिक संस्था पण आहेत की त्या खूप चांगलं काम करतायत अवयवदानाचं, तर त्यांची पण तुम्हाला कशी मदत होते?
1: सो इनफॅक्ट आमची ऑलमोस्ट 20-21 प्रकारची NGOs आहेत ज्यांच्यासोबत आम्ही काम करतोय. आणि पूर्ण राज्यात गेले 5 वर्षांमध्ये आम्ही 1200 वर ऍक्टिव्हिटीज केली आहे अवयवदान साठी जनजागृती राहण्याला. सो आम्हाला खूप चांगला सहकार्य मिळतोय NGOsच्या, आणि हे गव्हर्नमेंट आणि NGO हे दोघांची युतीमुळे हे आपल्या महाराष्ट्रात राज्यात हे अवयवदानचं खूप पसरलेलं आहे.
0: बरं, ह्यात ग्रामीण आणि शहरी भागात काय फरक जाणवतो?
1: सो दान करायची इच्छा सगळ्यांची सेम आहे, असं नाही की ज्याच्यामध्ये जास्त आहे ह्यांच्यामध्ये कमी आहे, सगळ्यांचा भाव समानच आहे. पण काय आहे की ग्रामीण भागात हे सोय नाही आहे की ज्यांची इच्छा आहे ते कसं डोनेट करणार, कारण की हॉस्पिटल्स कमी आहे,
0: त्यांच्यापर्यंत डॉक्टरांची पोहोचलं पाहिजे.

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमामध्ये मी शिवानी जोशी आपल्या सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, दरवर्षी जगभरात जागतिक अवयव दान दिन साजरा केला जातो. याच दिवसाच्या निमित्तानं अवयव दानाचं महत्व आणि राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं सुरू केलेल्या अंगदान जीवन संजीवनी अभियानाचं महत्व आपण गेल्या भागात जाणून घेतलं आणि ते सांगण्यासाठी आपल्याकडे आले होते राज्य अवयवदान समितीचे संचालक डॉक्टर आकाश शुक्ला. डॉक्टर आकाश शुक्ला

0: कमिटीज जे डोनेशनसाठी ब्रेनस्टेम डेथ कमिटी जे मी सांगितलं चार डॉक्टरांची कमिटी असते तेही सगळ्या ठिकाणी अवेलेबल नाही आहे. NTORC म्हणजे नॉन ट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रीवल सेंटर म्हणजे जे हॉस्पिटल जे ट्रान्सप्लांट करत नाही पण डोनेट करण्यासाठी नोंदणीकृत आहे तेही फार कमी आहे. म्हणून ग्रामीण लोकांना चान्स तेवढा मिळत नाही दान करायचं जेवढं अर्बन एरियाज मध्ये मिळतो.
1: बरोबर. पण सर तुम्ही म्हणाला तसं जनजागृती करणं हे खूप मोठं काम आहे खरं समितीचं. तर सर तुम्ही आता ब्रेन डेड झालेले म्हणजे मेंदू मृत झालेल्याविषयी सांगितलं पण जे मृतावस्थेतच आहेत आता तर त्यांनी कसं करायचं असतं अवयवदान?
0: सो ज्यांची पूर्ण मृत्यू झाली समजा घरी झाली सो घरी कोणाची मृत्यू झाली अचानक झाली सो ते अवयवदान नाही करू शकतो पण टिश्यू डोनेशन करू शकतात.
1: अच्छा.
0: म्हणजे डोळ्यांचं करू शकतो, त्वचाचं करू शकतो, इवन ट्रॅकिया आणि बाकी टिश्यूज डोनेट करू शकतो. इवन हार्ट ते पूर्ण डोनेट करू शकत नाही पण जर त्यांची इच्छा असेल तर हार्टचे वॉल्स आपण डोनेट करू शकतो. सो असं बरेच प्रकारचे आपण डोनेशन करू शकतो.
1: म्हणजे त्यांनी आधी जिवंतपणे फॉर्म भरून ठेवलेला असतो आणि मृत झाल्यानंतर मग आपण त्यांचे हे घेऊ शकतो.
0: हे इम्पॉर्टंट आहे की जर आपण फॉर्म भरून ठेवलेला आहे, प्लेज घेऊन ठेवलेली आहे सर त्याचा अर्थ हे नाही की आपण डायरेक्ट सगळं करू शकतो.
1: अच्छा.
0: कारण की जेव्हा हे होणार कोणाची मृत्यू झाली किंवा मेंदू मृत्यू झाली सर त्यावेळी जे नातेवाईक आहे त्यांची संमती गरजेची आहे. तर त्यांची संमती शिवाय ते आपण पुढच्या स्टेप घेऊ शकत नाही.
1: म्हणजे ज्याने फॉर्म भरलाय त्यांनी आपल्या नातेवाईकांना सांगून ठेवलं पाहिजे की माझा जर मृत्यू झाला तर तुम्ही हे दान करा.
0: सो ते फॉर्म तुम्ही सगळ्यांना दाखव फॅमिलीमध्ये जशी आपण चायवर चर्चा करतो त्या प्रकारे तुम्ही सगळ्यांना सांगून ठेवा की तुमची अशी इच्छा आहे आणि तुम्ही ते कुठेतरी लावून ठेवा सगळ्यांना बघण्यासाठी कारण की ते रेग्युलर रिमाइंडर असतात.
1: माहिती पडेल ते
0: कारण की त्यावेळी हे निर्णय की अवयवदान करायचं की नाही हे तुमच्या नसणार ते नातेवाईकांच्या
1: असतात. आणि काय होतं घरात एखाद्याचा मृत्यू झाला की आधीच दुःखी वातावरण असतं आणि मग त्यात असं हे करण्याकडे लोकांना तेवढं लक्ष नसतं किंवा सुचत नाही त्यांना ते.
0: एक्झॅक्टली. कारण की एवढं स्ट्रेस आहे, दुःख आहे, अचानक मृत्यू झाली आहे, मेजर लॉस आहे. सो एवढा इमोशनल स्ट्रेस असतो की हे सगळं गोष्ट सुचणार नाही त्यांना. सो त्यावेळी जर रेग्युलर डिस्कशन झालं आधी भरपूर चर्चा झाली त्याच्यावर मग आपल्याला माहित असतो आणि मग त्यावेळी कोणी येऊन विचारतात की तुमची अशी इच्छा आहे का आपण अवयवदान करू शकतो, आपण टिश्यू डोनेशन करू शकतो, तुम्हाला असं काही करायची इच्छा आहे का. मग त्यावेळी लगेच तुम्हाला आठवण येणार की हो आमची अशी चर्चा झाली होती 10 वर्षापूर्वी आणि यांनी सांगितलं होतं की माझी इच्छा आहे. ते चर्चा झाली तर ते लगेच आपल्याला इच्छा होणार की हा यांची इच्छा होती तर आपण ते इच्छा पूर्ण करू.
1: पण मग आता ही अशी इच्छा झाली म्हणजे नातेवाईकांनाही वाटलं की आपण करूया तर मग त्यांनी काय करायचं कारण घरी असेल ते मृत शरीर.
0: सो त्याच्यासाठी आपलं हेल्पलाईन नंबर्स आहे.
1: अच्छा.
0: नोटोची एक फ्री हेल्पलाईन नंबर आहे टोल फ्री ते आहे 1800 11 4770. परत एकदा बोलतो 1800 11 4770. रोटोचे आणि सोटोचे ZTCCचे आणि बरेच एनजीओचे पण आहे. सो ते आपण नंबरवर कॉल केलं तर ते घरी येऊन टिश्यू डोनेशन करू शकतो, डॉक्टर घरी येऊन डोळ्यांच्या स्किनच्या सगळं करू शकतो. आपल्याला हॉस्पिटलला जायची गरज
1: नाही. ती पण चांगली सोय.
0: आणि अवयवदान जे असतात जे मेंदूमृत झाल्यानंतर ते तर हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये तिथेच असतो. सो तिकडे तर डॉक्टरची टीम असते ते आपल्याला काम
1: करू शकते. सर मग ह्याचं प्रमाण काय आपल्या राज्यामध्ये किती साधारण लोक अवयवदानाचे फॉर्म भरतात किंवा किती आपल्याला अवयव मिळतात वर्षभरात?
0: सो आपल्याला गेले 1 वर्षापासून आम्ही हे अभियान चालू केलं आहे प्लेज फिलिंगचं आणि ऑलरेडी 70,000 लोकांनी प्लेज घेतलेली आहे
1: एका वर्षात.
0: सो चांगली गोष्ट आहे. इनफॅक्ट 1 आठवड्यापूर्वीपर्यंत आपण देशात 1 नंबरवर होतो.
1: अरे
0: पण जर आपण बघायला गेलं की किती डोनेशन्स होतात सो गेल्या वर्षी आपलं ऑलमोस्ट 170 ते 180 चे रेंज मध्ये लोकांनी अवयवदान केलेलं आहे.
1: अच्छा.
0: पण आपल्याकडे गरज आहे 9,000 पेशंट आहे ज्यांना वेटिंग आहे आणि तो 180 ने डोनेट केला 400 ते 500 अवयव टोटल मिळाले आपल्याला पण गरज आहे 9,000. सो गॅप भरपूर आहे. म्हणून अजून भरपूर गरज आहे की आपल्याला जनजागृती व्हायला पाहिजे, लोकांना पुढे यायला पाहिजे आणि ऑर्गन डोनेट करायला पाहिजे.
1: डोळ्यांचं खूप आपण ऐकतो की खूप जणांना डोळे मिळाल्यामुळे त्यांना

0: दृष्टी मिळालेली आहे, तर डोळ्यांचं काही वेगळं असतं का ह्या इतर सगळ्या अवयवांपेक्षा, किंवा डोळे जास्त मिळतात का आपल्याला?
1: सर, डोळे जास्त मिळतो, कारण जसं मी सांगितलं की मेंदू मृत्यू फक्त हॉस्पिटलमध्ये आणि आयसीयू मध्ये आणि त्या प्रकारे होऊ शकतो अवयवदान, पण जे डोळे आहे, त्वचा आहे, हे आपण घरी पण कोणाची मृत्यू झाली तरी पण करू शकतो. सो म्हणून डोळे जास्त मिळतात. आणि डोळ्यांसाठी ऑलमोस्ट गेले 20 वर्षापासून जनजागृतीची मोहीम चालू आहे, म्हणून लोकांना माहिती आहे. पण अवयवदानासाठी आता हल्ली थोडा इंटरेस्ट वाढलाय आणि आता हल्ली वाढतोय. सो डोळ्यांचा डेफिनेटली जास्त प्रमाण आहे, पण तिकडेही आपल्याला अजून जास्त नंबरची गरज आहे.
0: तर श्रोते हो, दिलखुलास या आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण अवयवदानाचं महत्व राज्य अवयवदान समितीचे संचालक डॉक्टर आकाश शुक्ला यांच्याकडून जाणून घेत आहोत. या विषयाची व्याप्ती खरंच खूप मोठी आहे आणि अवयवदानाची जागरूकता आणखी कशी निर्माण केली पाहिजे याविषयीची माहिती आपल्याला अजून जाणून घ्यायची आहे, म्हणून हाच संवाद आपण पुढच्याही भागात असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी शिबानी जोशी आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोतेहो आताच आपण दिल खुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. FM बँड 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.

0: शोधताय? फोन उचला, FM लावा आणि 101.5 MHz वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र ऐका.
1: एवढं ना SMS. KYC अपडेट करा, नाहीतर अकाउंट ब्लॉक होईल. लिंक वर क्लिक करतो, नाहीतर ब्लॉक होईल.
2: थांबा, चेक केलं लिंक सिक्युअर आहे का? सेंडर तुमची बँक आहे. KYC अपडेट साठी अनोळखी लिंक उघडणं म्हणजे अनोळखी लोकांसाठी आपल्या अकाउंटचा दरवाजा उघडणं. नसत्या घाई गडबडीत फसू नका आणि फसव्या KYC अपडेट लिंक्स पासून सावध रहा. RBI सांगते.
3: जाणकार रहा, सतर्क रहा.
0: श्रुती हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर. सकाळचे 7:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा.
4: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
6: नमस्ते.
5: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतेय की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
6: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ID प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही.
5: Okay.
6: त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण ID प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर ID प्रूफ दिलं नाही तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक

0: खोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते,
1: ओके,
0: आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासन आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
0: मी म्हटलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. या बरोबर मला 1-2 गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साइट्स वर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचा एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होत आहे आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचा सल्ला मसलत घेणं, आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असं जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-91 वेबसाईट www.anurupvivaha.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह, तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोते हो, आताच आपण अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा ऐकलात. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मिश्र संगीत.

श्रोते हो आताच आपण वैशाली सामंत यांच्या सुरात नाथ महानोर यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं हर्षित अभिराज यांनी. या गीतासोबतच मिश्र संगीताचा प्रवास आपण इथेच थांबूयात. नमस्कार. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून राष्ट्रीय मराठी बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत. आता सुरुवातीला ठीक 8 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून समाचार.

आकाशवाणीचं पुणे केंद्र सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 20,800 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीच्या 8 रेल्वे प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आंतरराष्ट्रीय व्यापारात महिला उद्योजकांना संधी देण्यासाठी एकत्र काम करण्याचं वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. भारताकडून नेपाळच्या मदतकार्यात वाढ. 130 टनांहून अधिक मदत साहित्य रवाना. आणि आशिया चषक महिला क्रिकेट स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात आज पहिला उपांत्य सामना. आता सविस्तर बातम्या. केंद्र सरकारनं 20,800 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीच्या 8 रेल्वे मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. तसंच 11,000 किलोमीटर लांबीच्या 7 उच्च रहदारीच्या रेल्वे मार्गांचं चौपदरीकरण करण्याचाही निर्णय घेतला आहे. यात दिल्ली हावडा, मुंबई हावडा, दिल्ली मुंबई, मुंबई चेन्नई आदी मार्गांचा समावेश आहे, असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांना सांगितलं. या प्रकल्पांचा उद्देश रेल्वे मार्गांची क्षमता वाढवणं, कामकाजाची कार्यक्षमता सुधारणं आणि महत्वाच्या मार्गांवरील वाहतुकीची कोंडी कमी करणं हा आहे. यामुळे जवळपास 2100 गावांना आणि 52 लाख लोकांना फायदा होईल, असंही वैष्णव यांनी सांगितलं. 8 रेल्वे मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांपैकी 10,783 कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे 3 प्रकल्प पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील 14 जिल्ह्यांमध्ये तर 10,021 कोटी रुपये खर्चाचे इतर 5 प्रकल्प तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगण या राज्यांमधल्या 17 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहेत. हे प्रकल्प 2029-30 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे, असंही वैष्णव यांनी स्पष्ट केलं. दरम्यान मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन सेवा पुढील वर्षी सुरू होईल. याचं काम वेगानं सुरू असून सूरत ते वापी या सुरुवातीच्या 100 किलोमीटरच्या टप्प्याचं काम पूर्ण करून तो मार्ग खुला केला जाईल, असंही वैष्णव यांनी यावेळी सांगितलं. मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे प्रवासी वाहतूक जलद होईल, संपर्क व्यवस्था आणि माल वाहतुकीची क्षमता वाढेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला येत्या 7 ऑक्टोबर रोजी 25 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीनं येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल नवी दिल्लीत

पत्रकार परिषदेत दिली. सेवा संकल्प अभियानाची सुरुवात रक्तदान शिबिरानं होईल. तसंच 7 ऑक्टोबर रोजी ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी सेवा ज्योती कलशयात्रा काढली जाईल असंही नवीन यांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय व्यापारात महिला उद्योजक आणि महिला नेतृत्वाखालील उद्योगांसाठी संधी वाढवण्यासाठी ब्रिक्स देशांना एकत्र काम करण्याचं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं ब्रिक्स WBA महिला नेतृत्व विकास परिषदेत बोलत होते. महिलांच्या मालकीच्या उद्योगांना आंतरराष्ट्रीय प्रदर्शनं, परिषदा, चर्चासत्र आणि व्यावसायिक मंचांवर अधिक सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यासाठी कर्ज पुरवठा, बाजारपेठांमध्ये सहज प्रवेश तसंच निश्चित व्यावसायिक नियमांची गरज असल्याचंही गोयल यांनी सांगितलं. कृषी आणि वनीकरण क्षेत्रातली नववी आसियान भारत मंत्रीस्तरीय बैठक काल नवी दिल्लीत पार पडली. या बैठकीत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आणि फिलिपीन्सचे कृषी सचिव फ्रान्सिस्को पीटीयू लॉरेल सहभागी झाले होते. यावेळी हवामान अनुकूल शेती, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शेती, मृदा आरोग्य, जल उत्पादकता, अन्न सुरक्षा, कृषी वनीकरण आदी क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्यावर दोन्ही मंत्र्यांनी सहमती दर्शवली. नेपाळमधील भीषण पुराच्या पार्श्वभूमीवर भारतानं नेपाळच्या मदतकार्यात वाढ केली असून 130 टनांहून अधिक मदत साहित्य पोहोचवलं आहे. तसंच शोध, बचाव आणि न्यायवैद्य कामात मदतीसाठी 54 तज्ज्ञ कर्मचारी तैनात केले आहेत. भारतीय हवाई दलाचं 35 टन मदत आणि बचाव साहित्य घेऊन जाणारं 8वं विमान काल काठमांडूमध्ये उतरलं. नेपाळमधील भारतीय दूतावासानं काल ही माहिती दिली. दरम्यान भारताच्या विशेष बोगदा बचाव पथकानं नेपाळी लष्करासोबत चिलीमे आणि लांगटान या जोखमीच्या भागात संयुक्त शोध मोहीम सुरू केली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आज जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन आहे. आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्याच्या महत्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस जगभरात पाळला जातो. आत्महत्या प्रतिबंधाबाबत जनजागृतीसाठी आज देशभरात अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत. इराणची कच्च्या तेलाची 5 जहाजं अमेरिकेनं नष्ट केल्यानंतर इराणशी समन्वय न साधता नवीन प्रतिबंधित समुद्री क्षेत्रासह होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांवर निर्बंध लादण्याचा इशारा इराणनं दिला आहे. दरम्यान घोषित न केलेल्या ठिकाणांवर आढळलेल्या युरेनियम बाबतच्या चौकशीतल्या इराणच्या असहकारामुळे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था IAEA गेल्या 20 वर्षात पहिल्यांदाच हे प्रकरण संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडे सोपवलं आहे. आर्थिक गुन्ह्यांसाठी डिजिटल गेमिंग आणि जुगाराच्या प्लॅटफॉर्मचा गैरवापर होत असल्याचं आर्थिक कारवाई कृती दल FATF ने म्हटलं आहे. याबाबत त्यांनी विविध देशातली सरकारं, नियामक संस्था आणि व्यावसायिकांना जागतिक पातळीवर सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल कोलंबो इथं श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमारा दिसनायके आणि पंतप्रधान डॉ हरणी अमरा सूर्या यांची भेट घेतली. विकासाच्या क्षेत्रातलं सहकार्याबाबत दोन्ही पक्षांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. या भेटीदरम्यान श्रीलंकेच्या हवाई दलासाठी L-70 तोफांचं आधुनिकीकरण आणि दोन्ही देशांच्या राष्ट्रीय छात्रसेना आणि राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयांमधल्या सहकार्याबाबत सामंजस्य करार करण्यात आले. ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत असलेला भूसंसाधन विभाग आज तिसऱ्या डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्रामसाठीची मार्गदर्शक तत्व जारी करणार आहे. या योजनेसाठी 565 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये 5 वर्षांचा कृती आराखडा सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अंमलात आणला जाईल. या योजनेअंतर्गत नकाशे, जमिनीच्या मालकीचे तपशील, मालमत्ता नोंदणी आणि न्यायालयीन प्रकरणं परस्पर सुसंगत पद्धतीनं एकत्रित केली जाणार आहेत. इस्माइली मुस्लिम समुदायाचे 50वे परंपरागत इमाम आणि आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कचे अध्यक्ष 5वे प्रिन्स रहीम आगा खान पहिल्या भारत भेटीसाठी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. प्रिन्स रहीम आगा खान राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री आणि परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेणार आहेत.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल गोव्यातील सहा पदरी पोर्वरीम इलिव्हेटेड कॉरिडॉरचं उद्घाटन केलं. सुमारे 641 कोटी

0: रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या 5 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या या मार्गावरून दररोज 75,000 ते 80,000 वाहनांची ये जा होण्याची अपेक्षा आहे. यामुळे सध्याच्या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण 60% कमी होईल असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. सुधारित पायाभूत सुविधा आणि संपर्क व्यवस्थेमुळे गुंतवणूक आकर्षित होईल, रोजगार निर्माण होतील आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल असंही गडकरी यांनी नमूद केलं. अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत अमेरिकेचे बेन शेल्टन आणि 11वा मानांकित फ्रान्सिस टियाफो यांच्यात पुरुष एकेरीची उपांत्य फेरी आज होईल. उद्या होणाऱ्या महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत गतविजेती आर्याना सबलेंका हिचा सामना 3रा मानांकित जेसिका पेगुलाशी होईल, तर चौथं मानांकन असलेली कोको गॉफ ही कझाकिस्तानच्या एलेना रायबाकिना सोबत सामना खेळेल. जागतिक तिरंदाजी पॅरा मालिकेच्या 3रा टप्प्याचा समारोप काल अहमदाबाद इथं झाला. काल शेवटच्या दिवशी पॅरा ऑलिम्पिक चॅम्पियन हरविंदर सिंग आणि जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या शीतल देवी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं 2 सुवर्ण आणि 4 कांस्य पदकं जिंकली. या स्पर्धेत 4 सुवर्ण, 3 रौप्य आणि 8 कांस्य पदकांसह भारतानं 15 पदकं मिळवली आहेत. दुबई इथं सुरू असलेल्या 20 षटकांच्या आशिया चषक महिला क्रिकेट स्पर्धेत आज उपांत्य फेरीतील पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. साखळी फेरीतील सर्व सामने जिंकून भारतानं गटात अव्वल स्थान पटकावलं आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 20,800 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीच्या 8 रेल्वे प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आंतरराष्ट्रीय व्यापारात महिला उद्योजकांना संधी देण्यासाठी एकत्र काम करण्याचं वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. भारताकडून नेपाळच्या मदत कार्यात वाढ, 130 टनांहून अधिक मदत साहित्य रवाना. आणि आशिया चषक महिला क्रिकेट स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात आज पहिला उपांत्य सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 8:40 झाले आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: श्रोते हो, आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 8:40 झाली आहेत. आता जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवसानिमित्त समन्वित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. उमेद अंधाराकडून प्रकाशाकडे. लेखक आणि सादरकर्ते आहेत योगीराज पच्चे.
4: लेखन सुखदेव साळुंके. निवेदन सुप्रभा जोशी. निर्मिती सहाय्य अपर्णा खोपटीकर. आणि सादरकर्ते योगीराज बच्चे.

0: आयुष्याचा रस्ता नेहमीच सरळ असतो असं नाही. कधी वळणावर इतकं दाट धुकं पसरतं की पुढचा रस्ताच दिसेनासा होतो. मन एकाकी पडतं, विचारांचं चक्र थांबत नाही आणि एका क्षणी वाटू लागतं की बस आता मी थकलोय.
1: अजून एक प्रयत्न आणि पुन्हा अपयश. 4 वर्ष झाली पुण्यात अभ्यास करतोय, घरच्या शेतात घाम गाळून पैसे पाठवतात, शेजार पाजारचे विचारतात, काय रे कधी होतोय अधिकारी. मी काय उत्तर देऊ त्यांना? सगळ्या मित्रांची निवड झाली, नोकऱ्या लागल्या, मीच मागे राहिलो. दरवेळी कट ऑफवरून 1-2 मार्क कमी पडतात. माझं आयुष्य निरर्थक आहे. या अपयशापेक्षा आणि घरच्यांच्या अपेक्षांच्या ओझ्यापेक्षा सगळं संपवलेलं काय वाईट. बस झालं आता हे किती दिवस.
2: निसर्ग पार पाठ फिरून बसलाय. पेरलेलं उगवत नाही आणि उगवलेलं हाती येत नाही. कालच बँकेची लाल नोट

0: तीच ताराव चिटकून गेल्यात. सावकाराची माणसं जिथं भेटल तिथं अपमान करत्यात, वाटल ते बोलत्यात. जसं माझं शेत वाढलंय तसं माझं मन पण वाढलंय, पार वाढून गेलंय. पोरीचं लग्न डोक्यावर आहे, पोराच्या कॉलेजची फी भरायची आहे. काय करू आणि कसं करू, सगळी रात्रीची झोप उडाल्या, मला कुठलाच मार्ग दिसत नाही. आता फक्त दिसत्या ती मला विहिरीची वाट, आणि ह्या विहिरीच्या वाटेवर सगळा त्रास एका क्षणात संपवून टाकायचा आहे. 5 साल नाही जगायचं.
1: समीर आणि महात्मा ही केवळ 2 नावं नाहीत, हे आपल्या समाजातल्या त्या अस्वस्थ मनाचे प्रातिनिधिक आवाज आहेत, जे संकटाच्या दडपणाखाली श्वास गुदमरल्यासारखं अनुभवत आहेत. 10 सप्टेंबर जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवस. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की कोणत्याही समस्येपेक्षा आयुष्य नेहमीच मोठं असतं.

0: माझ्या भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा एखादी व्यक्ती आत्महत्येचा विचार करते तेव्हा तिला तिचं आयुष्य संपवायचं असतं का की तिला तिच्या वेदनांना संपवायचं असतं? आपण आज या विषयावर उघडपणे बोललं पाहिजे. आज आपल्या सोबतीला आहेत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मानसी. डॉक्टर मानसी, स्वागत आहे आपलं.
1: धन्यवाद. अगदी बरोबर म्हणालीस. आत्महत्या ही अचानक घेतलेली पायरी मुळीच नसते, ती एका दीर्घ मानसिक प्रवासाची आणि त्रासाची परिणिती असते. नैराश्य, अतिचिंता, अचानक आलेले आर्थिक संकट किंवा नात्यांमधली कटुता यामुळं मेंदूतील रसायनांचं संतुलन बिघडतं. ही एक वैद्यकीय स्थिती आहे. जसा शरीराला आजार होतो तसा मनालाही आजार होतो. पण दुर्दैवानं आपल्या समाजात मानसिक आजारांवर बोलणं हे कमकुवतपणाचं लक्षण मानलं जातं. हा दृष्टिकोन बदलणं अत्यंत गरजेचं आहे.
0: मग डॉक्टर, जेव्हा एखादी व्यक्ती अशा नैराश्यात असते तेव्हा तिचं वर्तन कसं ओळखावं? आपण तिच्याशी संवाद कसा साधावा?
1: अगदी सोपंय. अशी व्यक्ती अचानक शांत होते, स्वतःला इतरांपासून वेगळं करते. माझं असणं किंवा ना असणं सारखंच आहे अशा गोष्टी बोलते. खाण्यापिण्याच्या आणि झोपण्याच्या सवयी बदलतात. हे सगळं आत्महत्येचे धोक्याचे इशारे असतात. अशा वेळी त्या व्यक्तीला तू असं का करतोयस किंवा तू कमजोर आहेस असं टोचून बोलण्याऐवजी तिचं म्हणणं शांतपणे ऐकून घेणं हा सर्वात मोठा उपाय असतो. तिला हा विश्वास देणं गरजेचं असतं की काहीही झालं तरी मी तुझ्या सोबत आहे.
0: म्हणजे डॉक्टर, उपदेश करण्यापेक्षा फक्त शांतपणे ऐकून घेणं जास्त महत्त्वाचं आहे?
1: हो, जेव्हा आपण ऐकून घेतो तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या मनातला ताण अर्धा होतो.
0: समीर, ज्याने एका रात्रीत जगणं संपवण्याचा विचार केला होता तो आज आपल्या समोर उभा आहे. समीर, तुझा हा निराशेकडून आशेकडे जाणारा प्रवास कसा बदलला? त्या रात्री नक्की काय घडलं होतं?
2: त्या रात्री निकाल लागला होता आणि माझं नाव यादीत नव्हतं. मी खोलीचा दरवाजा आतून बंद केला, पंख्याकडे बघत विचार करत होतो की बस आता सगळं संपवायचं. अचानक माझ्या मोबाईलची स्क्रीन चमकली. मित्राचा, राहुलचा फोन होता. मी फोन उचलला नाही, तरी तो परत परत फोन करीत राहिला. शेवटी मी फोन उचलला आणि कोरड्या आवाजात म्हटलं, बोल राहुल.
0: मग राहुल काय म्हणाला?
2: तो म्हणाला, समीर, मी तुझ्या खोलीच्या खाली उभा आहे, दरवाजा उघड, आपण चहा प्यायला जाऊ. मी म्हटलं, मला नाही यायचं. पण तो जबरदस्तीने वर आला. त्याने माझा चेहरा पाहिला आणि माझ्या खांद्यावर हात ठेवला. तो म्हणाला, समीर, तू फार शांत दिसतोयस, काही अडचण आहे का? मला वाटलं

0: मी टाळावा, पण त्याने पुन्हा विचारलं, समीर तुझ्या डोळ्यातली भीती मी ओळखू शकतोय, काय झालंय सांग मला।
1: मग त्या एका प्रश्नानं तुझ्यावर काय परिणाम झाला?
0: मी स्वतःला रोखूच शकलो नाही ताई, मी त्याच्या मिठीत ठसाढसा रडलो। 4 वर्षाचा साचलेला सगळा राग, भीती, अपयश आणि घरच्यांच्या अपेक्षांचा ताण मी त्याच्या समोर मोकळा केला। त्याने मला जराही जज केलं नाही, तो शांतपणे ऐकत राहिला। मग तो म्हणाला, अरे समीर, अपयश म्हणजे आयुष्याचा शेवट नाही, ही एक परीक्षा होती, आपण एकत्र पर्याय शोधू। दुसऱ्या दिवशी तो मला डॉक्टर मानसीकडे घेऊन गेला। चर्चेनंतर डॉक्टर मानसी मला म्हणाल्या,
2: समीर, अरे प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येतात, काही वेळा तुमच्या आयुष्यात अशी एखादी अत्यंत तणावपूर्ण आणि अडचणीची परिस्थिती निर्माण होते की जिथून आपल्याला फक्त पळून जावंसं वाटतं। कधी कधी चिंताग्रस्त किंवा निराश असणं हे सामान्य असलं तरी हे लक्षात ठेवा की एखाद्या विशिष्ट परिस्थितीतून सुटका करून घेण्यासाठी आपलं जीवन संपवणं हा काही त्यावरचा उपाय नाही। कधी कधी लोक कठीण भावनिक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी दारू किंवा अंमली पदार्थाचा वापर करतात, परंतु यामुळे समस्या सुटण्याऐवजी गुंतागुंतच वाढते। आपल्या सर्वांच्या आयुष्यात एका मर्यादेपर्यंत ताण आणि प्रश्न हे असतातच, परंतु ते एका मर्यादेपलीकडे जात असतील आणि त्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होत असेल तर त्याकडे लक्ष देण्याची गरज असते। आपल्या मनात सुरू असलेली खदखद मानसोपचार तज्ज्ञ किंवा समुपदेशकांना सांगण्यात कोणताही कमीपणा नसतो। त्यामुळे समीर, तू खूप नशीबवान आहेस, कारण तुला राहुल सारखा एक जीवाभावाचा मित्र आहे, आणि राहुल तुझं सुद्धा खूप कौतुक आणि अभिनंदन। केवळ तुझ्या त्या 2 आश्वासक शब्दांनी तू आज तुझ्या मित्राला जीवनाची एक अनमोल भेट दिलीस, असंच मैत्र जपा।
0: मानसोपचाराने आणि मित्राच्या साथीने मला समजलं की स्पर्धा परीक्षा हे माझं आयुष्य नव्हतं, ते फक्त आयुष्याचा एक भाग होतं। आज मी दुसऱ्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करतोय आणि मी खूप खुश आहे।
3: मानसी मॅडम, विद्यार्थ्यांना समुपदेशनाची गरज कितपत आहे असं तुम्हाला वाटतं?
2: विद्यार्थ्यांचं समुपदेशन हे त्यांच्या मानसिक, भावनिक आणि शैक्षणिक विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे। पूर्वीच्या पिढीच्या तुलनेत आजच्या शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं जीवन अनेक प्रकारे गुंतागुंतीचं झालं आहे। या स्पर्धेच्या युगात त्यांना वेळोवेळी ताणतणावाला सामोरं जावं लागतं। यामध्ये केवळ शैक्षणिक यशच नाही तर सामाजिक, भावनिक आणि मानसिक आरोग्याच्या समस्या देखील समाविष्ट असतात। त्यामुळं या समस्या समजून घेण्यासाठी आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना व्यावसायिक मदतीची गरज भासते, जी समुपदेशनाद्वारे मिळते। समुपदेशक विद्यार्थ्यांना त्यांच्या भावना मोकळेपणानं व्यक्त करण्यासाठी सुरक्षित जागा देतात, तसंच ते विद्यार्थ्यांच्या समस्यांचं मूळ कारण शोधण्यात त्यांना मदत करतात। त्यामुळं विद्यार्थी स्वतःच्या अडचणी अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतात। समुपदेशनामुळं विद्यार्थ्यांना त्यांच्यातील चांगल्या गुणांची जाणीव होते, त्यामुळं त्यांचा आत्मविश्वास वाढून ते अधिक सकारात्मक होतात। याशिवाय समुपदेशक विद्यार्थ्यांना ताणतणाव आणि चिंता हाताळण्यासाठी प्रभावी तंत्र शिकवतात, जसं की श्वास घेण्याचे व्यायाम, मेडिटेशन आणि वेळेचं नियोजन। यामुळं विद्यार्थ्यांच्या वर्तनात आमूलाग्र बदल होतो।
1: माधवा, तुमच्या बाबतीत संवादाची ही किमया कशी घडली? तुम्ही त्या अंधारातून बाहेर कसे आलात?
4: ताई, शेतात म्या पाबळीच्या झाडाखाली एकटाच बसलो होतो, हातात कीटकनाशकाची बाटली होती, डोक्यात फक्त एकच विचार चालला होता की हे प्यायचं आणि मोकळं व्हायचं। इतक्यात गावातला माझा मित्र त्याच्या रानातनं चालला होता, त्यानं बघितलं आणि तो माझ्याकडे धावत आला। त्यानं ती माझ्या हातातली बाटली हिसकून घेतली

0: आणि मला खट्ट मिठी मारली आणि जोरात ओरडला, महात्मा काय करतोयस, हेडबीड लागलंय काय तुला?
1: मग तुम्ही काय उत्तर दिलं महात्मा?
0: मी त्याला काय सांगणार ताई, त्याला म्हंटल, पळीरामा सोडून दे मला, अरे माझ्या डोसक्यावर एवढं कर्ज आहे आणि सगळं पीक गेलंय, सावकार घरात येऊन रोज अपमान करतोय, मी राहिलो तर पोरीचं लग्न कसं होणार, पोराला कोण शिकवणार, मी गेलो तर माझ्या इम्याचं पैक मिळतील माझ्या घराला, तर बळीरामानं माझ्या दोन्ही कालावर हात ठेवला आणि मला विचारलं, महात्मा तू गेलास तर तुझ्या विम्याच्या पैशाचं काय करायचं, तू नसशील तुझे पोर पोरकी होतील की, तुझी बायको जन्मभर रडल, कर्जापेक्षा तुझी साथ लय महत्वाची आहे भावा, तू जगलास तर त्यांना त्या पैक्याचा उपयोग होईल।
1: मग बळीरामाच्या त्या शब्दांनी तुमच्या मनात काय बदल घडवला?
0: ताई माझं डोळं लक्क उघडलं बघा, मला तो तसाच धरून बँकेत घेऊन गेला, बँकेच्या साहेबांना आमची परिस्थिती समजावून सांगितली, कर्जाचं पुनर्गठन केलं, बळीरामानं मला शासनाच्या नव्या योजनांची पण माहिती दिली, माझ्या घरानं मला मिठी मारली बघा त्यावेळा, माझ्या घरातले मला म्हणालीत चटणी भाकर खाऊ पण सोबत राहू, ताई माझ्या शेतात आता आधुनिक पद्धतीनं भाजीपाला पिकवतोय मी, संकटाशी दोन हात केल्यात, लोक कितीतरी म्हणतात की मार्ग निघत नाही पण मार्ग निघतोच ताई, आज माझं शेत पुन्हा हिरवं होतंय आणि माझं मन पण।
1: पाहिलं, एक राहुल आणि एक बळीराम जर आपल्या आसपास असेल किंवा आपण स्वतः कोणासाठी राहुल किंवा बळीराम बनलो तर किती आयुष्य वाचू शकतात? फक्त एका संवादाने दोन जीवन बदलले, मनाचे दरवाजे उघडले की आशेचा प्रकाश आत येतोच।

0: मानसी मॅडम, आपल्याकडे मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेणं किंवा त्यांच्याकडे जाणं या सगळ्या गोष्टीकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं, तर तुम्ही काय सांगाल याबद्दल?
1: हो, आपण जाणताच की चेंजिंग द नरेटिव ऑन सुसाईड ही या वर्षीच्या जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनाची संकल्पना आहे. आता याचा शब्दशः अर्थ पाहायचा झाला तर आत्महत्येचे वर्णन बदला, म्हणजेच आत्महत्या किंवा मानसिक आजाराबद्दलच्या नकारात्मक विचारांना बदलून संवादाचा आणि मदतीचा नवा दृष्टिकोन निर्माण करा. तुम्हाला नक्की कोणत्या प्रकारचा आणि किती तीव्रतेचा मानसिक आजार आहे हे फक्त मानसोपचार तज्ज्ञांनाच कळू शकतं, आणि मानसोपचार तज्ज्ञांकडे जी मंडळी उपचारासाठी जातात ती वेडी असतात असा सार्वत्रिक समज आपल्याकडे दिसून येतो. परंतु फक्त वेळ लागणे एवढंच नाही तर इतरही वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक समस्या आणि आजार माणसाला असू शकतात, आणि वेळीच समुपदेशकांकडे किंवा मानसोपचार तज्ज्ञांकडे आपण गेलो तर हे आजार पूर्णपणे बरे होतात. बरेचदा चित्रपटातून दाखवल्या गेलेल्या अतिरंजित उपचारांमुळे, जसं की शॉक ट्रीटमेंट असेल, त्यामुळं एक प्रकारची वाईट प्रतिमा जनसामान्यांमध्ये तयार होते. त्यामुळं मग मानसोपचार तज्ज्ञाकडे जाणं म्हणजे फक्त शॉक ट्रीटमेंट घेणं असा गैरसमज बळावलेला दिसतो. किंवा तुझं दुखणं मानसिक आहे असं एखाद्यानं लेबल लावलं की आपल्याला धक्का बसतो. परंतु जेव्हा उच्च रक्तदाब, मधुमेह यासारख्या आणि इतर लहान सहान शारीरिक व्याधींसाठी आपण डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतो तेव्हा आपल्याला त्यात काहीच वावगं वाटत नाही. मग जसं शरीराला आजार होऊ शकतात तर मनाला होणार नाहीत का? तर नक्कीच होतात, आणि मग त्यामुळंच आपल्याला समुपदेशक किंवा मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन आजाराचं निदान करून घेणं आणि गरज पडली तरच औषधोपचार घेणं ही इतकी साधी प्रोसिजर आहे. त्यामुळं मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणं म्हणजे वेळ लागणं हा 100% गैरसमज असून असा विचार करणारी मंडळीच वेडी आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि शेवटी आपण सर्वांनीच एक लक्षात घेणं महत्त्वाचं

0: फॅक्ट्स आहे की दिस टू शाल पास, परिस्थिती ही कायम बदलत असते.
1: शब्दांमध्ये जगण्याची ताकद असते. जर तुमच्या मनात किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाच्या मनात असा विचार येत असेल तर निसंकोचपणे कोणाशी तरी बोला, तुमच्या भावना व्यक्त करा. लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात. कठीण काळात स्वतःला सावरून बघ. रात्र संपल्यानंतर उजाडणारा तो सूर्य बघ. समस्या तात्पुरते असतात दोस्ता, तू फक्त विश्वासाने पाऊल पुढे टाकून बघ. शासनाने अनेक स्वयंसेवी संस्थांनी मानसिक स्वास्थ्यासाठी मोफत हेल्पलाईन सुरू केल्या आहेत. टेलिमानस सारख्या 24 तास उपलब्ध असणाऱ्या राष्ट्रीय हेल्पलाईन 1-4-4-1-6 किंवा 1-800-89-1-4-4-1-6 वापर करा. तज्ञांचं मार्गदर्शन घ्या. चला, आज जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण एक संकल्प करूया. आपण एकमेकांशी मनापासून संवाद साधू. कुणी मनातलं सांगत असेल तर ते सहानुभूतीने ऐकून घेऊ आणि आपल्या प्रियजनांना अंधारात कधीही एकटं सोडणार नाही. कारण प्रत्येक जीवन मौल्यवान आहे आणि प्रत्येक काळ्या रात्रीनंतर एक नवी सुंदर पहाट ठरलेली असते.
0: आताच आपण जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनानिमित्त समन्वित रूपक ऐकलत, उमेद अंधाराकडून प्रकाशाकडे. लेखन सुखदेव साळुंके. निवेदन सुप्रभा जोशी. सहभाग समीर ओंकार धवन. महात्मा योगीराज बच्चे आणि डॉक्टर मानसी अपर्णा खोपटीकर. निर्मिती सहाय्य अपर्णा खोपटीकर. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे. ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोतेहो, आताच आपण जागतिक आत्महत्या प्रतिबिंध दिवसानिमित्त समन्वित कार्यक्रम उमेद अंधाराकडून प्रकाशाकडे हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. सादर करते होते योगीराज बच्चे. FM बँड 101.5 MHz वर आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

0: एफ एम बँड 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: आप सुन रहे हैं विविध भारती. थोड़ी ही देर में आप सुनेंगे आज के फनकार.

FM बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 10 वाजले आहेत. आता पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात. फूल खिलते हे बहारों का समा होता है, ऐसे मौसम में ही तो प्यार जवा होता है. दिल की बातों को होठों से कहते हैं, पर एक दूसरों की मन की बातें भी तो रेडियो से ही सुनवाई और सुनी

0: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज
2: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्झ वर आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतीशिवार या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम

0: श्रोते हो, ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आज आपण ऐकूयात खरीप हंगामातील पिकांवरील किडीचं नियंत्रण या विषयावर प्राध्यापक वीरेंद्र डेरे, सहयोगी प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती यांच्याशी भैयालाल टेकाम यांनी केलेली बातचीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, या हंगामात आपण विविध प्रकारातील पिकांची लागवड केलेली आहे. यात मग सोयाबीन आहे, कापूस आहे, तूर आहे, मूग आहे, उडीद आहे, ज्वारी आहे, अशा विविध प्रकारातील पिकांची लागवड आपल्या इथल्या शेतकरी बांधवांनी केलेली आहे. पेरणी झाल्यानंतर या पिकावर अनेक प्रकारातील किडी येत असतात. पण एकूणच या किडी कोणकोणत्या आहेत, या किडी आपल्या पिकाचं नुकसान कसं करत असतात आणि या किडीच्या नियंत्रणासाठी आपल्या शेतकरी बांधवांनी काय करणं गरजेचं आहे, तर याच विषयी आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आजचा जो आपला विषय आहे, खरीप हंगामातील पिकांवरील रस शोषणाऱ्या किडी कोणकोणत्या आहेत आणि त्याचं नियंत्रण काय आहे, तर याच विषयी आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आज आपल्या

0: सोबत आहेत श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती इथल्या कीटकशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक वीरेंद्र डेरे. स्वागत आपलं. नमस्कार.
1: नमस्कार सर.
0: खरं तर हंगाम सुरू आहे. बऱ्याच शेतकरी बांधवांनी विविध प्रकारातील पिकांची लागवड केलेली असणार आहे. पिकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर साधारणतः कोणकोणत्या प्रकारातील पिकांची लागवड पेरणी आपल्या शेतकरी बांधवांनी केलेली आहे?
1: प्रामुख्याने आपल्या भागामध्ये सोयाबीन, कपाशी या दोन पिकाचे क्षेत्र आपल्याकडे जास्त आहेत. सोबतच तूर, मूग, उडीद, ज्वारी, मका आणि काही भागामध्ये भाजीपाला इत्यादी पिके आपल्या भागामध्ये शेतकरी घेत असतो.
0: सर्वच पिकाची लागवड आपल्या इथल्या अमरावती जिल्ह्यातील आपल्या शेतकरी बांधवांनी केलेली आहे. जी काही विविध प्रकारातील पिकं आपण सांगितलं त्यात मग महत्त्वाचं पीक म्हणजे कपाशी, मग इथं सोयाबीन आहे, तूर आहे, मूग, उडीद, ज्वारी अशी विविध प्रकारातील पिकं आहेत. या पिकांवर जी विविध प्रकारातील किडी येत असतात या किडीच्या संदर्भात काय सांगता येईल? कोणकोणत्या अशा किडी आहेत की या किडी आपल्या पिकाचं नुकसान करत असतात?
1: हे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा शेतकरी आपल्या पिकाची लागवड करतात तर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या शेतामध्ये उपाययोजना करत असतात. त्याच्यामधला एक महत्त्वाचा भाग येतो कीड नियंत्रण. यामध्ये कीड नियंत्रण करण्याच्या सुरुवातीलाच शेतकरी बांधवांना माहिती असणं आवश्यक आहे की माझ्या शेतामध्ये कोणत्या प्रकारच्या किडी आहेत. तर साधारणपणे किडींच्या नुकसान करण्याच्या प्रकारावरून दोन प्रकारचे किडी आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे रस शोषण करणारी किडी आणि दुसरी म्हणजे पाने, फुले, फळे, खोड कुरतडून खाणारी किडी. म्हणजे रस शोषण करणारी किडी जी आपल्या सोंडेने झाडाच्या पानामधील, खोडामधील, फुलामधील, फळामधील रस शोषण करतात आणि पाने, फुले, फळे, खोड खाणाऱ्या अळी ही आपल्या झाडांना चावून किंवा पोखरून उपद्रव करत असतात. या दोन प्रकारच्या प्रामुख्याने किडी सर्व प्रकारच्या पिकांवरती येत असतात.
0: अच्छा, म्हणजे दोन प्रकारातील किडी आपण सांगितलं, त्यात मग रस शोषण करणाऱ्या किडी आणि दुसरी म्हणजे जी आपली जी पिकं आहेत या पिकांची झाडाची पानं असतील, कळी असेल, फुलं असतील, फळं असतील, खोड असेल किंवा मूळ असेल, अशा विविध प्रकारात जो भाग आहे आपल्या पिकांचा या भागांवर या किडी आपल्या पिकाचं नुकसान करत असतात. या हंगामात जी आपण विविध प्रकारातील पिकं घेतलेली आहेत तर या पिकांवर ज्या किडी वाढत असतात या किडी वाढण्याची काही कारणं आहेत का? कुठल्या कारणाने या किडी वाढत असतात?
1: हो, हा अगदी योग्य प्रश्न आहे. आता किडीला वाढण्यासाठी भरपूर कारणे आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने दोन कारणे आपल्याला सांगता येईल. एक म्हणजे नैसर्गिकच कारण आहे. जे वातावरण निर्मिती निसर्गामध्ये होत असते त्यानुसार किडींची संख्या ही वाढत असते किंवा किडींचं आक्रमण आपल्या शेतामध्ये होत असतं. नैसर्गिक वातावरण म्हणजे जसं तापमान असेल, पाऊस असेल, आर्द्रता असेल, थंडी असेल, हे जर वातावरणातील घटक किडींना उपयुक्त झाले तर किडींचं वातावरणामधलं प्रमाण किंवा आक्रमण करण्याचं, खाण्याचं प्रमाण आपल्या पिकांवर वाढतं. पण जे दुसरं महत्त्वाचं एक कारण आहे ते म्हणजे मानवनिर्मित कारण. या मानवनिर्मित कारणामध्ये भरपूर असे कारणं आहेत की जे आपण चुकीच्या पद्धतीने करत असतो आणि या मानवनिर्मित कारणामुळेच आपल्या पिकांवर वेगवेगळ्या किडींचं आणि कमी नुकसानदायक किडी आहेत त्यासुद्धा काही दिवसानंतर जास्त नुकसान किंवा जास्त उपद्रव करायला लागतात. तर मी या ठिकाणी सांगू शकतो की मानवनिर्मित जे महत्त्वाची कारणे आहेत ती खूप महत्त्वाची आहे ज्या किडींना जास्त प्रमाणात आपल्या पिकांवर आक्रमण करण्यासाठी.
0: या किडी वाढण्यास कोणकोणती कारणं आहेत हे तर आपण सांगितलं आहेत. या कारणाव्यतिरिक्त अजून काही कारणं आहेत का?
1: या कारणामध्ये महत्त्वाचं एक कारण आहे की या किडींचा जो नैसर्गिक अधिवास होता म्हणजे राहण्याचे वस्तीस्थान होते, तर आज आपण जी वृक्षतोड, जंगल कटाई केलेली आहे, आपली जी वनराई होती जी आपल्या मानवाच्या भौतिक गरजांसाठी जसे असेल रस्ते असेल, इमारती असेल, कारखाने असेल, याच्यासाठी आपण तोडलेली आहेत. त्याच्यामुळे त्यांचं नैसर्गिक वस्तीस्थान नष्ट झालेलं आहे. यामुळे या किडींना खाण्यासाठी कुठेतरी दुसरीकडे जागा शोधणं आवश्यक असतं आणि अशा वेळेस मग ह्या किडी आपल्या शेतावरती आक्रमण करतात. दुसरं महत्त्वाचं एक गोष्ट म्हणजे की आपल्याकडे झालेला रासायनिक औषधांचा किंवा रासायनिक कीटकनाशकांचा अनियंत्रित व अयोग्य वापर. यामुळे काय होतं की जी आपल्या शेतामध्ये जी कीड असते आणि त्या किडीला नियंत्रण करणारे जे नैसर्गिक घटक असतात जसे परोपजीवी कीटक असतील, परभक्षी कीटक असतील किंवा पक्षी असतील, या मित्र घटकांची संख्या आपण हे जे अतोनात रासायनिक कीटकनाशकं वापरत आहोत यामुळे यांची संख्या कमी झालेली आहे आणि म्हणून किडींना शेतामध्ये कोणीच एक प्रतिस्पर्धी न राहिल्यामुळे किडींची संख्या आपल्या शेतामध्ये वाढते आहेत. म्हणजेच एक मित्र कीटकांचा अभाव हे एक महत्त्वाचं कारण आहे. आणि एक महत्त्वाचं कारण म्हणजे एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अभाव. शेतकरी

0: बंधू काय करतात की कीड आली नाही आली तरी आपले रासायनिक कीटकनाशकाची फवारणी सुरू करून देतात, ज्यामुळे किडींना जास्त वाढण्यास एक संधी मिळून जाते आणि मग कीटकांची संख्या एक प्रमाणापेक्षा जास्त वाढलेली आपल्याला दिसून येते.
1: या खरीप हंगामात ज्या विविध प्रकारातील किडी येतात या रस शोषण करणाऱ्या किडीमध्ये मावा ही महत्वाची कीड आहे. तर मावा या किडीच्या संदर्भात काय सांगता येईल? मावा ही कीड कोणकोणत्या पिकावर येत असते आणि या किडीचं नियंत्रण आपल्या शेतकरी बांधवांनी कसं करणं गरजेचं आहे?
0: रस शोषण करणाऱ्या किडींमध्ये मावा, तुडतुडे, पांढरी माशी, पिठ्ठ्या ढेकूण, फुलकिडे ह्या पाच प्रकारच्या प्रामुख्याने किडी येत असतात आणि या पाचही किडींचं प्रमाण आपल्या सध्याच्या खरीप हंगामामध्ये जे काही आपण लागवड केलेले पिकं असतात या पिकांवरती यांचं आक्रमण होत असते आणि आपल्या पिकाला या नुकसान करत असतात. तर त्याच्यामधली एक मावा ही महत्वाची एक कीड आहे. ही मावा कीड रस शोषण करणारी कीड आहे, मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलेलं आहे. ही एक बारीक छोटी लहान हिरवट रंगाची कीड असते आणि ही पानाच्या खाली राहून पानाच्या मधील अन्नद्रव्य शोषण करत असते. याच्यामधले पिल्ल आणि प्रौढ हे दोन्ही आपल्या पिकांच्या झाडाच्या पानामधले अन्नद्रव्य शोषण करत असतात, ज्यामुळे पानं असेल हे खालच्या भागात वाकतात, त्याला आकसतात का आपण म्हणतो त्याला कोकडा पडल्यासारखे दिसायला लागतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही मावा कीड सोबतच आपल्या शरीरातून एक चिकट द्रव सोडत असते. हा चिकट द्रवावरती आपल्या वातावरणामध्ये जी बुरशी असते या बुरशीची वाढ होते आणि आपले झाड काळे पडतात. त्याच्यामुळे आपल्याला असं लक्षात येईल की आपल्या झाडावरती जर कोकडा पडलेला असेल, आपल्या झाडाची पानं खालच्या दिशेने वाकलेली असतील, आकसलेली असतील, अशावरून आपण याला ओळखू शकतो की इथे माव्याचं आक्रमण झालेलं आहे आणि झाड आपल्या माव्याने हे खाल्लेलं आहे.
1: रस शोषण करणाऱ्या कोणकोणत्या किडी आहेत?
0: रस शोषण करणाऱ्या किडीमध्ये मावा, पांढरी माशी, तुडतुडे, पिठ्ठे ढेकूण आणि फुलकिडे या प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतात.
1: रस शोषण करणाऱ्या किडीमध्ये तुडतुडे हे तेवढीच महत्वाची कीड आहे. तुडतुडे ही कीड आपल्या पिकाचं नुकसान कसं करत असते?
0: तुडतुडे सुद्धा एक रस शोषण किडी असल्यामुळे आपल्याला मी पहिले सांगितलं की हे लोक आपल्या हे कीड आपल्या तोंडातून जे सोंड असते त्या सोंडेद्वारे आपल्या पिकात पानाच्या पेशीमधून अन्नद्रव्ये शोषून घेत असतात आणि याच्यामध्ये सुद्धा यांचे प्रौढ व पिल्ले पानाच्या खालच्या बाजूला राहून रस शोषण करतात. आता रस शोषण करत असतानाच हे तुडतुडे आपल्या तोंडातून विषारी लाळ सोडत असतात आणि या लाळेमुळे आपल्या पानामधील जे अन्नद्रव्य असते ते अन्नद्रव्य कमी करून सोबतच त्याला नष्ट करत असतात. यामुळे आपल्या झाडाची पानं ही लाल पडायला सुरुवात होते आणि जर प्रादुर्भाव जर जास्त झाला तर ही पाने मग नंतर सुकायला लागतात. लालसरपणा आणि सुकलेले पानं आपल्याला दिसायला लागले की आपण समजू शकतो की इथे आता तुडतुड्याचा प्रादुर्भाव झालेला आहे. शेतकरी बांधव आपल्या भाषेमध्ये याला लाल्या असं म्हणतात. लाल्या आलं म्हणजे याचा अर्थ असा आहे की याच्यामध्ये तुडतुड्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि आता आपल्याला काहीतरी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
1: तुडतुडे हे कीड आपल्या पिकाचं नुकसान कसं करते हे तर आपण सांगितलं, पण या किडीचं नियंत्रण आपल्याला कसं करता येईल?
0: हा, या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यात जास्त पाहायला मिळतो. दीर्घकाळ जर इथे आपल्याला जर ऊन असेल आणि दमट जर वातावरण झालं असेल तर या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची जास्त शक्यता राहत असते. म्हणून आपल्याला या किडीचं वेळीच बंदोबस्त करणे खूप आवश्यक आहे आणि सुरुवातीपासूनच जर आपण या किडीचा बंदोबस्त केला तर समोर ही कीड आपल्याला एवढी नुकसानदायक होणार नाही. तर यासाठी आपल्याला एक सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याला जर आपण दरवर्षी कपाशी जर हे पीक घेत असू तर आपल्याला त्या कपाशीची पेरणी ही वेळेवर करणे खूप आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण एका शेतामध्ये यावर्षी कपाशी घेतली असेल तर पुढच्या वर्षी कपाशी न घेता दुसऱ्या पिकाची आपण फेरपालट करणे आवश्यक आहे, जेणेकरून त्या किडीला तिचं खाद्य उपलब्ध होणार नाही. एक महत्त्वाचं म्हणजे आपण भेंडी नावाचं पीक सगळ्यांना माहिती आहे, तर हे सापळा पीक म्हणून आपण भेंडी हे आपल्या कपाशीमध्ये घेऊ शकतो. सापळा पीक म्हणजे काय आहे की कपाशी लावण्याच्या पूर्वी आपण भेंडीचे एक किंवा दोन ओळी आपल्या शेतामध्ये लावायच्या, जेणेकरून ते तुडतुडे यांच्यासाठी ते खाद्य तयार होईल आणि मग या खाद्यावरती भेंडीवरती तुडतुड्याचं आक्रमण झाल्यानंतर आपण ती भेंडू तिथून नष्ट करतो. म्हणजे आपण काही प्रमाणात या तुडतुड्याच्या काही पिढ्या आपण इथे नियंत्रण करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला आता सध्या आपण बघतोय की आपल्या आजूबाजूच्या शेतामध्ये आपल्या परिसरामध्ये झाडांची संख्या कमी झालेली आहे आणि नैसर्गिक जो या किडींचा शत्रू आहे पक्षी तो आपल्या शेतामध्ये दिसत नाही. तर याच्यासाठी जर आपल्याला पक्षी थांबे लावता आले तर हे खूप चांगली आपल्यासाठी एक नियंत्रण उपाय होणार आहे. नंतर ही जी कीड आहे तुडतुडे ही

0: पांढऱ्या रंगाकडे खूप जास्त आकृष्ट होते, आकर्षित होते. मग आपण जर पिवळ्या रंगाचे जर सापळे आपल्या शेतामध्ये जर लावले तर याच्या सुद्धा आपण आपल्याला नियंत्रण आपण करू शकतो. नंतर रात्रीला आपल्याला या तुडतुड्यांना नियंत्रण करण्यासाठी आपण आपल्या शेतामध्ये 200 वॅटचा एक मर्क्युरी जर लाईट लावला आणि त्या लाईटाखाली जर आपण एखादं पातेलं घमेलं ठेवलं जे त्याच्यामध्ये जर पाणी आणि काही कीटकनाशकाचे 10-12 आपण मिली जर टाकलं औषध तर आपल्याला या रात्रीच्या वेळेस सुद्धा तुडतुड्याचं नियंत्रण करता येते. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शेतामध्ये भरपूर मित्र कीटक असतात. जर आपण रासायनिकाची फवारणी सुरुवातीलाच केली तर हे मित्र कीटक आपल्या शेतामधून नष्ट होतात. त्याच्यामुळे ज्याच्या ज्यामध्ये क्रायसोपा आहेत, कॉक्सिनेलेडी बीटल्स आहेत, या जर बीटलची आपल्याला जर वाढ करता आली, यांचं जर संवर्धन करता आलं तर तुडतुडे हे वेळीच आपल्या शेतामधून आपण नियंत्रण करू शकतो.
1: तुडतुडे ही कीड आपल्या पिकाचं नुकसान कसं करत असते आणि नुकसान करूच नये त्यासाठी काय करणं गरजेचं आहे आणि जेव्हा नुकसान करत असते त्यावेळेस उपाययोजना म्हणून काय करणं गरजेचं आहे हे आपण सांगितलं. डेरे सर, या ठिकाणी कुठलं गीत आपल्याला ऐकायला आवडेल?
0: मराठी मधलं मला कोणतंही गीत
1: ऐकूयात, तुमच्या आवडीचं हे गीत.

0: आणि भगत लहरभरा
1: नाही बरा
0: पडवळ काकडी वांगी वाल पापडी मक्याचा डुल तोही तुरा गाजर मुळान किळी रताळी भगत लहरभरा आणि पडवळ काकडी वांगी वाल पापडी मक्याचा डुल तोही तुरा कोथमीर केवडा सुहास केवडा उसाच लावलंय बेन रेन गाव मोठ वरच गाणे गाव मोठ वरच गाणे

0: ਸਤਾਉਂਦਾ ਹੇ
1: ਹਰ ਦਿਲ ਬਰਕਤ ਮਿਰਚੀ ਨਕਾਂਦਾ
0: ਮਿਰਚੀ ਨਕਾਂਦਾ ਹੇ
1: ਅਨਿ ਵਟਾ ਨ ਬ੍ਰਿੰਦੀ ਤੇਜੀ ਸਸੌਦਾ
0: ਤੇਜੀ ਸਸੌਦਾ ਹੇ
1: ਖੁਸ਼ਿਤ ਗਤ ਸ਼ਤਕਰੀ ਦਾਦਾ
0: ਸ਼ਤਕਰੀ ਦਾਦਾ
1: ਬੋਲੇ ਬੋਲੇ ਗਵਾਚ ਓਂਬੀ ਵਾਰਿਆ ਸ਼ੀ ਦੋਂਬੀ ਕਰਤੀਆਂ ਫਿਰਮਾਨ ਫਿਰਮਾਨ ਗਾਉ ਮੋਟ ਵਰਤ ਗਾਨ ਗਾਉ ਮੋਟ ਵਰਤ ਗਾਨ
2: परत एकदा ग्राम परिसर आणि शेत शिवार या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. डेरे सर, खरं तर रस शोषण करणाऱ्या किडीमध्ये तुडतुडे आणि मावा या किडीच्या संदर्भात माहिती दिलेली आहे. रस शोषणाऱ्या किडीमध्ये पांढरी माशी ही कीड आपल्या पिकाचं नुकसान करत असते, तर पांढरी माशी या किडीच्या संदर्भात काय सांगता येईल?
3: सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या भागामध्ये गेल्या 5-6 वर्षापासून पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव खूप जास्त वाढलेला आहे आणि ही पांढरी माशी आज आपल्याला शेतकऱ्यांना नियंत्रण करणे खूप दुर्लभ झालेलं आहे. कारण ही पांढरी माशी एकदम चिवट आहे आणि तिच्यामध्ये आता प्रतिकार शक्ती निर्माण झालेली आहे. तर सुरुवातीला आपण पांढरी माशी कशी असते किंवा कुठे असते, ती कशा प्रमाणात आपल्या झाडांना नुकसान करते हे शेतकरी बांधवांनी थोडंसं लक्षात घ्यायला पाहिजे. तर पांढरी माशी ही आपली अंडी पानाच्या खालच्या बाजूने घालते. आपल्याला जर लक्षात आलं, आपल्या जर शेतामध्ये आपण जर गेला आणि आपण जर झाड हलवलं तर आपल्याला काही माशा बारीक ज्या 1 ते 2 मिलीमीटरच्या असतात त्या अशा उडताना दिसतात आणि ह्या माशा पानाच्या खालच्या बाजूला राहून आपल्या पानामधले अन्नद्रव्य ह्या शोषण करत असतात आणि यामुळे काय होतं की आपल्या झाडातील अन्नद्रव्य कमी झाल्यामुळे आपले झाड काय होतात, कोमेजतात व मलूल पडतात आणि नंतर हे झाडाची पानं पिवळी पडून पानाच्या कडाया सुकायला चालू होतात. सुरुवात होते, आपल्याला दिसून येतं की आता या पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्याच्यानंतर पांढरी माशी आपल्या शरीरामधून ही सुद्धा ही माशी जसं मावा सांगितलं मी तुम्हाला की चिकट नावा चिकट द्रव आपल्या शरीरामधून सोडत असते, तसंच पांढरी माशी सुद्धा आपल्या शरीरामधून एक चिकट स्राव द्रव सोडत असते ज्यावरती काळ्या बुरशीची वाढ होते आणि मग आपल्या झाडावर काजळी पडली किंवा काळं झाड झालं आपण असं म्हणत असतो, ज्यामुळे आपल्या झाडाची पुन्हा मग अन्नद्रव्य तयार करण्याची शक्ती कमी होते, झाडाची वाढ होत नाही, मग कपाशीच्या झाडाला पानं फुलं पात्या बोंड याची धारणा कमी होते आणि आपल्या उत्पादनामध्ये कमतरता आपल्याला दिसून येते. आणखी एक महत्त्वाचं मी या ठिकाणी शेतकरी बंधूंना सांगू शकतो की पांढऱ्या माशी आपल्या शेतामध्ये एक कपाशीवर व्हायरस नावाचा हा रोग येतो, त्याला आपण लीफ व्हायरस म्हणतो, तर याचा प्रादुर्भाव किंवा याचा प्रसार करण्याचं काम ही पांढरी माशी करत असते. तसेच मूग व उडीद या पिकामध्ये सुद्धा या पांढऱ्या माशी वेलोवेन मोझॅक हा नावाचा विषाणूजन्य जो रोग आहे या रोगाचा प्रसार करत असते. आणखी एक महत्त्वाचा गोष्ट आहे की ऑगस्टपासून या किडीचा प्रादुर्भाव सुरू होतो आणि ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्याला याचा प्रादुर्भाव जास्त आपल्याला आढळून येतो. तर आपण थोडंसं सर्वे करून या किडीचं लक्ष ठेवायला पाहिजे की या किडीचं प्रमाण वाढते काय, कारण कमी पाऊस व अधिक तापमान या किडीसाठी पोषक वातावरण असते आणि त्याच वेळेस अधिक पाऊस जर झाला आणि जर ढगाळ वातावरण असलं तर या किडीची संख्या निश्चितच नैसर्गिकपणे ही कमी होत असते.
2: ही जी पांढरी माशी आहे, ही पांढरी माशी सद्यस्थितीत आपल्या कोणकोणत्या पिकावर येत असते?
3: सध्याच्या आपल्या सोयाबीन आहे, कपाशी आहे, मूग आहे, उडीद आहे, बरबटी आहे, इत्यादी सर्व प्रकारचे जे खरीप पिक आहे, म्हणजे ही बहुभक्षी कीड आहे. हिचे झाड खाद्य भरपूर प्रमाणात आहे, त्याच्यामुळे एक झालं की दुसरं झाड या माशीचं खाद्य आपल्याला दिसून येतं.
2: या किडीचं नियंत्रण आपल्या शेतकरी बांधवांनी कसं करणं गरजेचं आहे?
3: पांढऱ्या माशीचं नियंत्रण करण्यासाठी शेतकरी बांधवांना एकात्मिक कीड व्यवस्थापनाची पद्धत अवलंब करणे खूप आवश्यक आहे. कारण मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की पांढऱ्या माशीमध्ये आता प्रतिकार शक्ती निर्माण झालेली आहे आणि फक्त रासायनिक कीटकनाशकाचा जर उपयोग केला तर ही कीड आपल्याला नियंत्रणात आणता येणार नाही. त्यासाठी आपल्याला नियमितपणे पांढऱ्या माशीचं सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. सर्वेक्षण करणे म्हणजे की तिचे जे काही खाद्य झाडं आहेत, जसे काही भाजीपाला पिकं असतील, काही शोभिवंत झाड असतील, जसे आपल्या घरामध्ये असणारा मोगरा झाड आहे किंवा आपल्या आजूबाजूला असले तण आहेत, यांची नियमितपणे आपण सर्वे करणे, ज्याला म्हणतो आपण सर्वेक्षण करणे, हे आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या कपाशीमध्ये जर पांढरी माशीचं प्रमाण नेहमी वाढत असेल तर एरंडी नावाचं हे जे पीक आहे हे आपण सापळा पीक म्हणून आपण घेऊ शकतो. आपण जर कपाशी लावायच्या पहिले जर एरंडीचे 1-2 तास जर आपल्या कपाशीमध्ये लावले तर आपल्या एरंडीवरती आपण या पांढऱ्या माशीला ट्रॅप करू शकतो, म्हणजे पकडू शकतो, आणि पांढऱ्या माशीचं प्रमाण याच्यावर आल्यानंतर आपण ते पीक तिथून नष्ट करायचं आणि नंतर आपल्या कपाशीची आपण काय करायची, लागवड करायची. हे एक एरंडी आपल्याला सापळा पीक म्हणून आपल्याला उपयोगात आणता येईल. तसंच कपाशीमध्ये ज्वारी, बाजरी किंवा मका ह्या जर पिकाच्या आपण दाट ओळी लावल्या तर हे पिके आहेत या पांढऱ्या माशीसाठी अडथळा निर्माण करतात व त्यांची संख्या वाढू देत नाहीत. आपल्या शेताचे जे बांध असतील, धुरी असतील, हे नेहमी स्वच्छ ठेवणे खूप आवश्यक आहे. पांढऱ्या माशीचं जर आपल्याला सुरुवातीला जर नियंत्रण करायचं असेल तर आपण जे पूर्वीच मी सांगितलं, जसं तुडतुड्यामध्ये आपण पिवळे सापळे लावतो, तसंच पांढऱ्या माशीसाठी सुद्धा आपण पिवळे चिकट सापळे आपण जर आपल्या शेतामध्ये ऑगस्टपासून जर सुरुवात केली, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यामध्ये जर लावले तर निश्चितच आपण आपल्या पांढऱ्या माशीचं नियंत्रण व्यवस्थित करू शकतो. हे पिवळे चिकट सापळे हेक्टरी आपण 20 हे सर्वेक्षणासाठी आणि

0: शंभर सापळे प्रति हेक्टरी आपण वापरायचे, जेणेकरून ही पांढरी माशी या चिकट सापळ्यामध्ये आपल्याला चिकटून भेट. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, शेतकऱ्यांनी सुरुवातीलाच आपल्याकडे असलेले जे काही रासायनिक आहेत ते न वापरता आपण नीमयुक्त जे कीटकनाशकं असतात, जसं नीम निंबोडी अर्क असेल, नीम तेल असेल किंवा काही नीमयुक्त कीटकनाशक असेल, यांची फवारणी करावी, जेणेकरून आपल्याला पहिल्या अवस्थेमध्येच या पांढऱ्या माशीला आपण अटकाव करू शकतो, निश्चितच आपण त्याला नियंत्रणात आणू शकतो. आणि जर याचं आर्थिक नुकसानीची जर पातळी आणि जर गाठलीच असेल या किडीने, तर नंतरच्या प्रादुर्भावामध्ये आपण याला काही रासायनिकाच्या आपण फवारणी करून आपण या किडीला निश्चितच नियंत्रण करू शकतो.
1: पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी आपल्या शेतकरी बांधवांनी काय करणं गरजेचं आहे हे आपण सांगितलं. रस शोषण करणाऱ्या किडीमध्ये फुलकिडी हे तेवढीच महत्वाची कीड आहे. या किडीच्या संदर्भात आपल्या शेतकरी बांधवांना काही सल्ला द्याल का?
0: आता फुलकिडी ही या तिघांपेक्षा थोडी वेगळी कीड आहे. आतापर्यंत या तिन्ही ज्या किडी होत्या ह्या आपल्या सोंडेंनी रस शोषण करत होत्या. आता फुलकिडे काय करतात, ही सुद्धा एक बारीक लहान कीड आहे, आपल्याला कधी कधी दृष्टीत येत.

0: हे आपण सांगितलं. रस शोषण करणाऱ्या किडीमध्ये फुलकिडी हे तेवढीच महत्वाची कीड आहे. या किडीच्या संदर्भात आपल्या शेतकरी बांधवांना काय सल्ला द्याल का?
1: आता फुलकिडी हे या तिघांपेक्षा थोडी वेगळी कीड आहे. आतापर्यंत या तिन्ही ज्या किडी होत्या ह्या आपल्या सोंडेंनी रस शोषण करत होत्या. आता फुलकिडे काय करतात, ही सुद्धा एक बारीक लहान कीड आहे, आपल्याला कधी कधी दृष्टीत येत पण नाही, पण पानाच्या खालच्या भागाला आपल्याला ही कीड नेहमी रस शोषण करत असताना दिसते. फुलकिडे पानाच्या खालच्या भागाला राहून पाना कोवळे पानं, कोवळ्या कळ्या असतील, कोवळे फुल असतील किंवा कोवळे बोंड असतील यावर हिरवा भाग ह्या खरडून रस शोषण करतात. आणि यामुळे काय असतं की पाने चमकदार पडतात, कडक होतात, पाने व फुल्या कळ्या फुले आकसल्यासारखी होतात आणि बोंडाची वाढ खुंटते. पाने असे फाटल्यासारखी वाटते, पाण्याला सुरकत्या पडल्यासारखी वाटतात आणि नंतर पाने तपकरी व तांबूस रंगाचे त्याच्यावरती चट्टे पडतात. नंतर हे चट्टे पानाच्या पूर्ण भागावरती पसरून पूर्ण भाग आपल्याला असं तकाकी आल्यासारखं चमचम करणारं आपल्याला पान दिसते. चमचम करणारं चमचमीत जर पान दिसलं, तकाकी जर आली असली की आपण समजायचं की याच्यावरती फुलकिड्याचा प्रादुर्भाव झालेला आहे. या किडीचा सुद्धा प्रादुर्भाव ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यात आपल्याला अधिक दिसून येत असतो. त्यामुळे शेतकरी बंधूंनी या किडीचं सुद्धा सर्वे करून नेहमी त्याचं निरीक्षण करून या किडीचं प्रमाण आपल्याला वाढते किंवा कमी आहे याच्यावर नेहमी लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
0: ही फुलकिडी कोणकोणत्या पिकाचं नुकसान करत असते?
1: फुलकिडे कपाशी, कांदा, नंतर मिरची याची महत्वाची कीड आहे, याच्यावर सुद्धा आपल्याला पाहायला मिळत असते. पण कांदा आणि मिरची याचे मधली जी कीड आहे आणि कपाशी मधली कीड याच्या थोडशा प्रजाती ह्या वेगवेगळ्या असल्यामुळे आपल्याला याच्या नियंत्रणाचे वेगवेगळे उपाय करावे लागतील.
0: साधारणतः याचं नियंत्रणच करायचं झालं तर कुठल्या पद्धतीनं नियंत्रण करता येईल?
1: फुलकिड्यांचं सुद्धा आपल्याला एकात्मिक पद्धतीनेच नियंत्रण करणे आवश्यक आहे. आणि याच्यामध्ये थोडं आपल्याला एक वर्टिसिलियम लेकॅनी नावाची एक आपल्याला बुरशीजन्य कीटकनाशक आहे, तर वर्टिसिलियम लेकॅनी ही बुरशीनाशक आपण पांढरी माशी आणि फुलकिडे यांच्यासाठी दोघांसाठी जरी वापरला आपण तर आपण बुरशीजन्य कीटकनाशकाच्या मदतीने आपण या किडींचं व्यवस्थापन करू शकतो.
0: रस शोषण करणाऱ्या किडी कोणकोणत्या आहेत, या किडी आपल्या पिकाचं नुकसान कसं करत असतात आणि नुकसान करत असताना लक्षणं काय आहेत आणि या किडीच्या नियंत्रणासाठी आपल्या शेतकरी बांधवांनी काय उपाययोजना करणं गरजेचं आहे हे आत्ताच आपल्याला डेरे सर यांनी सांगितलेलं आहे. तर डेरे सर, आज आपण ही मुलाखत दिलीत, धन्यवाद, नमस्कार.
1: धन्यवाद. नमस्कार साहेब.
2: श्रोते हो, आत्ताच आपण ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात खरीप हंगामातील पिकांवरील किडीचं नियंत्रण या विषयावर प्राध्यापक वीरेंद्र डेरे, सहयोगी प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती यांच्याशी भैयालाल टेकाम यांनी केलेली बातचीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम.

0: श्रोतेहो आताच आपण ग्राम परिसर आणि शेती शिवार हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम पुनर्प्रसारित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: श्रोतेहो आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमासाठी रेकॉर्डिंग केलं जातं दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत. त्यासाठी आमचा नवीन फोन नंबर आहे 0721 299 1038. क्रमांक पुन्हा एकदा 0721 299 1038. श्रोतेहो मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत आपण फोन करून आपली आवड कळवा. आणि शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत स्वरसंवाद या कार्यक्रमात आपल्या प्रियजनांसमवेत ऐका आपलं फरमायशी गीत. तेव्हा श्रोतेहो या नवीन फोन नंबरवर स्वरसंवाद कार्यक्रमासाठी आठवणीनं फोन करा.
2: संगीत असो वा शिक्षण, संस्कृती असो वा भाषा, अमरावती आकाशवाणी संगीत देऊ जीवनाला नवी दिशा. दूर दूर डोंगरात गर्द हिरव्या रानात

0: मांगल्याची गाणी आकाशवाणी अमरावती आकाशवाणी गाव असो वा शहर नवे सूर जुळविते नव्या जुन्यांचे विसरून सारे भेद दुरावे मना मनातील वाणी जना जनातील वाणी आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्ज वर ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।
1: चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
3: FM बँड 101.5 मेगाहर्ट्ज वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र। श्रोते हो, सकाळचे 10:30 आणि 38 सेकंद झाली आहेत। आता प्रसारित करीत आहोत गीतगंगा या कार्यक्रमांतर्गत पोळ्यानिमित्त विशेष कार्यक्रम। लेखन आणि निवेदन स्नेहल ठाकरे यांचं।
4: गीतगंगा

श्रोते हो, आजच्या गीत गंगा या कार्यक्रमात आपल्या सर्व शेतकरी वर्ग आणि श्रोत्यांचं मी स्नेहल ठाकरे स्वागत करते आणि बैल पोळ्याच्या अमरावती आकाशवाणी तर्फे शुभेच्छा देऊन आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते।

करते हो पोळ्यास बैलपोळा असे देखील म्हणतात. पोळा हा सण श्रावण अमावस्या या तिथीला साजरा करण्यात येतो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण कर्नाटक महाराष्ट्र येथे त्याला बैलपोळा असं म्हणतात, तर दक्षिण महाराष्ट्रात बेंदूर किंवा बेंडर असं म्हणतात, आणि होशदेहो कर्नाटकाच्या काही भागात तर याला कारहुन्नी असं म्हणतात. आषाढ श्रावण आणि भाद्रपद या महिन्यात हा सण प्रदेश परत्वे वेगवेगळ्या वेळी साजरा करण्याची रीत आहे. शेती प्रधान या देशात आणि शेतकऱ्यात या सणाला विशेष असं महत्व आहे. यावेळेस पावसाचा जोर कमी झालेला असतो. शेतात पीकधान्य डुलत असतात. सगळीकडे कसं हिरवळ दिसत असतं. श्रावणातले सण संपत आलेले असतात. एकूण आनंदाचं वातावरण या महिन्यात असतं. श्रावण महिन्याची सुरुवातच सणांची उधळण करणारी असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो तो सर्जा राजाचा सण म्हणजेच पोळा.

श्रोते हो, शेतीची अनेक प्रकारची कामं ही बैलांच्याच मदतीने होत असल्यानं त्यांच्या उपकारांचं स्मरण करून कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. बलिवर्त या संस्कृत शब्दापासून बैल शब्द बनला आहे. ऋषभ हे त्याचं दुसरं नाव. ताकद, शक्ती, बल, पराक्रम यांचं प्रतीक बैल आहे, म्हणून ऋषभ नाव त्यास दिलं आहे. नंदी म्हणून शिवाचं वाहन होण्याचं मानही मात्र बैलालाच मिळालं आहे. शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा आणि अन्नदाता असं म्हणतात. पण हे धान्य तो ज्याच्या जीवावर पिकवतो ते बैल शेतकऱ्यांचीच काय, आपल्या सगळ्यांचीच देव नव्हेत का? रात्रंदिवस कबाड कष्ट करणाऱ्या बैलाच्या पाठीवर अनेकदा चापकांचे फटकारे बसतात. त्यावर मायेनं हात फिरवण्याचा हा

0: SMS KYC अपडेट करा नाहीतर अकाउंट ब्लॉक होईल. लिंक वर क्लिक करतो नाहीतर ब्लॉक होईल.
1: थांबा, चेक केलं लिंक सिक्युअर आहे का? सेंडर तुमची बँक आहे का? केवायसी अपडेट साठी अनोळखी लिंक उघडणं म्हणजे अनोळखी लोकांसाठी आपल्या अकाउंटचा दरवाजा उघडणं. नसत्या घाई गडबडीत फसू नका आणि फसव्या केवायसी अपडेट लिंक पासून सावध रहा. RBI सांगते.
2: जाणकार रहा, सतर्क रहा.
3: श्रोते हो, पोळ्याच्या पहिल्या दिवशी संपूर्ण गावात बैलांना आमंत्रण देण्यात येतं. पोळ्याच्या दिवशी बैलांकडून कोणतंही काम करून घेतलं जात नाही. या दिवशी बैलांचा मात्र थाट असतो ना. या दिवशी त्यांना नदीवर किंवा ओढ्यावर नेऊन धुण्यात येतं. नंतर चारा चारून घरी आणण्यात येतं. या दिवशी बैलांच्या खुंडाला म्हणजेच मान आणि शरीराच्या जोड खांद्याला हळद आणि लोण्यानं शेकल्या जातं. त्याच्या पाठीवर सुरेख नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला नक्षीचं बाशिंग, गळ्यात कवड्या, घुंगरांच्या माळा, दृष्टमणी, नवी वेसन, नवा कासरा, पायात चांदीचे वा करतोड्याचे तोडे, खायला गोड पुरणपोळी आणि सुकरास अन्नांचा नैवेद्य असतो. या बैलांची निगा राखणाऱ्या बैलकरी घरकड्यासही नवीन कपडे देण्यात येतात. या सणासाठी शेतकऱ्यांमध्ये खूप उत्साह असतो. तोच उत्साह आता आपण ऐकूया या गीतातून.

श्रोते हो, आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्यांचा साज शृंगार खरेदी करतात, बैल सजवतात आणि शर्यतीच्या पोळ्यात भाग घेतात. गावाच्या सीमेजवळ एक मोठं आंब्याच्या पानाचं तोरण करून शिव मंदिरासमोर बांधतात. त्याजवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनया, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. यावेळेस झडत्या म्हणजेच पोळ्याची गीत म्हणण्याची पद्धत आहे आणि हो, तोरणाखाली बैलांची मात्र पूजा केली जाते. त्यानंतर मानवाईक यांच्यातर्फे तोरण तोडलं जातं आणि पोळा फुटतो. ज्या शेतकऱ्यांचा बैल पोळा फुडेल म्हणजेच शर्यत जिंकेल त्या बैलाच्या अंगावर ग्रामपंचायतीतर्फे चूल टाकली जाते आणि शेतकऱ्यांच्या डोक्यावर पेटा बांधून त्याचा सन्मान केला जातो. त्यानंतर गावातून बैलांची सहभाग्य मिरवणूक काढली जाते. घरासमोर आलेल्या बैलजोडीचे पाय धुवून हळद कुंकू वाहून सुवासिनी बायका ओवाळून स्वागत करतात

0: वाढवी सुख संसारी ही जोडी बैलाची खिल्लारी जोडी बैलाची खिल्लारी।
1: श्रोते हो, अशा पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा सण पारंपरिक पद्धतीने पोळा साजरा केला जातो। बैलांप्रमाणेच अनेक प्राणी पक्षी आपल्या सोयीसाठी आपण पाळत असतो, त्यांना मानानं वागवण्याचं राहो, पण अमानुष क्रूर वागणूक मिळणार नाही याची मात्र आपण सगळेजण काळजी घेऊया आणि आजचा सण साजरा करूया। श्रोते हो, आपल्या अमरावतीमध्येही भीमलाबाई मातोश्री देशमुख महाविद्यालयाच्या प्रांगणात कृषी महाविद्यालयातर्फे मोठ्या प्रमाणात पोळा भरला जातो, तो मात्र पाहायला विसरू नका हं।

0: गीत गंगा। श्रोते हो, गीतगंगा या कार्यक्रमात पोळ्यानिमित्त विशेष कार्यक्रम ऐकलात। लेखन आणि निवेदन होतं स्नेहल ठाकरे यांचं। एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र। श्रोते हो, सकाळचे 11 वाजले आहेत। पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच।
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
0: श्रोते हो, आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्स वर। आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीत गुंजन।
3: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा। गीत गुंजन, गीत गुंजन,
0: गीत गुंजन या कार्यक्रमातील नए तराने मध्ये आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवते मक्खी या चित्रपटातील गीत के सहिती यांच्या सुरात। निलेश मिश्रा यांची शब्दरचना आणि संगीत आहे एम एम करीम यांचं।

श्रोते हो, आता आपण ऐकूयात युविन कापसे यांच्या सुरात बातों में तेरा जिक्र है या चित्रपटातील गीत। युविन कापसे यांच्या रचनेला संगीतबद्ध केला आहे राज बाबर यांनी।

श्रोतेहो, आताच आपण यासिर देसाई आणि आकांक्षा शर्मा यांच्या युगसुरात भाईजी सुपरहिट या चित्रपटातील गीत ऐकलेत. रचना आणि संगीत होतं अमजद नदीम यांचं.

श्रोतेहो आताच आपण सुनिधी चौहान यांच्या सुरात चॉकलेट या चित्रपटातील गीत ऐकलं. अजित श्रीवास्तव यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं प्रीतम यांनी.

श्रोतेहो, आताच आपण अमिताभ भट्टाचार्य आणि अनुषा माने यांच्या सुरात चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटातील गीत ऐकलं. संगीत दिलं होतं विशाल शेखर यांनी.

श्रोते हो, छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा गीतगुंजन कार्यक्रमातील नए तरानेमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आता ऐकवते क्रिएचर या चित्रपटातील गीत अर्जित सिंग यांच्या सुरात.

श्रोते हो, आताच आपण सुनयना मुखर्जी आणि साथीदारांच्या सुरात राकेश कुमार यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं सिद्धार्थ यांनी आणि चित्रपट होता टॉस. या गीतासोबतच गीतगुंजन या कार्यक्रमातील नये तराने मध्ये घेऊया एक छोटीशी ही विश्रांती.

वेच सांगण्याकरता आम्ही आपल्याकरता घेऊन आलो आहोत न्यूज ऑन AIR ॲप, खास आपल्याकरता. जगात कधीही कुठेही आणि कोणत्याही वेळेस आपण आपल्या आवडीचे कार्यक्रम नक्की ऐकू शकता. चला तर मग डाउनलोड करा न्यूज ऑन AIR हा ॲप.

श्रोते हो, आता आपण अजित सिंग यांच्या सुरात क्रिएचर या चित्रपटातील गीत ऐकलत. रचना आणि संगीत होतं टोनी कक्कर यांचं. आता ऐकूयात शिल्पा राव यांच्या सुरात स्वानंद किरकिरे यांची शब्दरचना. इंग्लिश विंग्लिश या चित्रपटातील

श्रो तेव्हा आताच आपण शेखर रावजी आणि यांच्या सुरात अकिरा या चित्रपटातील गीत ऐकलत. मनोज मुनाछीर यांच्या शब्दरचनेला संगीत दिलं होतं विशाल शेखर यांनी.

श्रोतेहो आताच आपण अतिफ असलम यांच्या सुरात शब्बीर अहमद यांची शब्दरचना ऐकली. लव यात्री या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं तनिष्क बागची यांनी.

श्रोते हो, आताच आपण तुम्हारी सुलू या चित्रपटातील गीत ऐकलत गुरु रांधवा यांच्या सुरात आणि रचनेत. संगीत होतं रजत नागपाल आणि गुरु रांधवा यांचं.

श्रोतेहो आताच आपण श्रेया घोषाल यांच्या सुरात पुष्पा 2 या चित्रपटातील गीत ऐकलत. रक्यूब अलम यांच्या रचनेला संगीतबद्ध केलं होतं देवीश्री प्रसाद यांनी.

0: श्रोतेगा आताच अपन नक्ष अजीज आणि साथीदारांच्या सुरात बट्टी कुल मीटर चालू या चित्रपटातील गीत ऐकलेत. सिद्धार्थ गरिमा यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं अनु मलिक यांनी.
1: चलते है खड़े किन किन के, एक सेकंड

0: श्रोतेहो, आताच आपण अरविंद सिंग यांच्या सुरात प्रदीप चौधरी यांची शब्दरचना ऐकली. एक सेकंड या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं अरविंद सिंग यांनी. या गीतासोबतच आजच्या गीतगुंजन या कार्यक्रमातील नए तरानेमधून आपल्या रेडिओ मैत्रीला द्या रजा. तुम्ही मात्र स्वस्त रहा, मस्त रहा आणि हो, आकाशवाणीचे कार्यक्रम असेच ऐकत रहा. नमस्कार.
1: गीतगुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीतगुंजन, गीतगुंजन.

एफ एम बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, दुपारचे 12 वाजले आहेत. आता वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी स्वाती तुपकर तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, श्रावण महिन्यात निसर्ग अगदी हिरवागार होऊन जातो. पावसाचं वेगवेगळं रूप आपल्याला बघायला मिळतं. पावसाच्या पाण्यात जमिनीत बी रुजतं, पिकं शेतात डोलू लागतात आणि मग अशा प्रसन्न वातावरणात येतो तो म्हणजे पोळ्याचा सण. बैल हा शेतकऱ्याचा खरा मित्र. वर्षभर शेतात राहणाऱ्या बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. आज बघा ना, बैलांचा पूर्ण विश्रांतीचा दिवस. त्यांना सजवून गोडाधोडाचा नैवेद्य केला जातो, त्यांना आराम दिला जातो. मैत्रिणींनो, थोडक्यात काय तर पोळा हा केवळ एक सण नसून माणूस, प्राणी आणि निसर्ग यांच्यातील अतूट आणि सुंदर नात्याचा सोहळा आहे. महाराष्ट्रातील शेतकरी आणि ग्रामीण जीवनाशी घट्ट नातं सांगणारा हा पारंपरिक सण आहे. ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत अशीच कायम राहावी यासाठी या सणाचं महत्व मुलांना सांगणं, त्यांना समजावून देणं हे खूप महत्वाचं आहे. आणि हा सण सुद्धा आनंदानं आपण साजरा करायला पाहिजे. चला तर तुम्हा सर्वांना पोळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा देते. आणि आता ऐकूया मला घेऊन चला या चित्रपटातलं हे गीत.

महेंद्र कपूर यांनी गायलेलं मला घेऊन चला या चित्रपटातले गीत आत्ताचं पण ऐकलं आणि मैत्रिणींनो या गीतानंतर वळूया आपल्या मालिकेकडे. प्रत्येकच क्षेत्रात झेप घेणारी स्त्री ही उद्योगात तरी कशी मागे राहील, हो ना. तिनं बऱ्याच व्यवसायांमध्ये आपले पाय घट्ट रोवले आहेत आणि यशस्वी उद्योजिका तिनं बनवून दाखवलंय. तर मैत्रिणींनो आपण तिची उद्योग भरारी या मालिकेमध्ये अशाच आपल्या मैत्रिणींना आमंत्रित करीत असतो. आज आपल्यासोबत आहेत इव्हेंट ऑर्गनायझर मनीषा बावनकर. जाणून घेऊया त्यांच्या व्यवसायाच्या एकंदर प्रवासाविषयी आणि त्यांच्याशी संवाद साधत आहेत मंजुषा वंजारी. चला तर ऐकूया तिची उद्योग भरारी.

0: मैत्रिणींनो नमस्कार. तिची उद्योग भरारी या मालिकेमध्ये आज आपण एका अशा मैत्रिणीबद्दल जाणून घेणार आहोत की ज्या एक इव्हेंट ऑर्गनायझर आहेत. इव्हेंट्स ऑर्गनाइज करणं ही एक कला आहे, आर्ट आहे. अनेक वेगवेगळे कार्यक्रम, त्यात परंपरा, संस्कृती, नाती, इतरांच्या विचारांचा विचार करून अगदी नियोजनपूर्ण पद्धतीची मांडणी जी प्रत्येकाला आवडली पाहिजे या हेतूने केलेली असते. हल्ली प्रत्येक छोट्या छोट्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला इव्हेंट ऑर्गनायझर हवे असतात. कारण हेच की कुठलाही कार्यक्रम उत्तम रीतीनं आणि सर्वार्थानं पार पडावा. तर मैत्रिणींनो, आज अशाच इव्हेंट ऑर्गनायझर असलेल्या मनीषा बावनकर, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन लेडी एंटरप्रिनियर्स विंग च्या माजी अध्यक्षा या आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलेल्या आहेत. तर मनीषा बावनकर, आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
1: नमस्कार.
0: मनीषाताई, तुम्ही इव्हेंट ऑर्गनायझर आहात. तर इव्हेंट ऑर्गनाइज करणं म्हणजे ही खरंच एक स्वतःमध्येच एक खूप मोठी कला आहे असं मला वाटतं, हो की नाही? कारण त्या दृष्टीने आपलं डोकं चाललं पाहिजे, आपले विचार चालले पाहिजे, प्रत्येकाच्या मनाचा, त्यांच्या भावनेचा सुद्धा विचार त्याच्यामध्ये येतो, तसंच लहान मोठं सगळ्यांचा विचार येतो एकूणच. तर हे कसं काय सुचलं तुम्हाला?
1: ऍक्च्युली माझी एक मैत्रीण होती आणि मैत्रिणींना तर आपले गुण माहीतच असतात, सद्गुण म्हणा की दुर्गुण म्हणा, दोन्ही गोष्टी माहीतच असतात. तर तिने असं लक्षात ठेवलं होतं की बा मनीषा खूप छान इव्हेंट करू शकते. तिला अगदी म्हणजे हमखास अशी गॅरंटी होती की मी छानच करेल. तर तिने मला म्हटलं की बा माझ्या मुलीचा तिळव्याचा कार्यक्रम आहे आणि मनीषा तुला करायचा आहे, आणि मला असं वाटतं की एक 8 दिवसांचा फक्त मला तिने वेळ दिलेला होता, जानेवारी महिना होता तो. तर मी तिला नाही नाही म्हणायची मला सवयच नव्हती, एक विशेष. म्हटलं हो ठीक आहे मी करील. आणि

0: त्यावेळेला माझी परिस्थिती फार वेगळी होती, हेल्थ इश्यूज होते, पण मी त्याला बस विचार केला की मला करायचंय म्हणजे करायचंय, आणि मी तो इव्हेंट अगदी इतका सुंदर पद्धतीने केला की कदाचितच संक्रांतीचा इव्हेंट अशा पद्धतीने त्या काळात होत असेल असं कोणी विचार करू शकत नाही. तर एक माउथ ऍडव्हर्टाइजमेंट त्यावेळेला खूप छान झाली, आणि ती माउथ ऍडव्हर्टाइजमेंट नंतर मग मी मला असं वाटतं की एक 4-5 दिवसानंतर मास्क ही फर्म रजिस्टर्ड केली.
1: अच्छा.
0: हा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन त्याचं नंतर केलं मी. पब्लिसिटी खूप चांगली झाली आणि मला एक आत्मविश्वास निर्माण झाला माझ्यामध्ये की मी खूप छान करू शकते.
1: अच्छा, कशा कशा प्रकारचे इव्हेंट्स तुम्ही करता?
0: इव्हेंट्स मध्ये तसं बघितलं ना तर सोशल इव्हेंट्स असतात ज्याच्यामध्ये आपण सगळे ट्रेडिशनल, मग बेबी शॉवर पासनं सगळे इव्हेंट्स त्याच्यामध्ये जातील. वाढदिवस आहे, लग्न आहे, बाकीचे जे काही सोहळे आहे आपले ट्रेडिशनल ते त्याच्यामध्ये जातात. आणि जे स्पेशल इव्हेंट्स आहेत ते फंड रेझिंग इव्हेंट्स असतात, जसं फ्लड विक्टिम्स असतात किंवा मग पॅन्डेमिक आलं होतं, असे जेव्हा पण काहीतरी म्हणजे वाईट परिस्थिती निर्माण होते आणि लोकांना पैशांची गरज असते तर त्यावेळेला काही इव्हेंट घेऊन त्याच्यामध्ये फंड रेज करायचा आणि तो मग डोनेट करायचा. तर असेही जे स्पेशल इव्हेंट्स आहेत ते पण मी घेतले. मग कॉर्पोरेट इव्हेंट्स असतात, तर कॉर्पोरेट इव्हेंट्स मध्ये मी बऱ्याचशा शाळेतल्या मुलांना मुलींना एकत्र करून, महिलांना एकत्र करून वन डे सेमिनार्स घेतले आहे. तर त्याच्यामध्ये जसं इनर अँड आउटर ब्युटी, एक कसं असतं ना प्रत्येकामध्ये इन्फिनिटी कॉम्प्लेक्स असतो, तर तो दूर करण्याच्या दृष्टीने, म्हणजे माझी जशी हाईट भरपूर आहे, माझी जवळपास 5'11" हाईट आहे, तर त्यावेळेला मला लहानपणी फार इन्फिनिटी कॉम्प्लेक्स होता की बा अरे माझी उंचीच जास्त आहे. असं प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी असूच शकतं, असतच, तर ते कसं दूर करता येईल तर त्यावर विचार करून मी प्लान करून असा प्रॉपर एक सेमिनार ऑर्गनाइज केला आणि त्या त्या पद्धतीचे तसे गेस्ट स्पीकर बोलवले की महिलांमधला सगळ्यांमधला न्यूनगंड निघून जायला हवा. तसाच एक संवाद म्हणून एक सेमिनार ऑर्गनाइज केला, त्यात तर इतका छान प्रतिसाद मिळाला मला कॉलेजेसकडनं वगैरे, कारण की माझा उद्देश असा होता की त्या संवादातून आपण पैसा कसा जनरेट करू. बघा, संवादाने आपलं सगळ्याच गोष्टी छान होऊ शकतात, तुमचं घर चांगलं राहू शकतात, घरात चांगला संवाद राहिला तर तुमच्या घरामध्ये आनंद निर्माण होतो आणि राहतो तो. तसंच तुम्ही समजा जर कुठे पण प्रोफेशनली कुठे प्रोफेशन तुमचं जे पण असेल त्याच्यामध्ये तुमचा संवाद चांगला राहू द्या, तुम्हाला तुमची प्रगती होतच राहणार आहे.
1: बिलकुल.
0: तर आरजे जसे असतात किंवा अँकर असतात तुमच्यासारखे, तर असं टीव्ही अँकर्स असतात, बऱ्याच गोष्टी असतात की आपल्याला ज्याच्यामुळे आपल्याला पैसा जनरेट होतो, आपण पैसा कमावू शकतो. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी मुलांपर्यंत गेल्या पाहिजे, त्यांना कळल्या पाहिजे की याच्यातूनही आपण पैसा कमावू शकतो.
1: बरोबर.
0: ऑन्टरप्रिनरशिप डेव्हलपमेंटचा माझा असं पहिलेपासून आहे की बा नाही, याच्याकडे आपला कल राहायला पाहिजे. रोजगार स्वतःहून मुलं जनरेट करतील, मिळवतील, त्याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे, आत्मनिर्भर व्हायला पाहिजे स्वतःच्याच कलागुणांनी. तर छान त्याला रिस्पॉन्स मिळाला. अशा पद्धतीचे वेगवेगळे इव्हेंट्स मी घेत राहिली. मग त्याच्यामध्ये सिनियर सिटीजन फॅशन शो, त्यात कमालीचा आनंद सिनियर्सला
1: मला जाणून घ्यायला आवडेल हे सिनियर सिटीजन्स जे आता तुम्ही सांगितलं.
0: तर त्याच्यामध्ये कसं आहे ना की एक आताच एक इव्हेंट झाला सिनियर सिटीजन फॅशन शो, तर त्याच्यामध्ये 65 ते 85 वर्षापर्यंतचे वयोवृद्ध होते.
1: अच्छा.
0: तर मी तर त्यांना अगदी बच्चे अशा यानेच बोलवायची, कारण की जोपर्यंत आपण त्या पद्धतीने त्यांना हँडल करत नाही तोपर्यंत ते आपल्यामध्ये मर्ज पण होणार नाही, ऐकणार पण नाही. आणि खूप सुंदर असं त्यांनी प्रतिसाद दिला, माझ्याकडून रॅम्प वॉक शिकले आणि जे जे काही शिकवलं व्यवस्थित शिकले. त्यांना त्यांचे दिवस म्हणजे 20 एज जे आहे ते त्यांना आठवत होतं, यंगस्टर्स झाले होते अगदी, आणि त्या मेमोरीज घेऊन ते जगणारी आहेत समोर.
1: हो.
0: आणि त्यांना जो आनंद मिळाला त्याच्यामुळे मला आनंद मिळाला. इव्हेंटचा अर्थच हा आहे की आपण लोकांना खूप आनंद देतो, तो इव्हेंट म्हणजे ऑर्गनाइज करून लोकांना तुम्ही आनंद देता, आणि याच्यासारखं कोणतं मोठं सुख आहे?
1: खरं
0: सगळ्यात मोठं सुख हे आहे.
1: हो. आणि आता यातनं तुम्ही सोशल वर्क पण करताय, म्हणजे आता जसं ज्येष्ठांसाठीचा जो हा कार्यक्रम म्हटलं तुम्ही, हे जे ऑर्गनाइज केलं होतं, तर खरंच ही खूप कौतुकाची गोष्ट आहे आणि एक नवीन आहे काहीतरी, आहे ना? खरंच. आणि यापुढे पण असं काही करण्याची आयडियाज आहेत का डोक्यात? मग
0: हो, अगदी कसं आहे ना की कोणी जर सांगितलं आपल्याला की मला असं काही करायचं आहे तर करायला सुरुवात करते मी आणि ते इतकं छान होत जातं.
1: अच्छा.
0: ऑटोमॅटिक काहीतरी नवीन नवीन त्याच्यामध्ये मला आयडियाज सुचत जातात आणि मी त्याला अजून क्रिएटिव्ह बनवण्याचा प्रयत्न

0: प्रयत्न करते.
1: तर साधारण किती वर्ष झाले तुमच्या या कामाला?
0: माझं मास्क जे फर्म आहे ते एक साधारण मला वाटतं 2017 मध्ये मी सुरू केलं ते. आणि ती परिस्थिती फारच बिकट होती, सांगावं असं वाटेल ही गोष्ट. की काय झालं होतं की मला सगळं काही येत होतं, फक्त मला स्विमिंग येत नव्हतं. म्हणून मी स्विमिंग शिकायला म्हणून गेले. एक 15-20 दिवसामध्ये मला लक्षात आलं की माझं मधलं बोट कामच करत नाहीये हाताचं. आणि ते काय झालं कळेना. जेव्हा मी डॉक्टरकडे गेलोय तेव्हा मग त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला रिमेटेड आर्थरायटिस आहे. आणि हळूहळू असं झालं की माझ्या सकाळी उठल्यावर तर हात पायांच्या हालचाली होत नव्हत्या आणि ग्लास सुद्धा धरणं अतिशय कठीण होतं मला, हाताने पाणी पिणं स्वतः. मग बरेच असं मेडिकेशन सुरू झाले अशा पद्धतीचे की डॉक्टरांनी मला म्हटलं की नाही आता तुम्ही बाहेर जायचं नाही, सोशलाइज करू नका, घरी राहा, आरामात जीवन जगा. मी अशी व्यक्तीच नाही हो, मला ना खूप सोशल राहायला आवडतं. तर मी डिसाइड केलं की नाही बाबा मी असं नाही करू शकणार, मी औषध पण घेणार, ट्रीटमेंट चालू ठेवणार आणि सोबत काहीतरी माझी जी क्रिएटिव्हिटी माझ्या डोक्यामध्ये असं सुरू असतं माइंडमध्ये ते मी नक्कीच करणार. आणि जसा हा मला तो चान्स मिळाला पहिला संक्रांतीच्या इव्हेंटचा तसं मी त्याला ग्रॅप केलं आणि बिलकुल पटापट लक्षात आणलं की कोण मला त्याच्यामध्ये साथ देऊ शकतील. ऍक्च्युली गिग जॉब्स ऑफर करतो मी, जनरली गिग जॉब्स ऑफर करते. तर त्याच्यामुळे काय होतं दुसऱ्यांनाही फायदा होतो, त्यांची क्रिएटिव्हिटी दिसते, असं मिळून मग ते खूप छान होऊन जातं.
1: खरंच आहे, खूप छान मस्त. आणि त्या कामाचा आनंद पण वेगळा असतो हो की नाही?
0: खूपच, म्हणजे खूप आनंद मिळतो.
1: खरंच
0: काय आहे आता एवढ्यात असं धकाधकीचं जीवन आहे, प्रत्येक जण वर्किंग आहे आणि प्रत्येकाला वाटतं की बाबा नाही काहीतरी तर असं आपल्या घरात इव्हेंट गेट टुगेदर झालं पाहिजे की आपण सगळेजण निवांत भेटू, निवांत भेटू आणि खूप छान अटमॉस्फिअर मध्ये भेटू. ते काम आमचं आहे
1: खरंच.
0: आता हे ओळखून घेणं म्हणजे महिलांनी ओळखून घ्यायलाच पाहिजे की बा हे तर ऍक्च्युली मॅनेजरियल स्किल सगळ्या महिलांमध्ये असतात, तर हे सहज करू शकतील महिला असं मला वाटतं.
1: खरंच आहे. मनीषा ताई, आणखी मला असं विचारायचंय की हे जे तुम्ही इव्हेंट्स ऑर्गनाईज करता, तर असं पण कधीतरी होतं ना की एखादा इव्हेंट आहे आणि आता अगदी अचानक एखादी अडचण आली आहे, तर असं होतं का कधी? एखादा प्रसंग आठवतो का?
0: आताच मी तुम्हाला जे सांगितलं की पहिला जो इव्हेंट आहे तो इतका म्हणजे मी कोणते ड्रग्ज घेऊन राहिलेली आहे, मेडिकेशन काय सुरू आहे माझं, म्हणजे मी कॅपेबल नाहीये तरी सुद्धा मी तो इव्हेंट केला. असं प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी चॅलेंजेस आलेच आहे मला. मोस्ट प्रोबेबली मी तुम्हाला असं म्हणजे एक उदाहरण देऊ शकते मी परत एक की चॅलेंजेसच्या बाबतीमध्ये मोठं उदाहरण द्यायचं म्हणजे पॅन्डेमिक. तर त्यावेळेला इव्हेंट्स वाल्यांचं तर खूपच कठीण काम होतं.
1: खरंच
0: शक्यच नव्हतं इव्हेंट्स वगैरे करणं, पण परमेश्वराकडे सगळ्या काही दार उघडे असतात. तो काही ना काहीतरी नियोजन करतो, काही ना काहीतरी योजना अशी त्याची असते की मनीषा तू करू शकते ना, तूच करणार आहे, तू समोर. अच्छा, अशा पद्धतीचं मला म्हणजे सांगावं असं वाटतं की 2020 साली मला ऍज अ चेअरपर्सन VIALEW हे मला 2020 सालीच मिळालं जुलैमध्ये. आणि मी फार अशी भांबावून गेली होती की बा आता मी कसं काय हे पद स्वीकारू, कारण की कोरोना पिरियड आलेला आहे आणि मी काय करू. माझ्या ज्या आयडियाज आहे, माझ्या जी क्रिएटिव्हिटी आहे, त्यामुळे मी ते खूप चांगलं सक्सेसफुल करू शकले आणि माझ्या टीममुळे पण, कारण टीम शिवाय काहीच नाही होऊ शकत. बरं,
1: टीम वर्क खूप जास्त
0: गरजेचं असतं. LEW टीम सतत माझ्या सोबत राहिली, त्याच्यामुळे मी आमचं ऑर्गनायझेशन हे एकमेव ऑर्गनायझेशन असेल की त्यावेळेला इतके छान प्रोग्राम्स आम्ही घेतले. इव्हन खादी फॅशन शो घेतला. तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यावेळेला ते रूल सांभाळून आम्ही खादी फॅशन शो सुद्धा ऑर्गनाइज केला. आणि त्यावेळेला आम्ही उद्योजिकाचे प्रदर्शनी असते आम्ही नियमित घेत असतो, ऑक्टोबर महिन्यात असतं ते. आता 29वं वर्ष आहे ते, 1 ऑक्टोबर ते 4 ऑक्टोबर यावर्षी सुद्धा आहे. तर ते घेऊ शकणार नाही म्हणून काय करायचं, मग ऑनलाईन आपण काहीतरी सोय करावी यांच्यासाठी. म्हणून मग त्यावेळेला आम्ही वेबसाईट लॉन्च केली.
1: अच्छा,
0: आणि इतकी म्हणजे काय सांगू की असं व्हायब्रंट होतं आमचं ऑर्गनायझेशन त्यावेळेला, इतकं छान काम करत होतं. विठ्ठल कामत सर, निशिगंधा वार्ड मॅम, असे सगळे मोठे मोठे ओरेटर आम्हाला त्यावेळेला मिळाले, विष्णू मनोहर सर. तर त्यामुळे ते वर्ष कसं गेलं आणि इतकं छान पॉझिटिव्ह थॉट सगळ्यांचे, तर कुठे जाणवलं नाही हो मला, कुठे निगेटिव्हिटी जाणवली नाही आणि सतत कामात. तर मला असं वाटतं की कामात राहिलं ना, अडचणींमध्ये पण आपण कामात राहायचं.
1: खरंच
0: अंधार झाला की

0: बस उजाडतो आहे
1: आणि प्रकाश हा येतो,
0: हा प्रकाश हा येतोच आहे. त्याच्यामुळे बस आपलं काम करत राहा, काम केल्यानंतर तुम्हाला त्याचे रिझल्ट नक्कीच मिळतील.
1: खरंच, आणि तेच काम तुम्ही अविरतपणे आताही सुरूच ठेवलंय आहे ना. मनीषा, ते सर्वात आठवणीतला एखादा इव्हेंट सांगता येईल का? म्हणजे आता तुम्ही एवढे इव्हेंट्स केलेले आहेत, पण सर्वात जास्ती आवडणारा आणि आठवणीत राहणारा असा एखादा इव्हेंट असेल ना?
0: मला जास्त सिनियर सिटीजन फॅशन शोज आवडतात. म्हणजे खूप छान छान केले मी. बेबी शॉवरचा पण इव्हेंट एक खूप अप्रतिम झालेला, तर त्यावेळेला इतकं प्रशंसा की बा मुंबईवर ना तुम्ही बोलवले का इव्हेंट ऑर्गनायझर, सगळे मुंबईचे आहेत का? कारण कल्पना तशी असं खूप वेगळी
1: क्रिएटिव्ह.
0: हा, तर प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी बेस्ट देण्याचा प्रयत्न करते मी. आपण कसं ना की ऑनलाईन खूप सारं मिळतं तुम्हाला, तुम्ही ऑनलाईनच्या मागे लागता, मग त्याच्यातून काहीतरी काढता, मग काहीतरी करून दाखवता, असं नको. तुमची क्रिएटिव्हिटी पाहिजे, काहीतरी वेगळं होतं.
1: बरोबर.
0: आणि काहीतरी वेगळं झालं तर मजा येते, ते करण्यामध्ये मजा येते, समोरच्याला आनंद मिळतो. अजून काय पाहिजे?
1: नक्कीच. मनीषा, ते एखाद्या इव्हेंटचं बजेट आणि मॅनेजमेंट तुम्ही कसं करता?
0: मी जसं तुम्हाला सांगितलं की मी गिग जॉब्स ऑफर करते. मला अजून इथे एक ऍड करावासं वाटेल की जसं पॅन्डेमिक आलं ना ज्यावेळेला, तर त्यावेळेला मी गिग जॉब्स ऑफर करत होती म्हणून मी बचावली. बचावली म्हणजे बघा, प्रत्येकाचं आपापलं काम असतं. आपण माझ्याकडे जर खूप साऱ्या वस्तू असत्या आणि मला सगळ्या गोष्टी मी सांभाळत असती, तर त्यावेळेला माझा खूप लॉस झाला असता. पण मी चार लोकांना वाटून देते, काम वाटून देते, त्याचे त्याला त्याचं त्याला करू देते. त्याच्यामुळे माझं नुकसान झालं नाही.
1: हा,
0: तुम्हाला मोठं करायचं असेल खूप, तर नक्कीच तुम्हाला स्वतःच खूप म्हणजे डेव्हलपही करायला पाहिजे.
1: बरोबर,
0: प्रश्नच नाही आहेत. पण त्यावेळी मी मला एकदम आठवलं म्हणून तुम्हाला ही गोष्ट सांगितली. तर प्लॅनिंग तर असंच करावं लागतं की पहिल्यांदा तर त्या कस्टमरशी आपल्याला बोलावं लागतं आणि त्यांना काय हवं ते जाणून घेणं. ते जाणून घेतल्यानंतर त्यांची स्वप्न कुठपर्यंत आहे, म्हणजे खूप जास्त मोठी आहेत का, काय लागतं, मग त्याच्यावर थोडा अभ्यास करणं, पूर्ण कॅल्क्युलेशन करणं आणि खूप जास्त त्याच्यावर प्रॉफिट न आकारता कसा तो इव्हेंट चांगला होईल त्याच्याकडे लक्ष देणं.
1: बरोबर.
0: कारण तुम्ही हे जेव्हा द्यायला लागाल ना, तुम्ही हे प्रयत्न जेव्हा कराल, चांगले कामं कराल, ऑटोमॅटिक यश तुमच्या पाठीशी राहील आणि पैसाही येईल.
1: खरंच,
0: मॅनेजरियल स्किल प्रत्येकच महिलेमध्ये असते, तर ती माझ्यामध्ये पण आहे. आणि सोबत मी बऱ्याच ऑर्गनायझेशनशी जुळल्यामुळे मोस्ट प्रॉब्लेबली आपण मला असं म्हणता येईल किंवा VIELEWशी जे मी जुळलेली आहे त्याच्यामुळे मला जो मोठा एक्सपिरियन्स मिळाला तिथे, तर लीडरशिप क्वालिटी काय असते, लीडर म्हणजे टीम लीडर म्हणजे काय असतो, काय करायला पाहिजे आपण, तर याच्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. आणि कसं पेशंटली आपण आपल्या वर्कर्सला सांभाळून घेऊन कसे कामं करून घ्यायचे त्यांच्याकडून, तर त्या सगळ्या स्किल्स माझ्याकडे होत्या आणि आहेत, म्हणजे अवगत आहेत.
1: बरोबर.
0: तर मी व्यवस्थित त्या पद्धतीने सगळे कामं करून घेते.
1: छान. तर मनीषा, ते आपण आपली ही मुलाखत अशीच सुरू ठेवूया, पण त्याआधी तुमच्या आवडीचं एखादं छानसं गीत ऐकूया आपल्या या कार्यक्रमामध्ये. कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: आपकी आंखों में.

0: सर मैत्रिणींनो, तिची उद्योग भरारी या मालिकेमध्ये इव्हेंट ऑर्गनायझर असणाऱ्या मनीषा बावनकर यांच्याशी आपण गप्पा करतोय. तर मनीषाताई, वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. मनीषाताई, आता हे इव्हेंट ऑर्गनाइज तुम्ही करता, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे असतात, लग्नाचे असतात, कधी बारशाचे असतात, तर कधी आणखी वेगळ्या प्रकारचे असतात. आता जसं तुम्ही मला म्हणाले की मी ज्येष्ठ नागरिकांसाठी पण करते, तर हे सगळे इव्हेंट्स ऑर्गनाइज करताना वेळेला खूप महत्व असतं.
1: हो,
0: तर वेळेचं नियोजन तुम्ही कसं करता?
1: आता जसं सिनियर सिटीजन फॅशन शो होता, मला 15 दिवस त्यांना द्यावेच लागले, कारण प्रॅक्टिस घेणं.
0: अच्छा.
1: आणि काय होतं, सिनियर सिटीजन्स मध्ये विसरून जाण्याचं थोडस सवय असते, म्हणजे ऑब्व्हियसली ते होणारच.
0: हा,
1: तर त्यांना रोज ती प्रॅक्टिस करून घेणं, काहीतरी वेगवेगळ्या आयडियाज देऊन, लहान मुलांना कसं आपण करतो, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना मी हॅलो म्हटलं की ते हाय म्हणायचे, हाय म्हटलं की मग हॅलो, म्हणजे असं काहीतरी त्यांना असं हे करून त्यांना प्रॉपर आपल्या याच्यामध्ये घेऊन त्यांच्याकडून ते प्रॅक्टिस करून घ्यायचे 1-2.5 तास वगैरे. कधी कधी तर ते 4 तास पण होत होतं. गंमत अशी होती की त्यांना शिकवता शिकवता मी बसू नव्हती शकत, कारण की मला त्यांची नजर जी आहे ती अशी समोर पाहिजे होती की त्यांना ती सवय लागली पाहिजे की प्रेक्षकांकडे सरळ बघा तुम्ही, ते खाली नाही बघ. मग म्हणजे माझा कम्फर्ट झोन मला बाजूला टाकून द्यावा लागत होता, आणि अगदी मी उभं राहून तेवढे 3-3, 4-4 तास त्यांचा रियाज घेत होती. तर पहिले 2 दिवस औषधं खाल्ली की बाबा माझे पाय दुखत आहे, आणि विचार केला की हे लोक, त्यांना बसायला चेअर जरूर होत्या पण हे लोक एवढं कसे डेडिकेटेड आहे, मग माझं वय काय आहे त्यांच्यापेक्षा, चल मनीषा कामाला. तर मग नंतर तर मला कळलंच नाही की मी कसं काय स्वतःला सावरलं आणि एवढे तास त्यांचा रियाज घेत आली. तर अशा पद्धतीने टाइम मॅनेजमेंट करून, म्हणजे घरी वेळ देऊन मी हे इव्हेंट्स ऑर्गनाइज करते.
0: हो, पण याच्यात घरच्या लोकांची पण खूप साथ असेल तुम्हाला ना?
1: मिस्टरांची तर नेहमीच खूप सोबत राहिली आहे. म्हणजे मी तुम्हाला जे सांगितलं की मी एक जो सेमिनार घेतला इनर अँड आउटर ब्युटी, तर त्याच्यामध्ये जो इन्फिनिटी कॉम्प्लेक्स होता तो माझ्यामध्येही होता, आणि त्या व्यक्तीने तो काढला. अरे मनीषा, तुझी उंची किती छान आहे, तू तर प्राऊड फील करायला पाहिजे. तर तिथून सुरुवात त्यांनी केलेली आहे, आणि त्यांनी असं नाही म्हटलं की बा नाही काही नाही, तुला तुझं काम करायचं आहे, तू काम करू शकते, तू सक्षम आहे, तू स्वावलंबी तुला व्हायचं आहे. आणि त्यांचा ट्रान्सफरेबल जॉब होता, त्याच्यामुळे त्यांचं जे बोलणं आहे ते मी नेहमी ऐकत गेली, त्याच्यामुळे कदाचित मी जरा स्वतःला चांगलं स्टँड करू शकली. आणि माझ्या मुली तर मला रिकामी बसलेली बघूच नाही शकत, ते हा त्या मला इतक्या सपोर्टिव्ह आहे, आणि त्या नेहमी मला म्हणतात की नाही आई, तू नाही बसायचं, तू काही ना काहीतरी करायचं, तू खूप क्रिएटिव्ह आहे, तू करत राहा. तू बिलकुल आम्हाला अशी खाली बसलेली किंवा आमच्या सेवेत असलेली किंवा बाबांच्या सेवेत असलेली आम्हाला नाही आवडत. घरातल्या लोकांची तर सोबत असतेच, आणि मित्र परिवारही सोबत असतात. कारण की जर त्यांना जर माहिती नाही आपले कलागुण, त्यांचा साथ जो असतो ना तो आपल्या कामात येतो.
0: खरंच खरंच
1: त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात की बा हा ही मनीषा कशी आहे, हिच्यामध्ये काय आहे, तर हे प्लस पॉइंट्स आहे. तर मग ते लोक सुद्धा आपल्याला एक हातभार लावतात, आपल्याला समोर जायला म्हणून पुशअप करतात की तू करू शकते, तू जा, तू समोर हो.
0: खरंच मनीषाताई, सध्या इव्हेंट इंडस्ट्रीमध्ये कोणते नवीन ट्रेंड सुरू आहेत?
1: नाविन्य आता हे सगळ्यांना

0: महत्वाचं असतं इंडस्ट्रीमध्ये, कोणत्या पण असो. तर नवीन नवीन इनोव्हेटिव्ह आयडियाज लोक आणत असतात, मग टेक्निकली टेक्नॉलॉजिकली खूप असे चांगले असे इव्हेंट्स आता व्हायला लागलेले आहे. तर छान, म्हणजे सगळी प्रगतीच सुरू आहे, कधी कोणती गोष्ट थांबणारी किंवा कमी होणारी बॅक जाणारी अशी नाहीच आहे.
1: नाहीच आहे, काहीतरी नवीन नवीन
0: नवीन गोष्टी आणि आवश्यक आहे,
1: खरंच
0: आपल्याला पण आवश्यक असतो. कारण 8 दिवसामधनं आपण 2 दिवस चेंज आपल्याला जसा आवश्यक असतो, तसंच मला असं वाटतं की बा हे या कोणत्याही प्रोफेशन मध्ये काहीतरी चेंज झाल्याशिवाय काही आपल्याला मजा येणार नाही.
1: बरं, मग एक चांगला इव्हेंट ऑर्गनायझर होण्यासाठी माणसामध्ये कोणते गुण असले पाहिजे?
0: मी तर म्हणेल की प्रत्येक स्त्रीमध्ये एक लीडरशिपची तर क्वालिटी असतेच, मॅनेजरियल एक असतंच तिच्यामध्ये गुण. कारण की ती घर सांभाळते, घर सांभाळणं म्हणजे खूप इझी गोष्ट नाही आहे,
1: बरोबर,
0: मोठी गोष्ट आहे ती. तर मला असं वाटतं की या दोन खांद्यांच्या मध्ये हे जे सॉफ्टवेअर आहे ज्याला आपण डोकं म्हणतो, तर ते इतकं अमेझिंग आहे, तुम्ही त्याच्यामध्ये जे पेराल तेच उगवतं. तर तुम्हाला काय पेरायचं आहे, तर तुम्हाला सकारात्मकता पेरायची आहे. कितीही चॅलेंजेस येऊ, कितीही चॅलेंजेस येऊ, तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की मला या चॅलेंजेस मधनं ओव्हरकम व्हायचं आहे. आज रात्र आहे, उद्या दिवस होणार आहे, सूर्य दिसणार आहे, त्याच्यामुळे बस काम करत राहा, आपलं कार्य करत राहा आणि समोर जात राहा, यश तुमची वाट बघत राहणार आहे. त्याच्यामध्ये नंतर आपल्याला असं आहे की बघ, तुमचे स्किल्स, प्रत्येकामध्ये खूप स्किल्स असतात. मला माझ्यामध्ये पण इतके असं वाटायचं, मला हेही आवडतं, तेही आवडतं, तेही करू शकते, तेही करू शकते, मनीषा सगळंच काही करू शकते असं होतं. पण आपल्याला काहीतरी निवडायचं असतं, तर तुम्ही लोकांनी एक 2-3 तुमचे जे स्किल्स चांगले वाटतात, तर ते स्किल्स तुम्ही चकाकून काढा. चकाकून काढा म्हणजे याचा अर्थ असा की त्याचे ट्रेनिंग कोर्सेस होतात. स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट मध्ये तुम्ही जाल तर तिथे तुम्हाला पुष्कळ सारे, किंवा वेबसाईट बघा तुम्ही, तर त्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंटचे पुष्कळ कोर्सेस आहेत. तर आपल्याला जे आवडतं तो कोर्स करा. तिन्ही प्रकार, समजा 3 गोष्टी आहेत ना माझ्याकडे, तर तिन्ही गोष्टींवर तुम्ही भर घाला, शिका ते, आणि नंतर तुम्हाला परत लक्षात येईल की नाही, मला ह्याच्यापेक्षा हे आवडतंय, मग त्याला फोकस करा. एक आपल्याला असं ठरवावं लागेल टार्गेट, किंवा काहीतरी बा एक गोल फिक्स करावं लागेल की मला इथपर्यंत करायचंय, मला हे करायचंय, माझं व्हेंचर इथपर्यंत गेलं पाहिजे, तेव्हा तुम्ही जाऊन त्याच्या जवळपास कुठेतरी पोहोचाल.
1: बरोबर.
0: स्किल डेव्हलप झाल्यानंतर तुम्हाला असतो फायनान्सचा विषय. मी तर म्हणते इव्हेंट्स मध्ये काहीच गरज नव्हती मला, माझी क्रिएटिव्हिटीच मला कामात आली.
1: अच्छा,
0: म्हणजे इतकं सोपं काम आहे. जर तुम्ही विचार कराल ना सुरुवात करायची असेल, तर तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी आणि मेहनत, मेहनतीला घाबरू नका तुम्ही. मेहनतीला जर तुम्ही घाबरले की मग तुम्ही नाही काय करू शकत.
1: खरंच
0: आजची पिढी अशी आहे, किंवा लोक असे आहेत की बस आपल्याला नाव हवं आहे, काम करायला बघत नाही.
1: हो,
0: तर हे नको. ऍक्च्युली तुम्हाला जर एखादी पोझिशन मिळाली तर तुम्ही त्याच्यावर भरपूर काम करा, बारकावे बघा त्याचे, तुम्ही स्वतःला इतकं अपग्रेड कराल, इतकं चांगलं म्हणजे तुम्हाला फील होईल, तुम्ही स्वतःला शाबासकी द्याल की बा अरे वा मी किती छान बनलो, किंवा मी किती छान बनली. तर या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन स्वतःला डेव्हलप करा. आणि विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन लेडी ऑन्टरप्रिन्युअर्स विंग जी आहे, ती खास महिलांसाठी, ज्या महिला एस्पायरिंग म्हणजे ज्यांना बनायचं आहे काय ते लेडी ऑन्टरप्रिन्युअर, जर त्यांना उद्योजिका बनायचं आहे आणि उद्योजिका त्या स्वतः आता आहेत, तर त्यांच्या प्रगतीच्या दृष्टीने ही आमची जी लेडी ऑन्टरप्रिन्युअर्स विंग आहे ही अतिशय कामाचा प्लॅटफॉर्म आहे त्यांच्यासाठी. तर मी तर असं म्हणेल की असे जे ऑर्गनायझेशन्स आहे, अशा ऑर्गनायझेशन्सला महिलांनी जुळायला हवं, तिथे खूप काही शिकायला मिळतं. तुम्ही फक्त स्वतःला विचारात, स्वतःला विचारा तुम्ही की मी बनू शकते का, माझ्यामध्ये तो टॅलेंट आहे का, माझ्यामध्ये ते स्किल आहे का, या ज्या गोष्टी आहे या महत्वाच्या आहेत.
1: खरंच म्हणजे आपण याकडे एक करिअर म्हणून पण पाहू शकतो ना.
0: नक्कीच पाहू शकतो.
1: तर खरंच मनीषा ताई, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. तर इव्हेंट ऑर्गनायझर असणाऱ्या मनीषा बावनकर आपण या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि तिची उद्योग भरारी या मालिकेमध्ये खूप छान मुलाखत आमच्या मैत्रिणींना दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.

मैत्रिणींनो, सध्या निसर्ग सृजनाचा सोहळा साजरा करतोय. आषाढातल्या मेघांचा गडगडाट, श्रावणातला ऊन पावसाचा खेळ आणि आता सुरू होणार तो म्हणजे भाद्रपद महिना. प्रत्येकच क्षण निसर्गाच्या सौंदर्यात अधिकच भर घालणारा आणि हीच सृजनाची किमया स्त्रीला दिली ती निसर्गानंच हो ना. मग तिच्या मनातल्या अनेक भावभावनांचा आविष्कार म्हणजे कथा, कविता आणि ललित. कधी निसर्ग, कधी अवतीभोवती घडणाऱ्या घटना, कधी मनातील भावना, यातून एक सुंदर अशी कलाकृती साकार होते. आणि अशीच एक कलाकृती अर्थात ललित लेख आज आपण ऐकणार आहोत प्रीती वाडी भस्मे यांच्याकडून, साहित्य विश्व या आपल्या मालिकेअंतर्गत. चला तर ऐकूया

पाऊस एक निस्वार्थ नातं. काही भेटीचा संदर्भ नियतीशिवाय कुणालाच सांगता येत नाही. त्या जणू भाळी लिहिलेल्या एखाद्या अनामिक कवितेसारख्या असतात. शब्द थोडे पडतात, अर्थ दुसर राहतो, पण स्पर्शाची भाषा मात्र मनाला अगदी स्पष्ट कळते. पाऊस आणि मातीची भेटही अशीच दीर्घ प्रतीक्षेनंतर घडणारी, शब्दाविना व्यक्त होणारी आणि सुगंधातून अर्थ सांगणारी. निळाशार कातळात निजलेली सांज, उन्हाची काहिली शमवून आपल्या घरट्यात माया शोधण्यासाठी चाललेली पाखरे, आभाळाच्या कुशीत दाटलेले काळे कुट्ट मेघ, मातीच्या आतुर केविलवाना नजरा नभाकडे लागलेल्या, त्या नजरेतील आर्त प्रेमळ भाव म्हणजे मेघाच्या काळजावर दिलेली दस्तक. त्या क्षणी अनिवार्य झालेला मेघ आपल्या भावना कशा तरी लपवून ठेवणार, तोही भावूक होतो. मग अचानक नभा

अलगद बरसलेले पावसाचे पहिले दोन चार थेंब. त्या थेंबाचा मातीशी होणारा स्पर्श म्हणजे जणू दीर्घ विरहानंतर झालेली प्रियकर आणि प्रेयसीची भेटच. ग्रीष्माचा दाह सोसलेल्या मातीवर अल्लड पावसाचे पहिले काही थेंब पडताच प्रियकराच्या विरहाने कोमेजलेली प्रेयसी वसुंधरा प्रियकर पावसाशी तादात्म्य पावायला सुरुवात करते. हा एक निसर्गाचा सृजन सोहळा असतो. त्याच्या काळजाची ओली हाक असते. ऋतू बदलण्याचे संकेत असतात. वृक्षवेलीचे मोहरले पण असते. वाऱ्याच्या मनातील घंटानाद असतो. त्यावेळी मातीचा दरवळ अवघ्या सृष्टीत व्यापून उरलेला असतो. नव चैतन्याने सृष्टीचा कण कण शहरून गेलेला असतो. पाऊसही प्रीतीचा हळुवारपणा जपतो. अलगत समरस होत जातो मातीशी. विरह वेदना विसरून मातीही एकजीव होते पावसाशी. मातीशी हळुवार एकरूप होताना पाऊस केवळ उन्हाचा दाह शमवत नाही. उकाड्याने व्याकुळ झालेल्या जीवाला तो नवे स्वप्न देतो, नवा श्वास देतो आणि जगण्याचा नवा ध्यासही देतो. ही समरसता परमोच्च बिंदूला पोहोचली की धरतीच्या कुशीतून अंकुरून येतात इवलेले नाजूक नाजूक कोंब. दोन्हीही हातावर हिरवी मेहंदी लावलेल्या रूपगर्विता तरुणीसारखी दिसायला लागते ही धरणी. नवसृजनाचं लेन अंगा खांद्यावर मिरवीत ती एखाद्या नववधूसारखी खुलून दिसू लागते. हिरव्यागार पानांची नवी पालवी, रंगीबेरंगी फुलांची उधळण आणि संथमंद वाऱ्याची हळुवार झुळूक तिच्या सौंदर्यात भर घालते. या सुंदर वातावरणात पक्ष्याच्या किलबिलाटाने आसमंत निनादून जातो. वातावरणात एवढा उत्साह असतो ना या दिवसात की नवचैतन्याने सृष्टीचा कण कण शहारतो. मौन व्रत सोडून पक्षाचे कंठ किलबिलू लागतात निसर्गगान. कोवळ्या पालवीच्या स्पर्शाने झाडांच्या फांद्या जणू आनंदाने डोलू लागतात. लेकुरवाळीपणाची भावना किती गोड असते ना. कोरड्या ठन्न ओढ्याच्या पात्रात पाण्याची एखादी चंदेरी रेष उमटते. छपरावर पडणाऱ्या थेंबांचा नाद एखाद्या जुन्या तबल्याची साथ बनतो. पानांच्या सळसळीत मिसळतो पावसाचा अनाहत स्वर. प्रियकर पावसाची अनेक रूपे आपल्याला याच दिवसात अनुभवायला मिळतात. कधी तो रिमझिम बरसत मनाला हळुवार स्पर्शून जातो. अन करतो अनेक लेण्या धरतीच्या काळजात. तर कधी मुसळधार बरसत साऱ्या सृष्टीला चिंब चिंब भिजवून टाकतो. तिच्या मनातील खंत नाराजी रुसवे फुगवे सारे सारे नाहीसे करतो. कधी कधी रुसलेल्या प्रियकरासारखा दूर दूर राहतो. धरतीची आतुरता बघत असतो आपल्या ओल्या डोळ्यांनी. अन तिला आपल्यासाठी आतुर झालेली बघून मनोमन खूप सुखावतो. तर कधी अचानक बरसून आपल्या आगमनाची चाहूल देतो. धरतीच्या चेहऱ्यावर अनेक रंग आपल्या डोळ्यात साठवून बघतो. त्यावेळी कवी रवींद्र जवादे यांच्या लेखणीतून काही ओळी कागदावर उतरतात त्या अशा. दिस पावसाळी येता ढग दाटून या आले. दिस पावसाळी येता ढग दाटून या आले. ऋतू पाऊस वेल्हाळ खेळ सृजनाचा चाले. मग एकाएकी येती शुभ्र शुभ्र धुंद धारा. मग एकाएकी येती शुभ्र शुभ्र धुंद धारा. झाला गावभर सारा गंध भिजलेला वारा. मन पाऊस पाऊस स्वप्न मन भरवले. मन पाऊस पाऊस स्वप्न मन भरवले. दिस पावसाळी येता ढग दाटून या आले. ऋतू पाऊस वेल्हाळ खेळ सृजनाचा चाले. पाऊस आणि धरतीचं हे नातं पाहताना मन नकळत माणसांच्या नात्याकडे वळतं. निव्वळ पोकळ होत चाललेल्या माणसाच्या नात्यात उरलेला आहे फक्त दिखाऊपणा कोरडेपणा. दडपण वाटायला लागली आताशा ही नाती. संवादापेक्षा साचत गेलेल्या मौनाचे दडपण आताशा जास्त वाटू लागले आहे. मायेचा तो सहज ओलावा कुठे विरून गेला कुणास ठाऊक. पण या वृक्ष जगात काही माणसे पावसासारखी असतात. अचानक आपल्या आयुष्यात येतात. त्यांच्या येण्याची चाहूल मनाला सुखवून जाते आणि त्यांच्या सहवासाने कोरड्या मनावरही हिरवाई फुलू लागते. अशी माणसं अगदी ऋतूसारखी असतात. पाऊस स्वतःसाठी बरसत नाही.

नंतर तो वाळलेल्या मातीला तृप्त करतो आणि सृष्टीला जिवंत ठेवतो. जसा पाऊस मातीला दुखवत नाही, कधी कधी तिला तिष्ठत ठेवतो, बराच काळ वाट पाहायलाही लावतो, पण तिचा हिरमोड मात्र करत नाही. उलट तिच्यात स्वतःचे अस्तित्व विलीन करून तिला सुगंधाची देणगी देतो, हिरवेपणाचा साजच चढवतो. अगदी तशीच पावसासारखी काही माणसे अनपेक्षित आपल्या आयुष्यात येतात. त्यांच्या येण्याची चाहूल मनाला सुखवून जाते. त्यांच्या सहवासाचा ओलावा मनाच्या कोरड्या मातीला नवचैतन्य देतो. आरक्त झालेल्या डोळ्यामध्ये नव्या आशेचे अंजन भरतो. अशी माणसे अपेक्षांचं ओझं ठेवत नाही, मालकी हक्काची भावना नाही, कोणतीही अट न ठेवता, कोणतेही दडपण न देता, अलगत आपल्या सुखदुःखात एकरूप होऊन आपल्या जगण्याला सुगंधित करून जातात, अगदी पावसासारखे निस्वार्थपणाने. या स्वार्थी जगात आपुलकीचा ओलावा जपणारी माणसं आपल्या सोबत असणं हे खूप महत्त्वाचं असतं. माणसाचे श्रेष्ठत्व सुद्धा स्वार्थात नसून दुसऱ्याच्या उपयोगी पडण्यात आणि दुसऱ्याचे आयुष्य फुलविण्यात असते, हे तो आपल्या कृतीतून दाखवून देतो. अशी माणसं आपल्या सुखात मनापासून हसतात आणि दुःखाच्या क्षणी कोणताही गाजावाजा न करता आपल्यासोबत ठामपणे उभे राहतात. त्यावेळी त्यांचं असणं फार महत्त्वाचं असतं. माणसाच्या नात्यांनाही असाच निस्वार्थ ओलावा लाभला तर कधीतरी कोरडी मन पुन्हा हिरवीगार होतील. म्हणूनच कदाचित आपल्या आयुष्यातील काही माणसांची तुलना पावसाशी करावीशी वाटते, कारण दोघही देतात भरभरून पण बदल्यात काहीच मागत नाही. त्यांच्या येण्यानं आयुष्य केवळ सुंदर होत नाही तर जगण्याला अर्थ, मनाला ओलावा आणि आठवणींना सुगंध मिळतो. पाऊस निघून जातो पण मातीत एक तृप्ती आणि झाडांवर हिरवागार टवटवीतपणा सोडून जातो. अगदी तशीच ही माणसं जेव्हा आपल्या आयुष्यातून क्षणभर दूर जातात तेव्हा त्यांच्या आठवणींचा एक सुखद शिडकाव आपल्या मनात कायम चालू असतो. वृक्ष वाळवंटात जशी एखादी सर यावी आणि सगळं फुलून जावं, तसंच या माणसांचं असणं असतं. म्हणूनच अशी निरपेक्ष आणि मायेची माणसं जपणं म्हणजे स्वतःच्या आयुष्यात अखंड वसंत टिकवून ठेवण्यासारखे आहे. अशा माणसांच्या सहवासाने आपल्यातील संकुचितपणा गळून पडतो आणि मन मातीसारखं उदार व्हायला शिकतं. काळ बदलत राहतील, ऋतू येत जात राहतील, पण पावसासारख्या या माणसांनी मनावर कोरलेल्या आपुलकीचा हिरवा रंग मात्र कधीच फिका पडणार नाही. इथे माझ्या ओळी अगदी पावसासारख्याच कागदावर ओथंबून येतात. त्या अशा पाऊस येतो कधी कृष्ण हो, राधेची प्रतीक्षा अनावर झाली की पाऊस येतो कधी कृष्ण होऊन राधेची प्रतीक्षा अनावर झाली की पाऊस येतो मोत्याचे थेंब लेऊन सातकाची आतुरता शिगेला पोचल्यावर. पाऊस येतो वटलेल्या वृक्षांची साद अन मनातील आर्त हाक ऐकून. पाऊस येतो कोरड्या नदीच्या ओठावर पुन्हा प्रवाहाचे गीत गाण्यासाठी. पाऊस येतो उन्हाने करपलेल्या धरतीच्या कपाळावर मायेचा हात ठेवण्यासाठी. पाऊस येतो कधी निसर्गाची तहान भागवायला, कधी मातीला सुगंधित करायला, तर कधी माणसाच्या मनात दडलेली एखादी जुनी आठवण अलगत जागवायला. पाऊस येतो कारण त्याला फक्त धरतीच नाही तर कधी कधी एखादं कोरडं मनही चिंब चिंब भिजवायचं असतं. म्हणूनच पाऊस मला केवळ आभाळातून बरसणाऱ्या पावसाच्या सरी वाटत नाही, तो वाटतो नात्याचा ओलावा, आपुलकीचा स्पर्श आणि निस्वार्थ प्रेमाची भाषा. काही माणसं अशीच असतात पावसासारखी, येतात मनाच्या कोरड्या मातीत बरसतात, आपुलकीची पालवी उगवतात. ते निघून गेल्यावरही त्यांच्या सहवासाचा सुगंध मात्र मनाच्या कणा कणात दरवळत राहतो, अगदी कायम पावसासारखा. धन्यवाद.

0: तेव्हा मैत्रिणींनो, या गीताबरोबरच आजचा वनिता मंडळ कार्यक्रम इथे संपवायची वेळ झाली आहे. तेव्हा तुमचा निरोप घ्यायला हवा. आता भेटूया आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या संगीता अरजपुरे यांच्यासह मी स्वाती तुपकर तुमचा इथेच निरोप घेते आहे. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो, आताच आपण ऐकला कार्यक्रम वनिता मंडळ.
1: श्रोते हो, आताच आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकलात. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. दुपारचे 1 वाजत आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

पर्यटन उद्योगांसाठी मोठ्या संधी उपलब्ध करत असून जागतिक हवाई वाहतूक क्षेत्रात भारतीय पुरवठादारांचा मोठा वाटा असावा या दृष्टीनं प्रयत्न सुरू असल्याचं नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत CII या उद्योग संघटनेनं आयोजित केलेल्या परिषदेत बोलत होते. भारत हे केवळ हवाई वाहतूक साधनांचे सुटे भाग जुळवण्याचं ठिकाण न राहता त्या भागांची रचना, प्रमाणीकरण आणि निर्मितीचं केंद्र बनू शकतं असं ते यावेळी म्हणाले. भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रात जागतिक हवाई वाहतूक कंपन्यांना मोठा रस असल्याचं ते यावेळी म्हणाले. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी काल मलेशिया, तिमोर लेटे आणि म्यानमार इथल्या कृषी मंत्र्यांसह संयुक्त उच्चस्तरीय बैठक घेतली. भारत आणि मलेशिया यांच्यात शेती संबंधी ज्ञान सामायिक करणे, संयुक्त कृषी संशोधन यावर या बैठकीत चर्चा झाली. म्यानमारच्या कृषी मंत्र्यांनी भारत आणि म्यानमार या दोन्ही देशांमधल्या कृषी आणि कृषी संबंधित क्षेत्रामधल्या सहकार्य यासाठीचा सामंजस्य करारावरची बोलणी पुढच्या टप्प्यात असल्याचं या बैठकीत सांगितलं. जपान वायुसेनेच्या लढाऊ विमानांची भारत भेट ही भारत जपान संरक्षण भागीदारीतला मैलाचा दगड आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. या दोन्ही देशांचा परस्परांवरचा विश्वास तसंच भारत प्रशांत प्रदेशातली शांतता आणि स्थैर्य यासाठी दोन्ही देश कटिबद्ध असल्याचं या भेटीतून प्रतीत होत असल्याचं सिंग यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. भारत आणि जपान या देशांचा वीर गार्डियन 2026 संयुक्त सराव काल जोधपूर इथं सुरू झाला. हा सराव 2 आठवडे चालणार आहे. पोर्तुगालने भारताच्या ताब्यात दिलेला कुख्यात गुंड अबू सालेम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. प्रत्यार्पणाच्या अटींनुसार आपण भारतात 25 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा भोगली असून आपली सुटका करावी असं याचिकेत म्हटलं आहे. यावर निर्णय देताना न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं सालेम याची तत्काळ सुटकेची मागणी करणारी याचिका अकाली आणि गैरसमजावर आधारित असल्याचं नमूद करत मुंबई उच्च न्यायालयाचा गेल्या एप्रिल महिन्यातला आदेश कायम ठेवला. मुंबईत 1993 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरलेल्या सालेम याचं प्रदीर्घ कायदेशीर लढ्यानंतर 11 नोव्हेंबर 2005 रोजी पोर्तुगालहून भारताकडे प्रत्यार्पण झालं होतं. सालेम याला फाशीची शिक्षा दिली जाणार नाही तसंच त्याचा तुरुंगवास 25 वर्षांपेक्षा जास्त नसेल असं प्रत्यार्पणाच्या अटीत नमूद करण्यात आलं होतं. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता 3 जानेवारी 2027 रोजी होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणार होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं काल ही माहिती दिली. गट क मध्ये लिपिक, टंकलेखक, ग्राम महसूल अधिकारी, करसहाय्यक अशा विविध पदांसाठी एकंदर 12 लाख अर्ज आले आहेत. दरम्यान MPSC च्या परीक्षा प्रक्रियेतल्या कथित गैरप्रकारांविरोधात काल नाशिकमध्ये आंदोलन झालं. यावेळी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना 18 मागण्यांचं निवेदन सादर केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातमध्ये गांधीनगरमध्ये बांधकाम सुरू असलेल्या जागी धातूचा स्लॅब कोसळून 12 जण जखमी झाले. कुडासन भागात काल रात्री 9 वाजेच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. बांधकाम सुरू असताना हा स्लॅब तुटून कोसळला आणि त्याखाली 15 जण दबले गेले. त्यांच्यापैकी सर्वांना बाहेर काढलं असून त्यातल्या जखमी असलेल्या 15 जणांपैकी 3 जणांना किरकोळ उपचारानंतर सोडण्यात आलं तर इतर 12 जणांवर उपचार सुरू आहेत. गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांनी नंतर अपघातस्थळाला भेट दिली. महानगरपालिका, राज्य आपत्कालीन प्रतिसाद दल आणि राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दल या सर्वांनी अपघातस्थळी दुर्घटनाग्रस्तांच्या सुटकेसाठी सहाय्य केल्याचं त्यांनी सांगितलं. सुटका आणि बचाव दल अपघातस्थळावरचा ढिगारा

0: साफ करून कोणीही बांधकामाखाली दबलं गेलं नसल्याची खातरजमा करून घेत आहे. बिहारमधल्या 14 जिल्ह्यांमधले 40 लाखांपेक्षा जास्त नागरिक पुरामुळे बाधित झाले आहेत. गेले 5 दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे गंगा, गंडक, कोसी, बुरही गंडक, पुनपुन, बागमती या नद्या विविध ठिकाणी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. पाटणा, भोजपूर, सारण, वैशाली, भागलपूर आणि बेगुसराय या जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. नेपाळमध्ये पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळेही अनेक ठिकाणी नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितलं. राज्यातल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तातडीच्या मदत आणि बचाव कार्यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये SDRF ची 27 आणि NDRF ची 10 पथकं तैनात करण्यात आल्याचं संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं. नेपाळमधल्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर भारतानं मदत कार्य सुरू ठेवलं असून आतापर्यंत 130 टनांपेक्षा जास्त मदत साहित्य नेपाळमध्ये पाठवलं आहे. तसंच शोध, बचाव आणि न्यायवैद्यक कारवाईसाठी 54 तज्ज्ञ कर्मचारी तैनात केले आहेत. भारतीय हवाई दलाचं 8वं विमान 35 टन मदत साहित्य घेऊन काठमांडू इथं पोहोचल्याचं नेपाळमधल्या भारतीय दूतावासानं सांगितलं. भारताचं बोगद्यांमधल्या बचाव कार्यातलं तज्ज्ञ पथक आणि नेपाळचं लष्कर यांनी चिलवे आणि लांगतांग इथं बचाव मोहीम हाती घेतली आहे. अवजड यंत्रसामग्री थेट बोगद्याच्या प्रवेशद्वारापर्यंत नेण्यासाठी तात्पुरता मार्ग तयार करण्याचं काम वेगानं सुरू असून ते 2 ते 3 दिवसात पूर्ण होण्याची अपेक्षा असल्याचं स्थानिक सूत्रांनी सांगितलं. फिलिपिन्समध्ये पालावान प्रांताजवळच्या समुद्रात एका फेरीबोटीला आग लागल्यानं 5 जणांचा मृत्यू झाला तर 86 जण बेपत्ता आहेत. फिलिपिन्सच्या तटरक्षक दलाने दिलेल्या माहितीनुसार MV जून एस्टर ही फेरीबोट या परिसरातल्या कोरोन या प्रसिद्ध पर्यटन स्थळावर पोचत असताना वाटेत तिला आग लागली. या जहाजावर 143 जण होते. आगीतून 43 जणांची सुटका करण्यात आली आहे. चीनच्या आग्नेय भागातल्या जियांगशी प्रांतात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये मृतांची संख्या 16 पोहोचली आहे. इथल्या सुईचुआन काउंटी भागात गेले काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तसंच सौडेल चक्रीवादळानं धडक दिल्यामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. सुईचुआन काउंटीमधून 18,000 अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. दुबई इथं सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज उपांत्य फेरीतला पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना सुरू होईल. साखळी फेरीतले सर्व सामने जिंकून भारतानं गटात अव्वल स्थान पटकावलं आहे. महिलांच्या कनिष्ठ आशियाई कप हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं आज पाकिस्तानच्या संघाचा 19-0 असा धुव्वा उडवला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरिया किंवा मलेशिया यांच्यातल्या विजेत्या संघाशी भारताचा पुढचा सामना होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक हवाई वाहतूक क्षेत्रात भारतीय पुरवठादारांचा मोठा वाटा असावा या दृष्टीनं सरकार प्रयत्नशील असल्याचं नागरी विमान वाहतूक मंत्री K.राममोहन नायडू यांचं प्रतिपादन. कुख्यात गुंड अबू सालेम याच्या सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. फिलिपिन्समध्ये फेरीबोटीला आग लागून 5 जणांचा मृत्यू तर 86 जण बेपत्ता. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीतला पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आरडी बर्मन का संगीत है, गुलजार साहब के बोल, लता मंगेशकर की आवाज, फिल्म का नाम गोलमाल. बहुत हंसना हंसाना लता जी का इसमें भाता है ना? आप भी हंसिएगा ना इस गीत के साथ.

मैंने शायद तुम्हें पहले भी कहीं देखा।

खामोश मुलाकात की याद आती है, ज़हन में

श्रोतेहो, आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण मला ऐकू शकता. श्रोतेहो, दुपारचे 3 वाजतायत. काही क्षणातच प्रादेशिक मराठी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत महाराष्ट्र मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रतीक्षा करावी.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गणेश मूर्तींच्या वाढत्या उंचीमुळे वाढणाऱ्या पर्यावरणाच्या समस्यांकडे लक्ष देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. कुख्यात गुंड अबू सालेम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. MPSCची गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता येत्या 3 जानेवारीला होणार. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीतला पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार. गणेश मूर्तींच्या वाढत्या उंचीचा पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घेणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. गणेश मूर्तींची उंची वाढत असल्यामुळे त्या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या होत आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे आणि रंगांमुळे जलस्रोत खराब होत आहेत असं ते यावेळी म्हणाले. आध्यात्मिक विचारात सर्वाधिक महत्व पर्यावरणाला पंचमहाभूतांना दिलंय. या पंचमहाभूतांचा संरक्षण आणि संवर्धन केलं तरच आपल्याला जीवन मिळेल असं आवाहन त्यांनी केलंय. ते आज नवी मुंबईत वाशी इथं सिडको प्रदर्शनी केंद्रात पर्यावरण आणि हवामान बदल विभागानं आयोजित केलेल्या पर्यावरणपूरक महागणेश मूर्ती कार्यशाळेत बोलत होते. या कार्यशाळेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड

रोकडमध्ये झाले. पनवेल, खारघर, उलवे, नवी मुंबई परिसरातल्या शाळांमधले 10,000 विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी झाले होते. पर्यावरणपूरक मातीच्या गणेशमूर्ती तयार करण्याचं प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आलं असून विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या मातीच्या मूर्तीची घरी प्रतिष्ठापना करावी असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. मराठी चित्रपटांसाठी अधिकाधिक चित्रपटगृह उपलब्ध करून देण्याचा आराखडा लवकरच जाहीर केला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. ते काल मुंबईत 62व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम असलेली चित्रनगरी विकसित करायचा सरकारचा प्रयत्न असल्याचं ते यावेळी म्हणाले. मुंबईतली फिल्म सिटी, एनडी स्टुडिओ, कोल्हापूरमधल्या चित्रीकरण सुविधा याबरोबरच आता रामटेक आणि नाशिक इथं नवीन फिल्म सिटी उभारण्याच्या दिशेनं राज्य शासन काम करत असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी यावेळी सांगितलं. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार, अभिनेता प्रसाद ओक यांना चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार, सलीम खान यांना राज कपूर जीवन गौरव पुरस्कार आणि राणी मुखर्जी यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. सलीम खान यांच्या वतीनं अभिनेत्री हेलन यांनी जीवन गौरव पुरस्कार स्वीकारला. वैज्ञानिक संशोधन केवळ प्रयोगशाळा आणि शोध निबंधांपुरतं मर्यादित न राहता सामाजिक समस्या सोडवण्यासाठी उपयोगी पडलं पाहिजे असं राज्यपाल जिष्णू देवर्मा यांनी म्हटलंय. ते काल मुंबईत रसायन तंत्रज्ञान संस्थेनं आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेला संबोधित करत होते. विज्ञान क्षेत्रात महिलांना अधिक संधी उपलब्ध करून देण्याची गरज असून त्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. पोर्तुगलनं भारताच्या ताब्यात दिलेला कुख्यात गुंड अबू सालेम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. प्रत्यार्पणाच्या अटीनुसार आपण भारतात 25 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा भोगली असून आपली सुटका करावी असं याचिकेत म्हटलंय. त्यावर निर्णय देताना न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं सालेम याची तात्काळ सुटकेची मागणी करणारी याचिका अकाली आणि गैरसमजावर आधारित असल्याचं नमूद करून मुंबई उच्च न्यायालयाचा गेल्या एप्रिल महिन्यातला आदेश कायम ठेवला. मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरलेल्या सालेम याचं प्रदीर्घ कायदेशीर लढ्यानंतर 11 नोव्हेंबर 2005 रोजी पोर्तुगलहून भारताकडे प्रत्यार्पण झालं होतं. सालेम याला फाशीची शिक्षा दिली जाणार नाही तसंच त्याचा तुरुंगवास 25 वर्षापेक्षा जास्त नसेल असं प्रत्यार्पणाच्या अटीत नमूद करण्यात आलं होतं. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतला प्रस्तावित मोर्चा निश्चित असून समाज बांधवांनी एकत्र येण्याची तारीख 12 सप्टेंबर रोजी जाहीर करू अशी घोषणा मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आज केली. सरकारचं प्रतिनिधीमंडळ आपली भेट घेईल याची आपण वाट बघत नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा आज 13वा दिवस आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता 3 जानेवारी 2027 रोजी होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणार होती. गट क मध्ये लिपिक, टंक लेखक, ग्राम महसूल अधिकारी, कर सहाय्यक अशा विविध पदांसाठी 12 लाख अर्ज आले आहेत. दरम्यान एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेतल्या कथित गैरप्रकाराविरोधात काल नाशिकमध्ये आंदोलन झालं. यावेळी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे 18 मागण्यांचं निवेदन सादर केलं. दुबईमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज उपांत्य फेरीतला पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना सुरू होईल. साखळी फेरीतले सर्व सामने जिंकून भारतानं गटात अव्वल स्थान पटकावलंय. महिलांच्या कनिष्ठ आशियाई चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं आज पाकिस्तानच्या संघाचा 19-0 असा धुव्वा उडवला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरिया किंवा मलेशिया यांच्यातल्या विजेत्या संघाशी भारताचा पुढचा सामना होईल.

0: राज्यातले सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांना त्यांच्या कार्यक्षेत्रातल्या सर्व रुग्णालयांचं विद्युत आणि अग्निसुरक्षा ऑडिट 3 महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश राज्य सरकारनं दिलेत. सार्वजनिक तसंच खासगी रुग्णालयांमध्ये फायर ऑडिटची अंमलबजावणी, देखरेख आणि अनुपालन अहवाल सादर करण्याची जबाबदारी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या माध्यमातून सुनिश्चित करण्याच्या सूचनाही आरोग्य सेवा आयुक्तांनी दिल्या आहेत. गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याचं आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी पालघर जिल्ह्यातल्या एका कंपनीच्या पदाधिकाऱ्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. आरोपींनी 22 जणांची 1,85,00,000 रुपयांची फसवणूक केल्याचं प्राथमिक तपासात आढळून आलं असून पुढचा तपास सुरू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. भंडारा जिल्ह्यात भंडारा तुमसर राष्ट्रीय महामार्गावर आज एका शिवशाही बसने स्कूटरला धडक देऊन झालेल्या अपघातात स्कूटर चालक गंभीर जखमी झाला. त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केलं असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय. पोलिसांना माहिती पुरवल्याच्या संशयावरून हिंगोली जिल्ह्यातल्या बसमत शहरात काल रात्री एका युवकाची हत्या झाली. या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. देशातल्या प्रमुख औषध विक्रेत्यांकडे उत्तर गोलार्धातल्या आजारांवरच्या लसींसह इन्फ्लुएन्झा या हंगामी आजारासाठी दिल्या जाणाऱ्या लसी पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून विशेष जोखीम गटातल्या नागरिकांनी स्वेच्छेनं ही लस घ्यावी असं आवाहन ICMR अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं केलंय. देशात फ्लू म्हणजेच इन्फ्लुएन्झाची लस उपलब्ध नसल्याचा दावा करणाऱ्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर ICMRनं हे स्पष्ट केलंय. इन्फ्लुएन्झाची लस उपलब्ध नसेल तर दक्षिण गोलार्धातल्या आजारांवरची लस घेता येईल, कारण H1N1च्या साथीवर या दोन्ही लसी प्रभावी असल्याचं यात म्हटलंय. भारतीय हवाई वाहतूक क्षेत्र सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी मोठ्या संधी उपलब्ध करत असून जागतिक हवाई वाहतूक क्षेत्रात भारतीय पुरवठादारांचा मोठा वाटा असावा या दृष्टीनं प्रयत्न सुरू असल्याचं नागरी विमान वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्लीत CII या उद्योग संघटनेनं आयोजित केलेल्या परिषदेत बोलत होते. भारत हे केवळ हवाई वाहतूक साधनांचे सुटे भाग जुळवण्याचं ठिकाण न राहता त्या भागांची रचना, प्रमाणीकरण आणि निर्मितीचं केंद्र भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रात जागतिक हवाई वाहतूक कंपन्यांना मोठा रस असल्याचंही ते यावेळी म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गणेश मूर्तींच्या वाढत्या उंचीमुळे वाढणाऱ्या पर्यावरणाच्या समस्यांकडे लक्ष देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. कुख्यात गुंड अबू सालेम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. MPSCची गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता येत्या 3 जानेवारीला होणार. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीतला पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: रसिको, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: हळूहळू गावाच्या गाव मोठ मोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गारगार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया. आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.
5: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
6: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत.

0: गीत गाण्याकरता ट्यून करा 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र.
1: वेळेवर पेरणी, भरपूर उत्पन्नाची गॅरंटी.
2: मास्टर, हे शेतकऱ्यापेक्षा जास्त कोणाला माहितीये? बियाणे तर कधीच पेरले.
1: मी पिकाबद्दल नाही, एनपीएस पेन्शन बद्दल बोलतोय.
2: एनपीएस पेन्शन?
1: हो, आजच एनपीएस मध्ये पैसे जमा करायला सुरुवात करा आणि आपलं म्हातारपण सुरक्षित करा.
2: म्हातारपण सुरक्षित?
1: होय, एनपीएस भारत सरकारच्या पीएफआरडीए कडून चालवली जाणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यात आजपासून पैसे जमा करत राहिल्यावर म्हातारपणी प्रत्येक महिन्याला पेन्शन मिळेल. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी. म्हातारपणी पेन्शनच्या पक्क्या गॅरंटी साठी एनपीएस आवश्यक आहे.
0: श्रोते हो, पक्षी गातात गाणी, मेघ बरसतात पाणी, मधुर असावी ही वाणी, ऐकत रहा अमरावती आकाशवाणी.
3: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM 101.5 मेगाहर्ट्स वर, आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. श्रोते हो, आता आनंद घ्या विविध भारती प्रसारण सेवेचा मुंबई केंद्रावरून.

हाथों में हाथ चल तू तो साथी चल। एक तो ये मौसम है।

0: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. सायंकाळचे 5 वाजतायत. काही क्षणातच ठळक मराठी बातमीपत्र आम्ही महाराष्ट्र मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा करा.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. गणेश मूर्तींच्या वाढत्या उंचीचा पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घेणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. श्री गणेश मूर्तींची उंची वाढत असल्यानं त्या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती होत आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे आणि रंगांमुळे जलस्रोत खराब होत आहेत असं ते म्हणाले. आध्यात्मिक विचारांमध्ये सर्वाधिक महत्व पर्यावरणाला पंचमहाभूतांना दिलं आहे. या पंचमहाभूतांचं संरक्षण आणि संवर्धन केलं तरच आपल्याला जीवन मिळेल असं आवाहन त्यांनी केलं. कुख्यात गुंड अबू सालेम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. प्रत्यार्पणाच्या अटींनुसार आपण भारतात 25 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा भोगली असून आपली सुटका करावी असं याचिकेत म्हटलं आहे. त्यावर निर्णय देताना न्यायालयानं ही याचिका गैरसमजावर आधारित असल्याचं नमूद करून मुंबई उच्च न्यायालयाचा गेल्या एप्रिल महिन्यातला आदेश कायम ठेवला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 138 अंकांची वाढ झाली आणि तो 74,903 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 46 अंकांची वाढ नोंदवत 23,478 अंकांवर बंद झाला. दुबई इथं सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज उपांत्य फेरीतला पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना सुरू होईल. महिलांच्या कनिष्ठ आशियाई चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं आज पाकिस्तानच्या संघाचा 19-0 असा धुव्वा उडवला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: रसिक हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: वेळेवर पेरणी.

0: उत्पन्नाची गॅरंटी.
1: मास्टर, हे शेतकऱ्यापेक्षा जास्त कोणाला माहितीये? बियाणे तर कधीच पेरले.
0: मी पिकाबद्दल नाही, एनपीएस पेन्शन बद्दल बोलतोय.
1: एनपीएस पेन्शन?
0: हो, आजच एनपीएस मध्ये पैसे जमा करायला सुरुवात करा आणि आपलं म्हातारपण सुरक्षित करा.
1: म्हातारपण सुरक्षित?
0: होय. एनपीएस भारत सरकारच्या पीएफआरडीए कडून चालवली जाणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यात आजपासून पैसे जमा करत राहिल्यावर म्हातारपणी प्रत्येक महिन्याला पेन्शन मिळेल. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी. म्हातारपणी पेन्शनच्या पक्क्या गॅरंटीसाठी एनपीएस आवश्यक आहे.
2: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, एफएम 1.5 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. श्रोते, आनंद घ्या विविध भारती प्रसारण सेवेचा मुंबई केंद्रावरून.

0: प्रस्तुत है कार्यक्रम तराने नए पुराने।
1: तराने नए पुराने।

आनंद जी का, और फिल्म का नाम है मुकद्दर का सिकंदर।

वायलिन वादक। इसके बाद वो बने म्यूजिक अरेंजर।

0: प्रौद्योगिकी राज्य मंत्री जितेंद्र सिंह ने कहा है कि सरकार ने विज्ञान, प्रौद्योगिकी और नवाचार के क्षेत्र में विकास को तेज करने के लिए संपूर्ण सरकार और संपूर्ण समाज के दृष्टिकोण को अपनाया है। श्री सिंह ने आज नई दिल्ली में उभरते विज्ञान, प्रौद्योगिकी और नवाचार सम्मेलन 2026 के पूर्वावलोकन कार्यक्रम का शुभारंभ किया। उन्होंने कहा कि सम्मेलन में स्टार्टअप, वैज्ञानिक, उद्योग, उद्यमी और नीति निर्माताओं सहित विभिन्न हितधारक एक मंच पर आएंगे। नवीन और नवीकरणीय ऊर्जा राज्य मंत्री श्रीपद येसो नाइक ने दूरदराज और पर्यावरण की दृष्टि से संवेदनशील क्षेत्रों में भरोसेमंद बिजली विकल्प उपलब्ध कराने में लघु जल विद्युत परियोजनाओं के महत्व पर बल दिया है। नई दिल्ली में श्री नायक ने आज भारत नवीकरणीय ऊर्जा शिखर सम्मेलन और प्रदर्शनी के पूर्वावलोकन कार्यक्रम में कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में देश की स्वच्छ ऊर्जा यात्रा में उल्लेखनीय बदलाव आया है। और खेलों में महिला एशिया कप क्रिकेट के पहले सेमीफाइनल में आज रात 8 बजे दुबई में भारत और बांग्लादेश आमने सामने होंगे। भारत ने ग्रुप चरण के अपने तीनों मुकाबलों में जीत दर्ज कर सेमीफाइनल में जगह बनाई है। और भारत ने महिला हॉकी जूनियर एशिया कप के सेमीफाइनल में भी अपना स्थान पक्का कर लिया है। अब 12 सितंबर को सेमीफाइनल में भारत का मुकाबला दक्षिण कोरिया और मलेशिया के बीच होने वाले मैच के विजेता से होगा। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे, प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या। आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पीओपी मूर्तींमुळे जलस्रोतांचं नुकसान होत असल्यानं पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचा वापर करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन। अमरावती स्त्री रुग्णालय आग प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी पूर्ण। दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईचे निर्देश। शालेय पायाभूत सुविधांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असं शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचं आश्वासन। आणि राज्यभरात बैलपोळ्याचा उत्साह। नागपुरात उद्या मारबत उत्सवाचं आयोजन। आता सविस्तर बातम्या। गणेश मूर्तींच्या वाढत्या उंचीचा पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घेणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। श्री गणेश मूर्तींची उंची वाढत असल्यानं त्या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बनवल्या जातात। प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे आणि रंगांमुळे जलस्रोत खराब होत आहेत असं ते म्हणाले। आध्यात्मिक विचारांमध्ये सर्वाधिक महत्व पर्यावरणाला पंचमहाभूतांना दिलं आहे। या पंचमहाभूतांचं संरक्षण आणि संवर्धन केलं तरच आपल्याला जीवन मिळेल असं आवाहन फडणवीस यांनी केलं। ते आज नवी मुंबईत वाशी इथं सिडको प्रदर्शनी केंद्रात पर्यावरण आणि हवामान बदल विभागानं आयोजित केलेल्या पर्यावरणपूरक महागणेश मूर्ती कार्यशाळेत बोलत होते। या कार्यशाळेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे। पनवेल, खारघर, उल्वे, नवी मुंबई परिसरातल्या शाळांमधले 10,000 विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी झाले होते। पर्यावरणपूरक मातीच्या गणेश मूर्ती तयार करण्याचं प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आलं असून विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या मातीच्या मूर्तीची घरी प्रतिष्ठापना करावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु विशेष काळजी कक्षात 24 ऑगस्ट रोजी लागलेल्या आगीत 3 बालकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी पूर्ण झाली असून अहवाल शासनाला सादर करण्यात आलाय। चौकशी अहवालानुसार व्हेंटिलेटरची आवश्यक देखभाल न होणे, फायर अलार्म आणि स्प्रिंकलर यंत्रणा कार्यान्वित नसणे आणि फायर पंप हाऊस कुलूप बंद असणे यासह गंभीर त्रुटी आढळल्या आहे। या दुर्घटनेत 36 बालकांना तातडीनं अन्य रुग्णालयात सुरक्षित हलवण्यात आलं होतं। हलगर्जीपणा आणि पर्यवेक्षीय त्रुटींसाठी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे। त्यानुसार उपसंचालक, आरोग्य सेवा अकोला परिमंडळ, स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, प्रशासकीय अधिकारी आणि वीज तंत्री यांच्या निलंबनाचे निर्देश देण्यात आले आहे। कंत्राटी कर्मचारी तसंच सार्वजनिक बांधकाम विभागातील दुर्घटनेस जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे। मेसर्स एओव्ही इंटरनॅशनल LLP कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे तर शिलार कंपनीबाबत फॉरेन्सिक अहवाल मिळाल्यानंतर ब्लॅकलिस्टची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे। भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी SNCU आणि NICU मध्ये CCTV, सर्व रुग्णालयात अग्निसुरक्षा मॉकड्रिल आणि विद्युत अग्निसुरक्षा आणि वैद्यकीय उपकरणांच्या देखभालीसाठी SOP काटेकोरपणे लागू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे। राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील रुग्णालयांचं विद्युत आणि अग्निसुरक्षा ऑडिट 3 महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे।

0: शाळांच्या पायाभूत सुविधांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. चला शाळेत जाऊया अभियानाअंतर्गत त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील विविध शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि सुविधांची पाहणी केली. जीर्ण आणि धोकादायक शालेय इमारतींचं तातडीनं निर्लेखन करून नवीन इमारतींचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती सुरू असून केंद्र प्रमुखांच्या पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावल्याचं त्यांनी सांगितलं. गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती आणि मूल्य संस्कार रुजवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी गुणवंत विद्यार्थी आणि आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतला प्रस्तावित मोर्चा निश्चित असून समाज बांधवांनी एकत्र येण्याची तारीख 12 सप्टेंबर रोजी जाहीर करू अशी घोषणा मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आज केली. सरकारचं प्रतिनिधीमंडळ आपली भेट घेईल याची आपण वाट बघत नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा आज 13वा दिवस आहे. बिहारमधल्या 14 जिल्ह्यांमध्ये 40 लाखांपेक्षा जास्त नागरिक पुरामुळे बाधित झाले आहे. गेले 5 दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे गंगा, गंडक, कोसी, बुरही, गंडक, पुनपुन, बागमती या नद्या विविध ठिकाणी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. पाटणा, भोजपूर, सारण, वैशाली, भागलपूर आणि बेगुसराय या जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसलाय. नेपाळमध्ये पाणलोट क्षेत्र झालेल्या मुसळधार पावसामुळेही अनेक ठिकाणी नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितलं. राज्यातल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तातडीच्या मदत आणि बचाव कार्यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये SDRF ची 27 आणि NDRF ची 10 पथकं तैनात करण्यात आल्याचं संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. कृषी संस्कृतीत अत्यंत महत्वाचा मानला जाणारा पोळा हा सण आज राज्यभरात उत्साहात साजरा करण्यात येत आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा करण्यात येतो. यवतमाळच्या पोस्टल ग्राउंडवर नगर परिषदेनं भरवलेल्या बैल पोळ्यात शेतकऱ्यांनी सजवलेल्या बैलजोड्या घेऊन उत्साहात ते सहभागी झाले आहे. दुष्काळाच्या सावटात आलेल्या पोळ्याला बैलांचा थाट बघायला मिळाला. यावेळी शेतकऱ्यांनी पारंपरिक खेळ खेळत एक नमन गौरी पर्वती हर हर महादेव हा गजर करत झडत्या म्हटल्या. उत्कृष्ट बैलजोड्यांना पुरस्कार देण्यात आले. वर्धेत रामनगर इथल्या शहीद भगतसिंग मैदानात देखील पोळा आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांनी आपल्या मूळ गावी सुकळी इथं पोळ्यानिमित्त बैलांची पूजा केली. बैलांना सजवून त्यांची विधिवत पूजा अर्चा करण्यात आली. यावेळी पारंपरिक पद्धतीनं बैलांप्रती आदर व्यक्त करत त्यांचं औक्षण करण्यात आलं. यावेळी नाना पटोले यांनी शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधत बैल पोळ्याच्या शुभेच्छा दिल्या. तान्हा पोळ्यानिमित्त उद्या 11 सप्टेंबरला नागपुरात मारबत उत्सव साजरा करण्यात येणार आहे. काळी मारबत, पिवळी मारबत आणि बळग्याची भव्य मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक येण्याची शक्यता असल्यानं शहर वाहतूक पोलिसांनी प्रमुख मार्गांवरील वाहतूक बंद ठेवण्याबाबत सूचना केली आहे. गोळीबार आणि नेहरू पुतळा चौक, डिप्टी सिग्नल, गांधी पुतळा, बडकस चौक, महाल चौक, गांधी गेट आणि चिटणीस पार्क या भागातील वाहतूक मारबत मिरवणुकीदरम्यान इतरत्र वळवण्यात येईल. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अमरावती पोलीस दल पूर्णपणे सज्ज झालंय. गणेशोत्सवातील विविध कार्यक्रम, मिरवणुका आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार असून सुमारे 135 पोलीस अधिकारी आणि 1800 अंमलदार आणि होमगार्ड तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी पत्रकार परिषदेत आज दिली. महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कारांतर्गत 2021 ते 2025 या 5 वर्षांसाठी महाराष्ट्र शासनानं 34 संस्कृत विद्वानांची निवड जाहीर केली आहे. नागपूरच्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाला यंदा दुहेरी सन्मान मिळाला असून संस्कृत प्राध्यापक संवर्गासाठी अधिष्ठाता प्राध्यापक कविता होले यांची निवड झाली आहे. तसंच विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे सन्माननीय कुलपती प्राध्यापक श्रीनिवास हनुमंत वरखेडी यांना अन्य राज्यातील संस्कृत पंडित संवर्गातील पुरस्कार जाहीर झालाय. पुरस्काराचं स्वरूप प्रत्येकी 25,000 रुपये रोख आणि प्रमाणपत्र असं आहे. देशातल्या प्रमुख औषध विक्रेत्यांकडे उत्तर गोलार्धातल्या आजारांवरच्या लसींसह इन्फ्लुएन्झा या हंगामी आजारासाठी दिल्या जाणाऱ्या लसी पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून विशेष जोखीम गटातल्या नागरिकांनी स्वेच्छेनं ही लस घ्यावी असं आवाहन ICMR अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं केलंय. महाराष्ट्रात यंदाच्या मान्सूनमध्ये पावसाचं प्रमाण असमान राहिलं असून जूनपासून राज्यात सरासरीच्या तुलनेत सुमारे 82% पाऊस झालाय. कोकण विभागात पावसाची स्थिती तुलनेनं समाधानकारक आहे. मात्र मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागात पावसाची तूट कायम आहे.

त्यामुळे काही भागात शेती आणि पाणी उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र पुढील काही दिवसात राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात उद्या मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. याशिवाय यवतमाळ, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमान राहण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात देखील वादळी पर्जन्यमान राहू शकतं. महिला आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना बांगलादेश सोबत होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 8 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात उद्या श्रीलंका आणि पाकिस्तान आमने सामने येणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पीओपी मूर्तींमुळे जलस्रोतांचं नुकसान होत असल्यानं पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचा वापर करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. अमरावती स्त्री रुग्णालय आग प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी पूर्ण. दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईचे निर्देश. शालेय पायाभूत सुविधांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असं शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचं आश्वासन. आणि राज्यभरात बैलपोळ्याचा उत्साह. नागपुरात उद्या मारबत उत्सवाचं आयोजन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 मिनिटांनी ऐकू शकाल. नमस्कार.

0: ये विविध भारती है, राष्ट्रीय सेवा, हर दिल से जुड़ी देश की सुरीली धड़कन।
1: आकाशवाणी मुंबई, सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। गणेश मूर्तींच्या वाढत्या उंचीमुळे वाढणाऱ्या पर्यावरणाच्या समस्यांकडे लक्ष देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन। एमपीएससीच्या गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षेतल्या घोटाळ्यांची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे राज्य सरकारचे आदेश। राज्य सरकार दुष्काळग्रस्त भागांचं सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार। ई कॉमर्स कंपन्यांना सवलती जाहीर केल्यानंतर महिनाभरातली किमान किंमतही जाहीर करावी लागणार। आणि कुख्यात गुंड अबू सालेम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। गणेश मूर्तींच्या वाढत्या उंचीचा पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घेणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। ते आज नवी मुंबईत वाशी इथं सिडको प्रदर्शनी केंद्रात पर्यावरण आणि हवामान बदल विभागानं आयोजित केलेल्या पर्यावरण पूरक महागणेश मूर्ती कार्यशाळेत बोलत होते। गणेश मूर्तीची उंची वाढत असल्यानं त्या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनवाव्या लागतात। प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे आणि रंगांमुळे जलस्रोत खराब होत आहेत असं ते म्हणाले। आध्यात्मिक विचारांमध्ये सर्वाधिक महत्व पर्यावरणाला पंचमहाभूतांना दिलं आहे। या पंचमहाभूतांचं संरक्षण आणि संवर्धन केलं तरच आपल्याला जीवन मिळेल असं आवाहन त्यांनी केलं। या कार्यशाळेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे। यंदाच्या मान्सूनमध्ये पावसाचं प्रमाण असमान राहिलं असून राज्यात सरासरीच्या तुलनेत सुमारे 82% पाऊस झाला आहे। कोकण विभागात पावसाची स्थिती तुलनेनं समाधानकारक आहे, मात्र मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक भागात पावसाची तूट कायम आहे। पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी आहे असं कृषी विभागानं कळवलं आहे। त्यामुळे काही भागात शेती आणि पाणी उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे। दुष्काळग्रस्त भागांचं तातडीनं सर्वेक्षण करून त्यानंतर नियमानुसार शेतकऱ्यांना आवश्यक ती नुकसान भरपाई देण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभाग संयुक्तपणे हे सर्वेक्षण करणार आहे असं त्यांनी सांगितलं।
2: पावसाने दडी मारली आहे, पिकं तरपलेले आहे, त्या सर्व शेतकऱ्यांचं सर्वेक्षण करावं, त्या शेतमालाचं सर्वेक्षण करावं आणि आवश्यक जी एनडीआरएफ एडीआरएफच्या नियमाप्रमाणे नुकसान भरपाई आहे ती देण्याबाबतच्या सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहे।
1: दरम्यान राज्यातल्या शेतकऱ्यांची अवस्था पाहता सरकारनं तातडीनं दुष्काळ जाहीर करावा आणि हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमेशन आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात केवळ पदवी मिळवणं पुरेसं नाही तर विद्यार्थ्यांनी सातत्यानं नवी कौशल्य आत्मसात करायला हवीत असं प्रतिपादन राज्यपाल आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलपती जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 127व्या पदवीदान समारंभात ते बोलत होते। या सोहळ्यात 6 सुवर्ण पदकं, 1,00,000 अधिक पदवी प्रमाणपत्र, 446 पीएचडी आणि 2 एमफिल प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली। ई कॉमर्स संकेतस्थळांवर किमतींच्या पारदर्शकतेबाबतचे नियम अधिक कठोर करण्यासाठी सरकारनं ग्राहक संरक्षण ई कॉमर्स नियम 2020 सुधारणा केली आहे। त्यानुसार ई कॉमर्स संकेतस्थळांना आता सवलतीच्या किमतींबाबत पारदर्शकता राखणं अनिवार्य असेल। संकेतस्थळांना विविध प्रकारच्या सवलतींची घोषणा केल्यावर ती जाहीर करण्यापूर्वीच्या 30 दिवसांच्या कालावधीत उत्पादनाची सर्व

कमी किंमत देखील जाहीर करावी लागेल. मार्केटप्लेस प्रकारच्या ई कॉमर्स कंपन्यांना उत्पादनाचा सर्वोत्तम वापर कालावधी किंवा वापरण्याची अंतिम तारीख यासारखी महत्वाची माहिती, तसंच वस्तू किंवा खरेदीची रक्कम परत करणं, वॉरंटी, वितरण आणि प्रत्यक्ष आर्थिक व्यवहार याबाबतचा तपशील जाहीर करावा लागेल. 1 जानेवारीपासून हे नियम लागू होणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पोर्तुगालनं भारताच्या ताब्यात दिलेला कुख्यात गुंड अबू सालेम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. प्रत्यार्पणाच्या अटींनुसार आपण भारतात 25 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा भोगली असून आपली सुटका करावी असं याचिकेत म्हटलं आहे. त्यावर निर्णय देताना न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं सालेम याची तात्काळ सुटकेची मागणी करणारी याचिका अकाली आणि गैरसमजावर आधारित असल्याचं नमूद करून मुंबई उच्च न्यायालयाचा गेल्या एप्रिल महिन्यातला आदेश कायम ठेवला. मुंबईत 1993 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरलेल्या सालेम याचं प्रदीर्घ कायदेशीर लढ्यानंतर 11 नोव्हेंबर 2005 रोजी पोर्तुगालहून भारताकडे प्रत्यार्पण झालं होतं. सालेम याला फाशीची शिक्षा दिली जाणार नाही, तसंच त्याचा तुरुंगवास 25 वर्षांपेक्षा जास्त नसेल असं प्रत्यार्पणाच्या अटीत नमूद केलं होतं. राज्याच्या ग्रामीण भागात आज बैलपोळा उत्साहानं साजरा होतोय. यवतमाळच्या पोस्टल मैदानावर नगर परिषदेनं बैलपोळा भरवला होता. सहभागी लोकांनी पारंपरिक खेळ खेळत झडत्या म्हटल्या. उत्कृष्ट बैलजोड्यांना बक्षिसं मिळाली. भंडाऱ्यातही पोळ्यानिमित्त बैलांची पूजा केली आणि बैलांचं औक्षण केलं. परभणी जिल्ह्यात यावर्षी कोरडा दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेली असतानाही मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा झाला. हिंगोलीतही महिनाभरापासून पावसानं दडी मारल्यानं दुष्काळाचं सावट आहे, तरीही शेतकरी हा सण उत्साहात साजरा करत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातही श्रावणी पोळा दुष्काळाच्या सावटाखाली साजरा करण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2025 गट ब आणि क पूर्व आणि मुख्य परीक्षेतल्या घोटाळ्याची चौकशी विशेष तपास पथकामार्फत करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. मुंबईत आंदोलक परीक्षार्थींसोबत चर्चेदरम्यान त्यांनी ही माहिती दिली. या परीक्षांच्या गुणपत्रिकांची पुनर्तपासणी करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. याशिवाय अभियांत्रिकी सेवा, कृषी सेवा, अन्न सुरक्षा अधिकार या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करण्याचे निर्देश MPSC देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. राज्यातल्या नोंदणीकृत डॉक्टरांना आता आपल्या वैद्यकीय व्यवसायाच्या जागी KYD अर्थात नो युअर डॉक्टर या माहितीची अधिकृत QR कोड प्लेट लावणं बंधनकारक झालं आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेनं काल ही अधिसूचना जारी केली. वैद्यकीय परिषदेनं उपलब्ध करून दिलेली KYD प्लेट डॉक्टरांनी यावर्षीच्या 31 ऑक्टोबरपर्यंत लावणं आवश्यक असल्याचं परिषदेनं म्हटलं आहे. गुजरातमधल्या वनतारा इथून माधुरी हत्तीण कोल्हापूरच्या नांदणी मठाकडे मार्गस्थ झाल्याचं शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज सांगितलं. गेल्या वर्षी या हत्तीणीला वनतारा प्रकल्पात पाठवलं होतं. त्यानंतर झालेल्या कायदेशीर प्रक्रियेनंतर सर्वोच्च न्यायालयानं तिला नांदणी मठाच्या सुपूर्त करण्याचा निर्णय दिला होता. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतला प्रस्तावित मोर्चा निश्चित असून समाज बांधवांनी एकत्र येण्याची तारीख 12 सप्टेंबर रोजी जाहीर करू अशी घोषणा मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरंगे यांनी आज केली. सरकारचं प्रतिनिधी मंडळ आपली भेट घेईल याची आपण वाट बघत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. जरंगे यांच्या बेमुदत उपोषणाचा आज 13वा दिवस आहे. धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यातल्या अर्थे शिवारात काल संध्याकाळी बिबट्याच्या हल्ल्यात एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला. शिरपूर पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून बिबट्या जेरबंद होईपर्यंत मजुरांना शेतात कामासाठी पाठवू नये असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. महिला हॉकीमध्ये कनिष्ठ गट आशिया चषक स्पर्धेत भारतानं आज पाकिस्तानचा 19-0 धुव्वा उडवत या स्पर्धेतला सर्वात मोठा विजय नोंदवला आणि उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. चीनमध्ये मोकी इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतीय संघातल्या मुलींनी आज सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. 18 पेनल्टी कॉर्नर्स आणि 1 पेनल्टी स्ट्रोक मिळवत त्यांनी 19 गोल केले. पूजा मलिकनं 3 गोल करत हॅट्रिक साधली. या आक्रमक पवित्र्यापुढे

पाकिस्तानला एकही गोल करण्याची संधी मिळाली नाही. उपांत्य फेरीत आता भारताच्या मुलींच्या संघाची लढत कोरिया आणि मलेशिया यांच्यातल्या सामन्यात विजयी होणाऱ्या संघाबरोबर होईल. भारताचा मुलांचा संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचला आहे. दुबईत सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज उपांत्य फेरीतला पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना सुरू होईल. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गणेश मूर्तींच्या वाढत्या उंचीमुळे वाढणाऱ्या पर्यावरणाच्या समस्यांकडे लक्ष देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. एमपीएससीच्या गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षेतल्या घोटाळ्यांची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे राज्य सरकारचे आदेश. राज्य सरकार दुष्काळग्रस्त भागांचं सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार. ई कॉमर्स कंपन्यांना सवलती जाहीर केल्यावर महिनाभरातली किमान किंमतही जाहीर करावी लागणार. आणि कुख्यात गुंड अबू सालेम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
2: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
3: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
2: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जनसेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
3: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
2: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
4: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकूया कृषी विज्ञान केंद्राचे नाविन्यपूर्ण उपक्रम या विषयी डॉक्टर विलास जाधव यांची सुवर्ण कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत।
5: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण कृषी विज्ञान केंद्र कोजवाडील डहाणू जिल्हा पालघर या कृषी विज्ञान केंद्रातर्फे विविध उपक्रम राबवले जात असतात। आपल्याकडे महाराष्ट्रात बरीच अशी कृषी विज्ञान केंद्र आहेत की ज्यांच्याकडनं विविध उपक्रम हे राबवले जातात, त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा कसा विकास होईल, त्यांची शेती समृद्ध कशी होईल आणि एकूणच त्यांचं उत्पन्नाचा जो स्रोत आहे तो सुद्धा कशा प्रकारे वाढेल, या सगळ्या दृष्टीने या कृषी विज्ञान केंद्रांचं योगदान हे खरंच खूप मोठं आहे। तर आज आपण या कृषी विज्ञान केंद्र कोजवाड हिल डहाणू जिल्हा पालघर या केंद्राचं कसं योगदान आहे, त्यांनी काय काय उपक्रम राबवले आहेत जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा खरंच खूप चांगला फायदा झाला आहे, या सगळ्या विषयी जाणून घेणार आहोत। ही सगळी माहिती देण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे डॉक्टर विलास जाधव सरांना। विलास जाधव सर हे कृषी विज्ञान केंद्र डहाणू जिल्हा पालघर इथे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख म्हणून कार्यरत आहेत। सर, कार्यक्रमात आपलं स्वागत।
6: नमस्कार।
5: नमस्कार सर, आता कृषी विज्ञान केंद्र कोजबाड हिल हे जे आहे तर या केंद्रा संदर्भात आधी तुम्ही काय माहिती द्याल?
6: कृषी विज्ञान केंद्र ही एक देश पातळीवरची कृषी तंत्रज्ञान प्रचार आणि प्रसार करणारी प्रभावी यंत्रणा म्हणून ओळखली जाते।
5: बरोबर।
6: 1974 ला पहिलं कृषी विज्ञान केंद्र पॉंडेचेरीला स्थापन झालं।
5: अच्छा।
6: ते तामिळनाडू अग्रिकल्चर युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत होत।
5: बरं।
6: पद्दुचेरी त्याला आताचं नाव। त्यानंतर भारतातलं दुसरं कृषी विज्ञान केंद्र हे महाराष्ट्रात डहाणू तालुक्यात कोजवड येथे याची स्थापना झाली 1976 ला। आणि त्यांचं व्यवस्थापन तत्कालीन म्हणजे त्यावेळची

0: नामांकित आजही अतिशय उल्लेखनीय कार्य असणारी शैक्षणिक संस्था गोखले एज्युकेशन सोसायटीकडे कृषी विज्ञान केंद्राचे व्यवस्थापन सुपूर्द केले. म्हणजे ह्याची सुरुवात 1976 ला झाली आणि जिल्ह्यात किंवा त्यावेळी देशामध्ये अतिशय उत्तम रित्या काम करणारी शेती शिक्षण आणि ग्रामीण विकास
1: बरोबर
0: म्हणून ती संस्था परिचित होती आणि त्यांच्याकडे हे व्यवस्थापन दिल्यामुळे एकूणच कृषी विज्ञान केंद्राचं कार्य सुरू झालं. म्हणजे शेतकऱ्यांसाठी जे जे तंत्रज्ञान आवश्यक आहे त्याचा प्रचार प्रसार करणं, ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं, म्हणजे कोणत्याही कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं तंत्रज्ञान असेल,
1: संशोधन
0: संस्थांनी विकसित केलं असेल, ते संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणारी ही खरोखरच प्रभावी यंत्रणा म्हणून ओळखली जाते. 1976 ला तो जो 7 कृषी विज्ञान केंद्र होती त्यावेळी हे आपलं दुसरं कृषी विज्ञान केंद्र आणि आज मितीस भारतामध्ये जवळजवळ 731 कृषी विज्ञान केंद्र प्रस्थापित
1: आहे.
0: एवढं एकूणच नेटवर्क जे आहे म्हणतो कृषी विज्ञान केंद्राचं ते एकूणच अतिशय उत्तमरित्या देशभरात चालू आहे आणि शेतकऱ्यांसाठी जे तंत्रज्ञान आहे त्यांच्या गरजेनुसार तंत्रज्ञान पुरवण्याचं काम ह्या कृषी विज्ञान केंद्र करत आहेत. नुसतंच काम नाही तर शासनाची योजना पण देतात त्यांना जे जे तंत्रज्ञान शेतीविषयक जे जे तांत्रिक गोष्टी पाहिजेत त्या पुरवण्याचं
1: गरजेचं
0: आणि जिल्हा स्तरावर ही यंत्रणा आहे आणि याला भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली हे अनुदान देते आणि त्यांचे वेगवेगळे झोन आहेत. म्हणजे जवळजवळ 11 झोन आहेत त्याच्यात आपलं गोखले एज्युकेशन सोसायटीचं कृषी विज्ञान केंद्र जे आहे ते क्रमांक 8 नंबरच्या झोन मध्ये येतं आणि त्याचं ऑफिस जे आहे ते पुण्याला त्याला अट्टारी म्हणतो ऍप्लिकेशन ऑफ टेक्नॉलॉजी रिसर्च इन्स्टिट्यूट त्याला म्हटलं तर असं एकूणच हे कृषी विज्ञान केंद्राचं आहे आणि पालघर जिल्ह्याला आपलं कार्यक्षेत्र आहे. म्हणजे त्यावेळी 1976 ला ठाणे जिल्हा होता. 76 ते 2014 पर्यंत ठाणे जिल्हा विस्ताराने मोठा होता. 15 तालुक्यांचं काम आम्ही तेव्हापासून बघत होतो पूर्ण ठाणे जिल्हा आणि मग 2014 पासून ठाणे जिल्ह्याचं विभाजन झालं आणि पालघर जिल्हा स्वतंत्र झाला आणि तेव्हापासून आपलं पालघर जिल्हा हे कार्यक्षेत्र आहे.
1: बरोबर.
0: पालघर जिल्हा हे आदिवासी बहुल आहे. जवळजवळ 60% अधिक लोक तिथे आदिवासी, विशेषतः जव्हार, मोकाडा त्यातले 8 तालुके जे आहेत पालघर जिल्ह्यातले त्यातले मुख्यतः 4-5 तालुके आहेत ते पूर्ण आदिवासी बहुल आहे. त्यामुळे त्यांचं एकूणच जमिनीचं मर्यादा आहे, तंत्रज्ञानाचं अवलंबन कमी असतं त्यांच्याकडे, सोयी सुविधा नसतात, आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती नसते, तिथपर्यंत मुळात पोहोचतही
1: नव्हतं.
0: तर अशा कंडिशन मध्ये कृषी विज्ञान केंद्राने कामाची सुरुवात केली. पूर्ण आता पालघर जिल्ह्यात आपलं कृषी विज्ञान केंद्र चांगल्या रीतीने काम करत आहे. देश पातळीवर चांगल्या रीतीने कार्याचं उल्लेखनीय काम केल्याचं त्याला आपण प्रशंसा म्हणतो. तशी ही वरच्या स्तरावरून पण झालेली.
1: इतकं जुनं हे कृषी विज्ञान केंद्र आहे आणि सुरुवातीपासूनच तुम्ही त्याच्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे सगळ्या.
0: आणि तो भागच एवढा आदिवासी बहुल आहे. एक तर तिथे शेतीचं उत्पादन कमी आहे, त्यानंतर तिथे पाण्याची कमतरता आहे जवार मोकाड्यासारख्या अतिदुर्गम भागामध्ये, त्यानंतर तिथल्या आदिवासी फॅमिली आहे त्यांचं कुपोषण आहे, महिलांचं कुपोषण, लोकांना दुसरा ऑप्शन नाही शेतीशिवाय, त्यामुळे तिथे बेरोजगारी आहे, असे अनेक प्रश्न त्यावेळी होते आणि आजही त्यातले आहेत नाही असं नाही. मग त्या प्रश्नांवर काय करता येईल हे कृषी विज्ञान केंद्राने त्यावेळी त्यांचा अभ्यास केला आणि त्यानुसार मग आपल्या कार्याची दिशा आम्ही ठरवली आणि मग शेतीचे वेगवेगळे प्रयोग आम्ही घेत गेलो.
1: सर आता आपण नाविन्यपूर्ण उपक्रम राबवता तर भात शेतीसाठी असे कुठले प्रयोग आहेत की ते तुम्ही केले?
0: अगदी चांगला प्रश्न आहे. कारण भात हा सगळ्यात महत्वाचा पीक आहे आपल्या पालघर जिल्ह्यातला. पूर्वी शेतकरी त्याची रोपवाटिका करत होता, तो अतिशय टीडीएस जॉब होता, म्हणजे पुष्कळ त्याला श्रम करावा लागायचा. म्हणजे डिसेंबर पासून त्याची तयारी करायची, म्हणजे ते राब ज्याला म्हणतो आपण, रोप तयार करायचं, तो राब करण्यासाठी त्या घरातल्या महिला रात्रंदिवस तो पालापाचोळा गोळा करायचा, मग एकूणच बायोमास गोळा करायचा, शेण गोळा करावं लागायचं आणि ती रोप वाटिका राप करून तयार करायची. मग असा हा सगळा श्रमाचा वेळेचा भरपूर त्याला वेळ लागतो. मग ह्या सगळ्यावर आम्ही एक भाताची ट्रेन रोपवाटिका म्हणून आम्ही एक तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार त्या भागामध्ये केला.
1: बरोबर.
0: आणि त्या माध्यमातून ट्रे रोपवाटिका म्हणजे एखाद्या ट्रे मध्ये छोट्याशा ट्रे मध्ये चाळलेली माती वाळू यांचं मिश्रण करून ती चांगल्या रीतीने पसरवायचं आणि वरती भाताचे दाणे टाकायचे चांगले सुधारित जातीचे आणि 14 दिवसात त्याचं रोप तयार होतं. आणि ते कसं आपल्या शेड मध्ये बाहेर कुठे ठेवायचे, म्हणजे पाऊस जास्त पडला कमी पडला ह्याचा काही त्याचा संबंध नाही, तर आपल्या एखाद्या शेड मध्ये आपण ती रोपवाटिका करू शकतो आणि कमी कालावधीमध्ये कमी बियाणं लागतं त्याला आणि त्या मार्फत तो शेती ते करू शकतो.

0: त्यातही ते बियाणं त्याचं तयार झालेलं रोप जे आहे ते ट्रान्सप्लांटर म्हणजे एक लावणी यंत्राच्या सहाय्याने लावू शकतो, म्हणजे एकूणच
1: वेळेची बचत,
0: वेळेची बचत झाली आणि भात शेतीमध्ये यांत्रिकीकरण एक ह्याला ती जोड मिळते आणि त्यातनं चांगल्या रीतीने त्यांचं वेळ श्रम पैसा सगळं वाचतं. आणि ट्रेत रोपवाटिकेचं तंत्रज्ञान खरं तर जव्हार मोखाड्याच्या शेतकऱ्यांनी जे आम्ही अशिक्षित आणि कमी शिकलेलेच म्हणतो पण त्यांनी हे तंत्रज्ञान चांगलं स्वीकारलंय. तर याचा प्रचार प्रसार आणखी इतर जिल्ह्यात झाला. इव्हन तो वाडा तालुक्यामध्ये पण चांगलं यांत्रिकीकरणाचं काम चांगल्या रीतीने प्रचार प्रसार झालाय. त्यासाठी कृषीरत्न अनिल पाटील हे पण चांगल्या पद्धतीने त्या भागात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं पण योगदान याच्यामध्ये आहे. आणि या कृषी विज्ञान केंद्रासोबत हे प्रगतशील शेतकरी हातात हात घालून काम करत आहेत, त्यामुळे हे तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला खरी मदत होते. तर हे एक भात शेतीमध्ये आमचं चांगलं काम आम्ही सांगू शकतो,
1: म्हणजे चालूच
0: आहे. चालूच आहे, या वर्षी तर क्षेत्र वाढलेलं आहे
1: सर. आता त्या भागामध्ये म्हणजे पालघर या भागामध्ये अल्पभूधारक किंवा अत्यल्प भूधारक असे शेतकरी बरेच आहेत, तर मग त्यांच्यासाठी असे काही खास उपक्रम आपण घेतले?
0: हो, आमची सुरुवात जी झाली ती अशा शेतकऱ्यांची निवड झाली. त्यांना घरी गरज असते, तंत्रज्ञानाची गरज असते, प्रशिक्षणाची गरज असते, सगळ्या गोष्टीची म्हणजे जे जे तांत्रिक माहिती आहे त्या सगळ्या गोष्टीची त्यांना गरज असते. आणि असे गरजू शेतकऱ्यांना आपण त्या त्या गावाचा त्यातल्या संपूर्ण जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा थोडं सर्वेक्षण केलं आणि त्यांना कोणती गरज आहे हे बघितलं आणि त्यानुसार एक आम्ही वाडगुळ शेती हा एक संकल्प त्यावेळी राबवलेला. वाडगुळी म्हणजे काय की त्यांच्याकडे जी छोटीशी जागा आहे 5-10 गुंठे जी काय असेल त्या जागेमध्ये लाईव्ह फेन्सिंग करायचं पूर्ण. आणि म्हणजे त्याला खर्च नाही, लाईव्ह म्हणजे जिवंत कुंपण, एखाद्या साबरचं किंवा काटेरी वनस्पतीचं कुंपण किंवा जे जुनी कापड असतं असं कापड लावून ते कुंपण करायचं आणि त्याच्यामध्ये थोडासा भाजीपाला लागवडीचं त्यांना प्रशिक्षण देतो. म्हणजे वडगुळ शेती हा उपक्रम त्यावेळी कृषी विज्ञान केंद्राने चांगल्या रीतीने राबवला. जे अल्पभूधारक आहेत बरं, त्यांच्याकडे पाण्याची सोय नसेल तर अशा वेळी आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या सहकार्याने तिथे पाण्याची सोय केली. जिथे नदीच्या बाजूचं असेल, ओहळ्याच्या बाजूची जागा असेल तर तिथे मोटर लावून त्यांना दिली आणि लिफ्टने पाणी आपण त्या शेतीला चांगल्या पद्धतीने कसं देता येईल ही सुरुवात आम्ही वाडगुळ शेती ही संकल्पनेला सुरुवात झाली. त्यामार्फत त्यांचा भात शेती बरोबरच भाजीपाला किंवा भातानंतर भाजीपाला हे त्यांना खऱ्या अर्थाने ज्यांची पाण्याची सोय नव्हती त्यांना पाण्याची सोय झाली. जे बाहेर जात होते ते थोडेसे शेती करायला सुद्धा एक वेगळ्या प्रकारची आवड त्यातनं निर्माण झाली. वाडगुळ फार्मिंग मुळे 4 पैसे मिळायला लागले, म्हणजे भाजीपाला विक्रीतून आहारात पण चांगला भाजीपाल्यांचा समावेश झाला आणि पाण्याची सोय झाल्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांची शेतीचं क्षेत्र आहे ते पण वाढायला ह्या वाडगुळ फार्मिंगने मदत झाली. ज्यांच्याकडे पाण्याची सोय नव्हती किंवा काही नव्हतं अशा वेळेसाठी आम्ही 3 पिकांचं चक्र ही एक संकल्पना त्यावेळी माननीय डॉक्टर जयंतराव पाटील यांच्या संकल्पनेतून ती तयार झालेली होती. म्हणजे भात शेती झालं, भात शेतीनंतर कमी पाण्यावर कडधान्य आणि नंतर मग वैशाखी मूग सारखं एकूणच भात आणि कडधान्य ही अशी परस्पर पूरक
1: एक
0: पद्धती आम्ही 3 पिकांचं चक्र या संकल्पनेतून या नाविन्यपूर्ण उपक्रमातून राबवली. त्यामुळे भाताचं उत्पादन वाढलं, भात शेतीच्या उत्पादनाबरोबर जमिनीचा जी सुपीकता आहे ती वाढायला या कडधान्याच्या पिकातून आपल्याला मदत झाली. एक चांगल्या रीतीने ज्याला क्रॉप रोटेशन म्हणतो ते या 3 पिकाच्या चक्रामार्फत आपण शेतकऱ्यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्यामुळे शेतकऱ्यांचे पीक उत्पादन आणि उत्पन्न वाढायला मदत झाली आणि जमिनीचा सुपीकता वाढायला मदत झाली. तर असं एक 3 पिकाचं चक्र आम्ही एक उपक्रम चांगला राबवला होता.
1: पण आता सर आता सध्या म्हणजे कशी हे आहे त्याची?
0: आता ह्या 3 पिकाचं चक्र जे आहे त्याच्यात काही शेतकरी आहेत वाडा विक्रमगड मध्ये ते करतात आणि जव्हार मोखाडा याच्यामध्ये वाडगुळ शेती, डहाणू मध्ये वाडगुळ शेती अजून काही प्रमाणात चालू आहे. आता त्याच्यात थोडं बदल की ह्या काळानुरूप त्यांनी काही ड्रीप पद्धती अवलंबल्या सिंचनासाठी, त्यामुळे एक
1: आधुनिकतेकडे आता ते
0: वळले. अगदी
1: बरोबर सर. आता जे नवीन कुठलं जे पीक असेल तर त्याचं तंत्रज्ञानाचा प्रसार केलेला आहे का?
0: हो
1: आपल्या कृषी विज्ञान केंद्राने
0: हे सांगायला खरं तर मला आवडेल की सुरुवातीला आम्ही जेव्हा बघितलं की आपल्याकडे पडीक जमीन जास्त आहे, मग अशासाठी आम्ही त्यांच्याकडे नैसर्गिकरित्या उगवतात शिंदी म्हणून झाड आहे, खजरीचं ज्याला आपण स्थानिक भाषेमध्ये म्हणतो, शिंदीच्या लागवडीचं तंत्रज्ञान तिथल्या शेतकऱ्यांना सांगितलं आणि त्यातून त्या पडीक जमिनीचा विकास करणं शक्य झालं. म्हणजे आमच्याकडे त्यावेळी चांगली नर्सरी पण

0: त्या नर्सरीमध्ये शिंदीची झाडं होती, तर शिंदी झाडं भरपूर प्रमाणात जवळजवळ 4-1 लाख झाडं आम्ही पूर्ण
1: अच्छा
0: पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा, महाराष्ट्रातही इतर ठिकाणी, बारामती सारख्या ठिकाणी आम्ही ते शिंदीचा प्रचार प्रसार केला. म्हणजे आपल्या ठाणे जिल्ह्यात किंवा पालघर जिल्ह्यात शिंदीतून समृद्धी खऱ्या अर्थाने शेतकऱ्याची होऊ शकते आम्ही दाखवून दिलं. त्यातनं शेतकरी भाषेत त्याच्या बांधावर पण शिंदी लागवड केली. बांधावर जे काय जागा आहे त्या जागेत शिंदीचा काय तसा मोठा पसारा फार मोठा असतो असं नाही, त्यामुळे खालच्या पिकाला धोका नाही किंवा त्रास नाही. चांगल्या पद्धतीने बांधावर त्याची लागवड होते, पडीक जागेत लागवड केल्यामुळे एक वेगळा उत्पन्नाचा स्रोत त्या शेतकऱ्याला, विशेषतः आदिवासी शेतकऱ्याला मिळाला असं म्हणायला काही हरकत नाही. त्यातनं तो निरा जी म्हणतो जी उत्कृष्ट पेय आहे, पोषक पेय आहे, तर खादी ग्रामोद्योगला निरा विक्री करतात आणि त्यातनं थोडंफार उत्पन्न त्या शेतकऱ्याला मिळतं. त्यामुळे शिंदी लागवड आम्ही त्या ठिकाणी नाविन्यपूर्ण थोडस वळवलं त्या शेतकऱ्यांना, तर ते शेतकरी करतात त्या भागातले, ते अजूनही काही लोक करतात.
1: सर, आता जलसंधारण आहे किंवा मृदसंधारण आहे, तर यासाठी काही नवीन उपक्रम आपल्या कृषी विज्ञान केंद्रातर्फे राबवलेत का?
0: हो हो, आपल्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत डॉक्टर जयंतराव पाटील यांच्या संकल्पनेतून भूपृष्ठ विहीर ही संकल्पना आपण राबवली होती आणि त्यातनं जवळजवळ कोसबाडच्या परिसरातच 101 विहिरी बांधून दिलेल्या होत्या. यातनं झालं काय की पावसाळ्यात जे पाणी आहे ते शंकूच्या आकारासारखी विहीर आम्ही तयार करून दिली त्या लोकांना आणि ते पाणी, पावसाचं पाणी खाली झिरपत जायचं, म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवा, म्हणजे जास्त मुरवायचं पाणी मध्ये आणि त्या मुरलेल्या पाण्यावर पुढचं पीक, भातानंतरच कडधान्यासारखं, म्हणजे ओलितावर येणार जी पीक आहेत अशी पिकं किंवा आणखी इतर काही कमी कालावधीची पालेभाजी सारखी पिकं ती घेऊन, म्हणजे उदाहरणार्थ दुसरी पालेभाजी असेल किंवा कडधान्य किंवा तिलवर्गीय पिकं, उदाहरणार्थ तीळ असेल, कारळ असेल किंवा इतर काही पिकं, सूर्यफूल सारखी, ती अशी पिकं घेण्यासाठी चांगल्या रीतीने प्रवृत्त केलं ह्या भूपृष्ठ विहिरीच्या माध्यमातून, म्हणजे येणारं पावसाचं पाणी अडवण्याचं काम या ठिकाणी केलं. त्याचबरोबर आम्ही अजून प्रशिक्षण पण देतो की ह्या जलसंधारण, मृदसंधारण, त्यासाठी कंटूर बंड, ट्रेंचेस, सलग समतल चर, तर असे उपक्रम जवाहर मोखाडा सारख्या, याला आम्हाला जोड मिळाली ती दीपक फाउंडेशन, ही एक संस्था मोखाड्यामधली, तर त्यांच्या माध्यमातून आम्ही चांगल्या रीतीने समतल चर आहे, कंटूर बंडिंग आहे, माती संवर्धनाचे भूपृष्ठ विहीर सारखे, तर हे उपक्रम आपण राबवलं. खरं तर भूपृष्ठ विहीर ही पहिली सुरुवात आहे आणि आता त्याचं सुधारित रूपांतर सांगायचं झालं तर शेततळ, ती सुधारित रूपांतर झालं, म्हणजे आता शेततळ मोठ्या प्रमाणात, ज्याला मागेल त्याला शेततळ अशी तर सरकारची योजनाच आहे, त्यामुळे याचा प्रचार प्रसार खरी सुरुवात ती होती आणि त्यातून आता चांगलं शेतकऱ्यांचं उत्पादन वाढायला सुरुवात झाली, पाणी संवर्धनासाठी चांगली मदत झाली. त्याचबरोबर आम्ही नवीन रूप वॉटर हार्वेस्टिंग ते पण आम्ही आता लोकांपर्यंत पोहोचवायचं काम प्रशिक्षणाच्या माध्यमातून, रेन वॉटर हार्वेस्टिंग असे उपक्रम आम्ही आता कृषी विज्ञान केंद्रामार्फत राबवतो.
1: अच्छा सर, आता आपण बघतो की कुपोषणाची समस्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसत असते, कुपोषण निर्मूलनासाठी काही उपक्रम आपण राबवलेत का?
0: हो, कृषी विज्ञान केंद्राने पहिल्यापासूनच तिथल्या आदिवासी शेतकरी आहे, आदिवासी घटक आहे, त्याच्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. बरेच सामाजिक प्रश्नांच्या माध्यमातून हा आपल्याला सांगता येतो, कुपोषण त्या भागात भरपूर आहे, महिला बघितल्या तर त्या कुपोषित दिसतात, आयनचं प्रमाण फार कमी दिसतं, लोहाचं कमतरता आहे, अनेमिक दिसतात. ही जर लोक सुदृढ राहिली तरच आपली शेती चांगल्या पद्धतीने करतील, ती लहान मुलं सुदृढ झाली तर ते भविष्यातील एक सुदृढ बालक, सुदृढ नागरिक म्हणून आपण सांगू शकतो. सगळ्यांचं आरोग्य सुधारलं पाहिजे, यांच्या आहारात थोडा भाजीपाला गेला पाहिजे, इतर काही जीवनसत्व आधारित गेलं पाहिजे, तर ह्यासाठी आम्ही सकस आहार बगीचा, न्यूट्रिशन गार्डन असे उपक्रम राबवले आणि चांगल्या रीतीने त्यांच्या स्वतःच्या घराच्या पाठीमागची जागा आहे तर त्या जागेमध्ये अशा प्रकारचं मॉडेल आम्ही उभं केलं. त्यातनं त्यांना भाजीपाल्याचं बियाणं थोडस आम्ही दिलं, त्याचबरोबर फळझाडाची कलम त्याला सुधारित दिली, त्यातनं फळं चांगली मिळत आहेत खायला, म्हणजे एकूणच आहारामध्ये फळांचा समावेश झाला, भाज्यांचा समावेश झाला, आहारात थोडा बदल झाला, आपण डायट डायव्हर्सिटी म्हणतो, ते आपल्याला या न्यूट्रिशन गार्डन मधून दिसायला लागलं आणि त्यातनं त्यांचं आरोग्य सुधारायला मदत झाली. किंबहुना आम्ही लाल तांदूळ जो आहे त्याचा सुद्धा प्रचार प्रसार प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून, जो रत्नागिरी सात आहे तो सुद्धा आहारामध्ये आता लोक वाढते आणि चव चांगली आहे त्या भाताला, त्यामुळे लोक अशा गोष्टीकडे आता वाढत आहेत, तिथल्या लोकांचं आरोग्य सुधारायला मदत झाली. डॉक्टर एम एस स्वामीनाथन फाउंडेशन जे चेन्नईला आहे त्यांच्या सहकार्याने आम्ही जवळजवळ वर्षाकाठी 500 फॅमिलीज मध्ये हे गार्डनची संकल्पना राबवत होतो 2023 पर्यंत.

0: आणि चांगल्या रीतीने याला प्रतिसाद संपूर्ण पालघर जिल्ह्यातून मिळाला आणि त्या लोकांचं आरोग्य सुधारायला मदत झाली.
1: नक्कीच.
0: किंबहुना अतिरिक्त भाजीपाला विकून त्याला
1: हो,
0: चार पैसे त्या महिलांना
1: उत्पन्न पण मिळतं ना त्यापासून
0: मिळू लागले. आणि त्याच्यामध्ये आम्ही आता अळंबी समावेश केला ज्याच्यामध्ये प्रथिन जास्त आहेत, प्रोटीनचा चांगला स्रोत म्हणून अळंबी
1: आहे,
0: तर अळंबीचा सुद्धा त्या पोषण घटकामध्ये समावेश केला. आणि आता अळंबी लागवडीकडे महिला घरच्या घरी अळंबी पिकवतात आणि त्याचा आहारात समावेश करतात आणि काही प्रमाणात विक्री पण करतात. त्यातून जी उपजीविका संरक्षण आणि पोषण संरक्षण
1: दोन्ही गोष्टी
0: साध्य झाल्यात आणि अन्न सुरक्षा पोषण सुरक्षा आपण चांगल्या रीतीने त्या ठिकाणी उपक्रम राबवतोय.
1: नक्कीच. सर आता आपल्याकडे जो युवा वर्ग आहे तो मोठा आहे, म्हणजे आपण बघतो की बेरोजगारी सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे, अशा युवा वर्गासाठी काय उपक्रम आपण राबवतो?
0: अगदी बरोबर आहे, कारण तिथे मुळातच ही समस्या आहे की शेती एक शेती दुसरं ऑप्शन नाही. मग ह्या शेतीपूरक व्यवसायाचा त्यांना एखादं मॉडेल दिलं, त्यांना प्रशिक्षण दिलं, तर त्यातनं बेरोजगाराची थोडी जी समस्या आहे ती कमी करता येईल. म्हणजे कृषी उद्योजक व्हा, कृषी उद्योजक होण्यासाठी आम्ही त्यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून एक मोटिवेट केलं तिथल्या प्रत्येक त्या भागातल्या युवकांना. मग त्यासाठी कुक्कुटपालन सारखा उपक्रम आहे, शेळीपालन सारखा उपक्रम आहे, त्याचबरोबर रोपवाटिका आहे, इतर मधुमक्षिका पालन आहे, असे जे शेतीपूरक व्यवसाय आहे त्याकडे त्या लोकांचा कल आम्ही वळवला. आणि आज प्रत्येक जिल्ह्यातले किंवा तालुक्यातले युवक आज कृषी उद्योजक म्हणून नावारूपास चांगले आलेले आहेत. एक दोन उदाहरण सुद्धा मला सांगायला आवडतील की निकिता पाटील म्हणून एक युवती आहे, महिला आहे, एक छान नर्सरीचं तिनं मॉडेल उभं केलेलं आहे.
1: बरं.
0: म्हणजे पालघरच्या जवळच तिचं ते मॉडेल उभं आहे आणि एक महिना तिचं प्रशिक्षण आम्ही कोसबडला घेतलं होतं. आज ती वेगवेगळ्या प्रकारच्या नर्सरीज फळांची दर्जेदार कलम पुरवते, लोकांना चांगले विक्री करते, भाजीपाल्याची रोपं बनवते, किंबहुना ती लँडस्केप गार्डनिंगची कन्सल्टंट पण आहे. आणि एकूणच तिनं चांगलं त्यातनं अर्थार्जन, उच्च शिक्षित असून सुद्धा नोकरी न करता हा पर्याय शेतीपूरक व्यवसाय निवडला. किंबहुना असे नर्सरीचे बरेच युवक आपल्या कृषी विज्ञान केंद्रातनं तयार झाले. त्याचबरोबर मगाशी जर सांगितलं अळंबी महिला चांगल्या रीतीने 50 बचत गट जी संकल्पना आहे ती आम्ही खऱ्या अर्थाने ह्या बेरोजगारीसाठी म्हणजे वुमन एम्पॉवरमेंट ज्याला म्हणतो, महिला सबलीकरण, त्यासाठी आम्ही कृषी उद्योजक होण्याचा एक उपक्रम त्यांच्या सगळ्यांसाठीच राबवला. 50 बचत गट अळंबीचं उत्पादन घेत आहे चांगल्या रीतीने. पालघर जिल्ह्यात ही मशरूम मुवमेंट ज्याला म्हणतो ती खऱ्या अर्थाने आमच्या केंद्रामार्फत चालू झाली आणि 4 पैसे अधिकचे त्या महिलांना मिळत आहेत. त्याचबरोबर कुक्कुटपालन आहे, आमचे काही बचत गट करतात, युवक करतायत, त्यामुळे एक उत्पन्नाचं साधन त्यांना मिळालं. म्हणजे रोजगार देण्याची क्षमता खरी शेती क्षेत्रातच आहे ह्या
1: माध्यमातून
0: आपण सांगू शकतो. आणि युवक आज स्वतःच्या पायावर उभे आहेत. काही युवक जे आमच्याकडनं प्रशिक्षण घेऊन गेले ते निश्चितपणे मार्केटिंगचं चांगलं नॉलेज त्यांना असेल तर ते चांगलं यश ते संपादन करतात. त्यांचं नेटवर्क जास्त आहे. आज समाज माध्यम जास्त लोक उपयोगात आणतात, जे विक्रीचे स्रोत तयार करतात
1: ऑनलाइन जे विक्री आहे
0: ते त्यातनं जेन जे म्हणतो आपण ते लोक चांगल्या रीतीने ह्या प्लॅटफॉर्मचा उपयोग करतात. आणि जे युवकाच खऱ्या अर्थाने विक्री ज्याची स्ट्रॉंग आहे तो चांगलं यातनं पैसे कमवतो. असे आदिवासी युवक पण भरपूर लोक आहेत जे मत्स्य शेतीत चांगलं काम करतायत, वेगवेगळे व्यवसाय आहेत.
1: त्या भागामध्ये चिकूचं पीक पण मोठ्या प्रमाणावर येतं. तर हल्ली चिकूवर प्रक्रिया करून त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवणं,
0: चिकूचे जवळजवळ 140 पदार्थ बनवणारे आमच्याकडच्या भागातील महिला शेतकरी आहेत. तर त्यापासून प्रेरणा घेऊन आणि कृषी विज्ञान केंद्राचं प्रशिक्षण घेऊन काही बचत गट बनवत आहेत. म्हणजे एक त्याचं उदाहरण सांगायला मला आवडेल की साई समर्थ महिला बचत गट आहे. ज्या महिलांनी कधी शहरात पाय ठेवला नव्हता, बोलणं चालणं त्यांना जमत नव्हतं, आज ते मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये पण विक्री करतायत जे चिकूचे पदार्थ. म्हणजे चिकू चिप्स असेल, चिकू लोणचं, त्यानंतर चिकू पावडर, असे पदार्थ ते आज मुंबई पुण्यासारख्या सिटी मध्ये जाऊन विकतायत. फार मस्त काम त्या महिला बचत गटाचं चालू आहे. याला कृषी विज्ञान केंद्राचं प्रशिक्षण छान झालं. आमचा फॉलोअप पण तेवढाच असतो, नुसतं आम्ही प्रशिक्षण देऊन
1: सोडून दिलं असं नाही
0: की त्यांचं कुठपर्यंत काम आहे. दर 2 महिन्यांनी 15 दिवसांनी असं आपण त्यांच्याकडे जात राहतो की स्टेटस आता काय ट्रेनिंग घेतल्यानंतर. त्यामुळे लोकांचा एक वेगळा दृष्टिकोन केव्हीकडे बघण्याचा.
1: म्हणजे काही अडचणी असतील तर ते तुम्हालाही कळू शकतं.
0: अगदी. जर काही अडचण असेल आणि काय वाटलं, समजा एखादा प्रॉडक्ट तयार करताना किंवा युनिट उभं करताना थोडस फायनान्सचा प्रॉब्लेम आला, तर आम्ही लगेच सांगतो की ह्या एक संस्था आहे, तुम्ही जरा ट्राय करा.

0: मग त्या संस्थेला थोडा अप्रोच होऊन त्यांच्या मार्फत आम्ही त्यानंतर तो बचत गट किंवा युवक असेल त्यांना आम्ही त्या संस्थेशी मार्केट कुठे असेल या सगळ्यांशी लिंकिंग चांगलं करून देतो, योजनेची सांगड त्याच्यामध्ये घालून देतो आणि तो ग्रुप चांगल्या रीतीने सक्षम, ते युवक कशाच रीतीने सक्षम राहतील याकडे कटाक्षाने आम्ही बघतो. त्यामुळे याचा फायदा कृषी उद्योजक व्हा ही आज खऱ्या अर्थाने चळवळ आमच्या ह्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत चांगली सांगता येते आणि चांगला फायदा इथल्या लोकांना झालाय. इवन तो मधुमक्षिका पालन मध्ये सुद्धा योगदान कृषी विज्ञान केंद्राचं छान आहे. मधुमक्षिका पालन म्हणजे एकतर दुहेरी उद्देशाने आम्ही करतो, शेतीचं उत्पादन वाढवणं आणि त्यांना चार पैसे या मधाच्या विक्रीतून मिळतात. त्याचबरोबर आता पॉलिनेशन साठी आम्ही मधाच्या पेट्या इतर शेतकऱ्यांना सुद्धा देण्याचं लोकांना आवाहन करतोय. विशेषतः सूर्यफूलचं पीक आहे, तेलबिया वर्गातली पीक आहेत, भाजीपाल्यातली पीक आहेत, कलिंगडासारखी पीक आहेत, तर त्यासाठी परागीभवन जर झालं चांगलं तर उत्पादन चांगलं येतं, चांगलं संशोधन झालेलं आहे, 20 ते 30% उत्पादन वाढतं. तर यासाठी आम्ही त्याकडे पण लोकांना वळवतोय आणि स्टिंगलेस बी ज्याला म्हणतो छोटी त्याचा प्रचार प्रसार आम्ही जास्त करतोय, म्हणजे ती चावत नाही माशी, त्यामुळे तसं कोणी करू शकतं आणि तसं आपण लोकांना प्रवृत्त करतो. कोणत चांगला तिने कृषी विज्ञान केंद्राचं हे नाविन्यपूर्ण उपक्रम आहे त्याचा लोकांना शेतकऱ्यांना
1: म्हणजे या सगळ्या उपक्रमांना म्हणजे प्रतिसाद सुद्धा खूप चांगला मिळतोय असं आपण
0: सुंदर सुंदर
1: म्हणजे महिला असतील, युवक असतील किंवा शेतकरी आहे या सगळ्यांचा चांगला सहभाग तुम्हाला मिळतो.
0: त्याच्या जोडीला शासनाचे जे जे विभाग आहेत, कृषी विद्यापीठ आहेत, त्या सगळ्यांचा आम्हाला चांगला सपोर्ट, एक विश्वासाचं नाव ज्याला म्हणतो आपण ते या कृषी विज्ञान केंद्राचं त्या भागात झालेलं आहे. कृषी विज्ञान केंद्रात होणारे जे प्रशिक्षण आहेत त्या प्रशिक्षणाचा प्रात्यक्षिकांचा प्रकल्पांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे एक आवाहन करतो सगळ्यांना.
1: सर एकंदरीतच ह्या कृषी विज्ञान केंद्राचं खरंच योगदान खूप मोठं आहे शेतकऱ्यांसाठी. तुमचे जे विविध उपक्रम आता तुम्ही सगळे सांगितलेत, अजूनही तुम्हाला पुढे जे उपक्रम करायचे असतील त्यासाठी खूप शुभेच्छा देते मी.
0: धन्यवाद.
1: आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरंच तुम्ही खूप मेहनत घेताय, कसं त्यांचा आर्थिक समृद्धता त्यांना येईल या दृष्टीने खरंच खूप मोठं असं काम कृषी विज्ञान केंद्राचं आहे. सर आज आपण इथे आलात आणि या विषयी अतिशय छान माहिती आणि तुमचे अनुभव आहेत ते सुद्धा तुम्ही सांगितलेत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण कृषी विज्ञान केंद्राचे नाविन्यपूर्ण उपक्रम याविषयी डॉक्टर विलास जाधव यांची सुवर्ण कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.
3: अरे अरे अरे क्या कर रहा है? इधर इधर इधर हम बोल रहे हैं तेरे बिजू का.
4: पुतला बोल रहे हैं?
3: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
4: मतलब?
3: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग. पहली वाली बात कहा,
4: परम तो सब यही डाले हैं.
3: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, पर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
4: सच है?
3: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
4: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा.
5: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
2: श्रोते हो, आपण ऐकत होतात कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: प्रकल्पाचा तपशील जाहीर करावा लागेल. 1 जानेवारीपासून हे नियम लागू होणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. चीनमध्ये एका बंदरावर नांगरलेल्या मालवाहू जहाजावर लागलेल्या आगीत 25 जणांचा मृत्यू झाला आणि 5 जण जखमी आहेत. या जहाजावर 42 खलाशी होते आणि त्यापैकी 12 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढल्याचं स्थानिक वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. जगभरात राहणाऱ्या भारतीय आणि अनिवासी भारतीयांना सुलभ व्हावं यासाठी आधारची यंत्रणा जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं UIDAIचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी सांगितलं. मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये ते आज बोलत होते. नवनवीन सुधारणा करण्यासाठी नियम आणि कायदे सोपे करण्याची गरज असल्याचं नीती आयोगाचे सदस्य राजीव गौबा म्हणाले. परवान्यांची मंजुरी, परवानगी, वारंवार करावं लागणारं नूतनीकरण थांबवण्याची गरज आहे. केंद्र सरकारनं स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून यावर काम सुरू आहे असं त्यांनी सांगितलं. नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निर्माण होत असलेले धोके कमी करण्यासाठी वित्तीय तंत्रज्ञान उद्योगानं अधिक गुंतवणूक करण्याची गरज फिनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सचे उपाध्यक्ष विवेक अग्रवाल यांनी व्यक्त केली. सध्या वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रात भारत जगात 3रा स्थानी आहे. जागतिक पातळीवर वित्तीय क्षेत्राचं भवितव्य ठरवण्यात भारत महत्वाची भूमिका बजावू शकतो असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले. पोर्तुगालनं भारताच्या ताब्यात दिलेला कुख्यात गुंड अबू सालेम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. प्रत्यार्पणाच्या अटींनुसार आपण भारतात 25 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा भोगली असून आपली सुटका करावी असं याचिकेत म्हटलं आहे. त्यावर निर्णय देताना न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं सालेम याची तात्काळ सुटकेची मागणी करणारी याचिका अकाली आणि गैरसमजावर आधारित असल्याचं नमूद करून मुंबई उच्च न्यायालयाचा गेल्या एप्रिल महिन्यातला आदेश कायम ठेवला. मुंबईत 1993 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरलेल्या सालेम याचं प्रदीर्घ कायदेशीर लढ्यानंतर 11 नोव्हेंबर 2005 पोर्तुगालहून भारताकडे प्रत्यार्पण झालं होतं. सालेम याला फाशीची शिक्षा दिली जाणार नाही, तसंच त्याचा तुरुंगवास 25 वर्षांपेक्षा जास्त नसेल असं प्रत्यार्पणाच्या अटीत नमूद केलं होतं. MPSC गट ब आणि गट क मुख्य आणि पूर्व परीक्षा 2025 चौकशी करण्यासाठी SIT स्थापन करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलं. MPSC परीक्षार्थींसोबतच्या बैठकीत ते आज मुंबईत बोलत होते. आठवडाभरात हे निर्देश MPSC दिले जातील असं त्यांनी सांगितलं.
1: जर कोणी गडबड केली असेल तर त्याला वाचवायचं कारणच नाही. तो MPSC अधिकारी असो का विद्यार्थी असो का दलाल असो. त्यामुळे ही जी काही रिचेकिंगची मागणी तुमची आहे ती मागणी आपण मान्य करू. दुसरं, आपण जर युनिव्हर्सिटीत पेपर देतो ते MPSC पेपर देण्यात काही अडचणच नाहीये. त्यामुळे तुम्ही जी मागणी आहे की RTI पेपर मिळाले पाहिजे आन्सर शीट, म्हणजे ही पण मागणी योग्य आहे आणि ती दिलीच पाहिजे असं माझं मत आहे. आम्ही सरकारच्या वतीनं MPSC त्या संदर्भातली जी काही सूचना आहे ती सूचना आपण करू.
0: याशिवाय अभियांत्रिकी, कृषी तसंच अन्न सुरक्षा अधिकारी परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची पुन्हा तपासणी करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. तोपर्यंत या परीक्षांच्या मुलाखती होणार नाहीत असं ते म्हणाले. माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत उत्तरपत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी MPSC निर्देश दिले जातील असं ते म्हणाले. MPSC यंत्रणेत त्रुटी आहेत आणि त्या दुरुस्त करण्याची संधी मिळाली आहे. या दोषांसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. ज्या अधिकाऱ्यांच्या विरोधात पुरावे असतील ते सादर करा, संबंधितांची चौकशी करू असं आश्वासन त्यांनी या विद्यार्थ्यांना दिलं. MPSC देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी दूर करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याचं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलं. महिला हॉकीमध्ये कनिष्ठ गट आशिया चषक स्पर्धेत भारतानं आज पाकिस्तानचा 19-0 धुव्वा उडवत या स्पर्धेतला सर्वात मोठा विजय नोंदवला आणि उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. चीनमध्ये मोकी इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतीय संघातल्या मुलींनी आज सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. 18 पेनल्टी कॉर्नर्स आणि 1 पेनल्टी स्ट्रोक मिळवत त्यांनी 19 गोल केले. पूजा मलिकनं 3 गोल करत हॅट्रिक साधली. या आक्रमक पवित्र्यापुढे पाकिस्तानला एकही गोल करण्याची संधी मिळाली नाही. महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना बांगलादेशाविरुद्ध होत आहे.

बांगलादेशानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 2 षटकांमध्ये 1-9 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सुरक्षित शांततापूर्ण आणि शाश्वत अंतराळ क्षेत्रात भारत पुरस्कर्ता असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग नवी दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होणार. ई कॉमर्स कंपन्यांना सवलती जाहीर केल्यावर महिनाभरातली किमान किंमतही जाहीर करावी लागणार. एमपीएससी गट ब आणि गट क मुख्य आणि पूर्वपरीक्षा 2025 चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. चीनमध्ये बंदरावर मालवाहू जहाजाला लागलेल्या आगीत 25 जणांचा मृत्यू. आणि कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय मुलींचा पाकिस्तानवर 19-0 विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.